300 ग्राउंड 5 मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्स तसंच FM 102.1 आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. आज रविवार भारतीय सौर दिनांक 28 वैशाख शके 1948 म्हणजेच 17 मे 2026 सकाळचे 5:57 होत आहेत. श्रोते हो, आमच्या पहिल्या सभेत मी मानसी जोशी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करते. सभेची सुरुवात मंगलवाद्यानं करीत आहोत.

आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदीतून बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी समाचार के साथ मैं मुकेश कुमार। प्रधानमंत्री

0: हिना मेहेंदळे यांचे विचार.
1: आपल्या देशाचं नाव आहे भारत, पण आपण उल्लेख करताना मात्र भारत माता असं म्हणतो, तसंच आपण वंदे मातरम म्हणतो. तेव्हा आपल्याला आपली आई अभिप्रेत नसते, तर त्याच्याऐवजी आपली जन्मभूमी भारत माता ही अभिप्रेत असते. आपल्या देशाला किंवा जन्मभूमीला आईच्या ठिकाणी बघण्याची ही पद्धत किती पूर्वीपासून आली असेल आपल्यापैकी कित्येकांना माहीत नसेल, पण प्रत्यक्ष रामानेच हेच संबोधन व हीच परिकल्पना वापरलेली आहे. वाल्मिकी रामायणातला एक प्रसंग आहे, रावण वध झालेला असतो, त्याची ती सोन्यानी मढलेली लंका आता राज्यविहीन झालेली आहे. जेता आहे श्रीराम. लंकेमध्ये रावणाने कुबेराचा सर्व खजिना साठवून ठेवलेला आहे. अशा या लंका नगरीत जाऊन तिथले राज्य ताब्यात घेणे हे श्रीरामाला सहज शक्य होते, पण श्रीरामाने स्वतः लंका नगरीत प्रवेश केला नाही. बिभीषणाला लंकेचे राज्य सोपवताना राज्याभिषेक सोहळ्यासाठी रामाने लक्ष्मणाला पाठवले. त्यावेळेला लक्ष्मणाला उद्देशून रामाने म्हटले आहे, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. ही लंका नगरी जरी स्वर्णमयी असली, सोन्याने मढलेली असली, तरीही अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते, लक्ष्मणा ती मला भाळवू शकत नाही, ती मला रुचलेली नाही, मी इथे राहणार नाही का इथलं राज्य मी स्वीकारणार नाही, मी अयोध्येला परत जाणार आहे, कारण जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी म्हणजे जन्म देणारी आई आणि जन्मभूमी म्हणजे ज्या जमिनीवर जन्म घेतला ती जन्मभूमी, ज्या देशात जन्म घेतला ती मातृभूमी, ही स्वर्गापेक्षाही मला श्रेष्ठ वाटतात. ही कल्पना रामाने वाल्मिकी रामायणात मांडलेली आहे. मी लहानपणी खूपदा रेडिओवर ऐकलेली कविता होती, जननी जन्मभूमी स्वर्ग से महान है, इसके वास्ते ये तन है मन है और प्राण है. तसंच लहानपणी बंकिमचंद्रांची आनंदमठ ही कादंबरी वाचताना त्यामधील वंदे मातरम हे नितांत सुंदर काव्य पूर्णपणे वाचलं होतं. तेव्हाही असा प्रश्न पडला होता की जन्मभूमी मातृभूमी भारत माता वंदे मातरम असे सर्वत्र आईचा दर्जा देणारे शब्द दिसतात, त्याचं कारण आपण पृथ्वीला देखील भूमाता किंवा धरणी माता म्हणतो हे असेल. शिवाय पृथ्वीला विष्णुपत्नीचाही दर्जा आहे, म्हणजे जसा विष्णू हा प्रतिपाळ करणारा पिता, तशीच पृथ्वी ही आपल्याला राहण्यासाठी आधार देणारी माता. पण तरीही या संकल्पनेबाबत एक रुखरुख लागून राहिली होती, ती हीच की याच्या आधीही कधी अशा प्रकारचे उल्लेख झालेले आहेत का. मग एकदा वाल्मिकी रामायण हा ग्रंथ वाचायला काढला तेव्हा प्रत्यक्ष श्रीरामाचेच हे वचन पाहिल्यावर माझ्या मनातली रुखरुख संपली. जरी संपूर्ण पृथ्वी ही धरणी माता असली तरी जन्मभूमीचे वेगळे वैशिष्ट्य रामायणातच आपल्याला पाहायला मिळाले.
0: लीना मेहेंदळे यांचे विचार आपण ऐकलेत आजच्या प्रकाश किरण ह्या कार्यक्रमात. 311.5 meters अर्थात 963 kHz श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राचे कार्यक्रम. 6:10 झाली आहेत, प्रसारित करीत आहोत भक्तिसंगीताचा कार्यक्रम आराधना. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात वाणी जयराम यांना.

अजित कडकडे यांना आपण ऐकलात. श्रोते हो, आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात राम उगावकर यांची रचना प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजात. संगीतबद्ध केलंय विठ्ठल शिंदे यांनी.

हिंदी भक्तिगीत आपण ऐकलत जगजीत सिंग आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आराधना या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूयात देशभक्तीपर रचना.

श्रोतेहो, या देशभक्तीपर गीताबरोबरच आजचा आराधना हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 6:35 होत आहेत. श्रोते हो, आमच्या उर्वरित कार्यक्रमांविषयी, अर्थातच कार्यक्रमांची रूपरेषा. या रूपरेषेनंतर 6:40 कृषीवाणी या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात उन्हाळ्यात शेतीतील पाण्याचं नियोजन. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा, कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. 6:45 आरोग्यम धनसंपदा ह्या कार्यक्रमात आपलं आरोग्य आणि योग या माहितीचा पहिला भाग, तज्ज्ञ योग शिक्षिका वर्षा लोखंडे. 6:50 परिसर ह्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी या माहितीचा देखील पहिला भाग आपण ऐकू शकाल. परिसर ह्या कार्यक्रमात पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार. श्रोते हो, आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू.

सात वाजून श्रोते हो, सकाळी 7 वाजता आपण ऐकणार आहात प्रायोजित कार्यक्रम थँक्यू डॉक्टर. 7:05 अवतीभोवती हा स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. आज सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वय

डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. आज सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखिका वीना बाठोळे. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 8:40 लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू.

समूह गीत गायनपाठ हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल सकाळी 9:30. 10:00 चित्रगंगा. या कार्यक्रमात हिंदी आणि मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:05 गाता रहे मेरा दिल निवेदनासह हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. निवेदन मानसी जोशी यांचं. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू 11:30. दुपारी 12:00 वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात दिव्यांग तसंच विशेष मुलांसाठी आणि पालकांसाठी कार्य केल्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांची मुलाखत आणि त्यानंतर हार का मानायची. उर्मिला आजगेकर यांचं मनोगत देखील आपल्याला ऐकता येईल वनिता मंडळ ह्या कार्यक्रमात. 1:05 गीतबहार. पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40 तर भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल 1:45. ऐसी अक्षरे रसिके हा कार्यक्रम 1:55. नादब्रह्म शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम दुपारी 2:30 आणि सायंकालीन सभेत 5:02 आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 5:30 युववाणी युवक मित्रांसाठी असलेल्या कार्यक्रमात कॉमर्समधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट अभिजित कुलकर्णी यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. गीतबहार कार्यक्रम 6:10. श्रोतेहो 6:30 गंमत जम्मत छोट्या दोस्तांसाठीच्या कार्यक्रमात बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक विजेती ओवी अदवंत यांची मुलाखत आपल्याला ऐकता येईल. वृत्तविशेष हा कार्यक्रम 7:15. 7:30 शेत शिवार या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात मित्र असावा तर ऐसा हे लोकनाट्य आपल्याला ऐकता येईल. लेखक आणि सादरकर्ते शाहीर दिलीप सखाराम जोशी. शेत शिवार ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. लोकसंगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल रात्री 8:15. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 नाटकांच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र हे नभोनाट्य आपण ऐकू शकाल. मराठी अनुवाद केलाय प्राध्यापक रमेश कुमार गवळी यांनी. आणि रात्री 10:00 संगीताचा रविवासरीय कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. श्रोतेहो कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलेत. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे.

0: एप्रिल महिन्यामध्ये सूर्याचा पारा चढला की आपल्या विहिरी आणि कूपनलिकांचा पाणी साठा जो आहे ना, तो झपाट्याने खाली यायला लागतो. या दिवसात पिकांची तहान जी आहे ती वाढलेली असते आणि पाण्याची उपलब्धता सगळ्यात कमी असते. शेतकरी बंधूंनो, एप्रिलमध्ये दुपारी 12 ते 4 या वेळेत पिकांना पाणी देणं म्हणजे निम्मं पाणी वाया घालवणं आहे. कारण उन्हामुळे बाष्पीभवनाचा वेग जो आहे तो इतका असतो की पाणी जे आहे ते मुळापर्यंत पोहोचण्याआधीच हवेत उडून जातं. म्हणूनच पिकाला पाणी देण्याची सर्वोत्तम वेळ जी आहे ती म्हणजे 5 ते 9 किंवा 6 नंतर. शक्य असल्यास ठिबक सिंचनाचा वापर जो आहे तो अतिउत्तम. पण केवळ ठिबक असून चालत नाही, तर त्या नळ्यांमध्ये क्षार साचलेला आहे का किंवा त्यांना कुठे गळती आहे का हे देखील तपासून घेणं गरजेचं असतं. फळबागांच्या बाबतीत एप्रिल महिन्यामध्ये आच्छादन किंवा मल्चिंग हे दोन्ही प्रकार जे आहेत ते जादुई काम करतं. झाडाच्या बुंध्यापाशी वाळलेला पालापाचोळा, गव्हाचा काड किंवा प्लास्टिक पेपर टाकला तर जमिनीतील ओलावा जो आहे ना तो 30 ते 40% जास्त काळ टिकून राहतो. यामुळे तुम्ही दोन पाण्याच्या पाळ्यांमधील अंतर जे आहे ना ते देखील वाढवू शकता. भाजीपाला पिकांसाठी उन्हाळ्यात तुषार सिंचन म्हणजेच स्प्रिंकलरचा वापर जो आहे तो फायदेशीर ठरतो. कारण त्यामुळे परिसरातील तापमानात घट होते आणि पिकाला गारवा मिळतो. तसंच शेततळी असतील तर त्यातलं पाणी साठवून ठेवण्यापेक्षा ते या काळात पिकाला कसं देता येईल याचं नियोजन करावं. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवणं म्हणजे उत्पादनात वाढ करणं आहे. एप्रिलच्या या कडक उन्हात जर तुम्ही पाण्याचं योग्य नियोजन केलं तर तुमची उन्हाळी पिकं आणि फळबागा या उत्तम राहतील.
1: श्रोते हो, आताच आपण कृषीवाणी या कार्यक्रमात उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचं नियोजन ही माहिती ऐकलीत. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा होता. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते ज्ञानेश्वर बोबडे.
2: नीट जेईई की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे आत्मा मालिक ऑनलाइन .com.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 6:40 झालेत. प्रसारित करीत आहोत कृषी वाणी हा कार्यक्रम. श्रोतेहो, कार्यक्रमात आज ऐकूयात उन्हाळ्यात शेतीच्या पाण्याचं नियोजन ही माहिती. वाचक स्वर सोनिका मुजुमदार यांचा. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. ऐकूयात कृषी वाणी हा कार्यक्रम.
2: शेतकरी बंधूंनो,

आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. श्रोती, आता ठीक 6:45 आरोग्यम धनसंपदा ह्या कार्यक्रमात आपलं आरोग्य आणि योग या माहितीचा पहिला भाग आणि त्यानंतर 6:50 आपण ऐकणार आहात परिसर ह्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी या माहितीचा देखील पहिला भाग आपण ऐकणार आहात. ही माहिती देतील पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख. ह्या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत विजय भुयार. श्रोते हो, आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती असलेले हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर 6:55 संस्कृतमधून दिल्या जाणाऱ्या बातम्या आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंड स्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:05 ऐकू शकता. आता ऐकूया कार्यक्रम परिसर.
1: परिसर

श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी

0: जबाबदारी, याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगल तोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटनी तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटनी तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता. दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे. प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे. पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

परिसर कार्यक्रम श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपण पुन्हा दुपारी 2:10 ऐकू शकता. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 6:55 होत आहेत. संस्कृत बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: 60661.
1: श्रोते हो नमस्कार, मी डॉक्टर सुनील सोनार, साई हॉस्पिटल नाशिक. आज आपण माहिती घेणार आहोत अर्धा गुडघा केव्हा बदलतात ह्या विषयी आणि त्या ऑपरेशन विषयी. मंडळी हो, बऱ्याच वेळा काय होतं की पूर्ण गुडघ्याची झीज होण्याच्या ऐवजी अर्ध्याच गुडघ्याची झीज होते. बऱ्याच वेळा आपला जो गुडघ्याचा आतला कप्पा आहे तो जास्त प्रमाणात घासला जातो आणि बरेचसे खेड्यातले मंडळी म्हणतात की आमच्या गुडघ्याचा आतला डोळा दुखतोय. आतला डोळा म्हणजे काय? तर गुडघ्याचा ऍक्च्युली अर्धा भाग, आतला भाग दुखत असतो आणि तिथे बोट ठेवल्यावर पेशंटला वेदना होतात आणि त्याच भागामध्ये संडासवर न उठताना, शौचावर न उठताना, जिना चढताना, उतरताना, जमिनीवर न उठताना त्रास होतो. ज्यावेळेस आपल्या असं लक्षात येतं की ह्या पेशंटचं वय कमी आहे, म्हणजे साधारण 52-51 पेक्षा फारच कमी, समजा 35 पेशंट आहे, 40 आहे, 50 आहे, तर अशा वेळेस पूर्ण गुडघा तर झिजलेला नसतो, फक्त एकच कप्पा झिजलेला असतो आणि त्रास तर खूप असतो. मग आता त्रास किती दिवस सहन करणार? मग अशा वेळेस आपण पूर्ण गुडघा बदलत नाही, तर त्याचा जो आतला कप्पा किंवा बाहेरचा कप्पा जो कोणता झिजला असेल तोच फक्त बदलतो. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला गुडघ्याचं फ्रॅक्चर होतं, ते आतल्या कप्प्याचं होतं किंवा बाहेरच्या कप्प्याचं होतं, आणि फ्रॅक्चर झाल्यामुळे खरबडीत झालेला गुडघा आतल्या भागात किंवा बाहेरच्या भागात दोघांपैकी एकाच ठिकाणी झिजतो आणि अशा वेळेस पूर्ण गुडघा बदलण्याची गरज नसते आणि अर्धा गुडघा बदलून देखील काम होतं. परंतु जेव्हा आपल्याला अर्धा गुडघा बदलायचा असतो त्यावेळेस काही गोष्टी खूप आवश्यक असतात. फॉर एक्झाम्पल, आतमध्ये आपला ACL नावाचा अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, हे लिगामेंट चांगले आहेत की नाही, आतली खुर्च्या चांगली आहे की नाही, दुसऱ्या बाजूची पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट चांगला आहे की नाही, बाकीचे कोलॅटरल लिगामेंट चांगले की नाही, हे बघावं लागतं. आता दोघांमध्ये फरक काय असतो पूर्ण गुडघा बदलणं आणि अर्धा गुडघा बदलणं याच्यात? अर्ध्या गुडघ्यामध्ये आपण काय करतो, जो झिजलेला भाग असतो तो फक्त घासून घेतो आणि तिथे जो आर्टिफिशियल किंवा कृत्रिम गुडघ्याचं जे कवच असतं ते आणि आतमधली गादी टाकतो. ते प्लॅस्टिक असतं, हाय डेन्सिटी, आणि त्याच्यामुळे घर्षण होत नाही. परंतु जुनाच आपला अँटेरियर क्रुशिएट लिगामेंट, पोस्टेरियर क्रुशिएट लिगामेंट म्हणजे बराचसा भाग आपल्या ओरिजिनल गुडघ्यातला तसाच्या तसाच असतो, त्यामुळे 100 पैकी 99 केसेसमध्ये जवळपास पूर्ण पूर्वीसारखी हालचाल यायला मदत होते. कितीतरी वेळा पूर्वी आपण ज्या सगळ्या गोष्टी करू शकत होतो त्या सगळ्या करू शकतो. प्रत्येक केसमध्ये ते शक्य असेलच असं नाही, पण बऱ्याचशा केसेसमध्ये हा फायदा होतो. आता अर्धाच गुडघ्याचं ऑपरेशन करायचं की नाही हे ठरवण्याकरता आपल्याला अगोदर MRI सुद्धा करून घ्यावा लागतो. MRI मुळे आपल्याला काय कळतं की आतला क्रुशिएट लिगामेंट चांगला आहे की नाही वगैरे वगैरे सगळं, आणि तसं जर असेल तर मग आपण पुढची स्टेप घेऊ शकतो. आता साधारणतः आपण बघितलं असेल की कृत्रिम गुडघ्याचं लाईफ जे असतं हे 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष असं असतं. ज्यावेळेस आपण अर्धाच गुडघा बदलतो त्याच्यानंतर आपल्या परत जर कधी आयुष्यामध्ये पूर्ण गुडघा बदलण्याची वेळ आली तर मग आपल्याला परत पुढचे 15 वर्ष बोनस मिळतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्धा गुडघा बदलल्यावर देखील पूर्ण गुडघा बदलल्यासारखं दुसऱ्याच दिवशी चालता येतं, जिने चढता येतात, सगळं काही कामं आपल्याला करता येतात आणि दुखणं मात्र 90-95% पुढच्या 15-20 वर्षाकरता निघून जातं. धन्यवाद.
0: गुडघ्याचे आणि खुब्याचे नाशिकचे सुप्रसिद्ध सांधेरोपण तज्ञ डॉक्टर सुनील सोनार 14 जूनला जळगाव, भुसावळ, अंमळनेर आणि पाचोरा इथे OPD साठी येणार. माहितीसाठी फोन नंबर 9326160661, 9326160661.
2: आताच आपण थँक यू डॉक्टर या प्रायोजित कार्यक्रमात अस्थिरोग तज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी दिलेली माहिती ऐकलीत. निर्मिती होती सुभद्रा डमरे यांची. ह्या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा आणि ह्यासाठी आमचा मोबाईल नंबर आहे 9370666333. तर पुन्हा भेटूयात थँक्यू डॉक्टर कार्यक्रमाच्या पुढच्या भागात याच वेळी. नमस्कार.
3: थँक्यू डॉक्टर हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 7:05 झालेत. प्रसारित करीत आहोत अवतीभोवती. श्रोते हो नमस्कार, अवतीभोवती कार्यक्रमात आपलं स्वागत. सुरुवातीला ऐकूयात दिनविशेष. आज 17 मे. श्रोते हो, आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. इतिहास आणि घडामोडींच्या दृष्टीने हा दिवस जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर अत्यंत महत्वाचा मानला जातो.
4: दसवीं के बाद क्या करेगा आर्मी में?

0: इसके लिए क्या करना पड़ेगा?
1: NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर।
0: कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक NDA एकेडमी सर।
0: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी, 11 साइंस एंड CBSE बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी।
3: विजिट आत्मा मलिक online.com।
4: श्रोतेहो, शहरातील अत्यंत वर्दळीचा मानला जाणारा शिवाजीनगर उड्डाणपूल रविवारी म्हणजे आजच रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। त्यामुळे नागरिकांची आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्याच्या उद्देशानं प्रशासनाकडून वाहतूक इतर मार्गांवरून वळवण्यात आलेली आहे। बरे तर श्रोतेहो, आजच्या अवतीभोवती कार्यक्रमात इथे थांबूयात। नमस्कार। अवतीभोवती हा स्थानिक घटना घडामोडींवर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात। आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे। 7:07 होत आहेत। पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।
5: प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत।

0: यांची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. 7:07 झालेत. थोड्याच वेळात म्हणजे 7:10 ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या.
1: मैत्रिणींनो, 2026 हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष म्हणून जाहीर झालं. त्यानिमित्तानं ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या स्त्री शक्ती प्रबोधन विभागाच्या प्रमुख सुवर्णा गोखले यांची मुलाखत.
2: म्हणजे खरं तर या महिला शेतकरी या समाजाच्या अन्नदात्री आहेत. त्या आहेत म्हणून आपल्याला चांगल्या प्रकारचं खाणं पिणं जेवण मिळतंय.
1: मैत्रिणींनो, याशिवाय जरूर ऐका संवादात्मक कार्यक्रम सखी विश्व. लेखन संज्ञा कुलकर्णी, सहभाग संज्ञा कुलकर्णी आणि अपर्णा जोग यांचा.
3: की हे जे खोपटं आम्ही बांधलं होतं ना, आम्ही आई आणि मावशी बरोबर बांधलं होतं.
1: जरूर ऐका 20 मेचा वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून 12:00 आणि हाच कार्यक्रम पुणे विविध भारती 101 FM वरून 21 मेला 12:00 आपण पुन्हा ऐकू शकाल. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.

आकाशवाणी पुणे मेघना देशपांडे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026 दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक.

0: गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटाचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्समधल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारे ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरे जाण्यास अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँड्सच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ झाला. केंद्र सरकारनं निश्चित केलेले 33 प्रश्न यात विचारले जाणार आहेत. ही घर यादी आणि घर मोजणी प्रक्रिया महिनाभर सुरू राहणार आहे. यामध्ये प्रगणक प्रत्येक घरी भेट देऊन राज्यातील स्थिती, सोयीसुविधा आणि मालमत्तेशी निगडीत माहिती नोंदवून घेतील. स्वगणना प्रक्रिया पूर्ण केलेल्या नागरिकांनी आपला स्वयंगणना ओळख क्रमांक द्यायचा आहे, त्यामुळे माहितीची पडताळणी करणे आणि संपूर्ण प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडणे सुलभ होईल. या प्रक्रियेदरम्यान नोंदवण्यात येणाऱ्या माहितीची गोपनीयता राखली जाईल, असं आश्वासन सरकारच्या वतीनं देण्यात आलं आहे. राज्यातल्या सरकारी, निमसरकारी आणि खासगी आस्थापनांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध, मनाई आणि निवारण अधिनियम 2013 म्हणजेच पॉश कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्याचे निर्देश महिला आणि बाल विकास विभागानं दिले आहेत. या संदर्भात विभागानं एक परिपत्रक जारी केलं असून विविध आस्थापनांची तपासणी करण्याचे कायदेशीर अधिकार संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. 10 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत अशा आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. यातील सदस्यांच्या नियुक्तीचे नियम पाळणंही आवश्यक आहे. तसंच महिलांना तक्रारीसाठी ईमेल, लेखी अर्ज तसंच शी बॉक्स पोर्टल सारखी माध्यमं उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही शासनानं दिल्याचं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. तपासणीदरम्यान पॉश कायद्याच्या तरतुदींचं पालन न झाल्याचं आढळल्यास संबंधित आस्थापनांवर कायद्याच्या कलम 26 नुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही नमूद करण्यात आलं आहे. हवामान बदलाच्या समस्येवर जागतिक पातळीवर चर्चा आणि प्रत्यक्ष कृती यांचा मेळ घालणाऱ्या मुंबई क्लायमेट वीकच्या पहिल्या पर्वाच्या निष्पत्ती आणि परिणामकारकता अहवालाचं प्रकाशन काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं. क्लायमेट वीकच्या दुसऱ्या पर्वाचं आयोजन पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातल्या एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या

0: तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. तर पुण्यातून 14 मे रोजी मनीषा वाघमारे हिलाही अटक करण्यात आली आहे. या दोन्ही आरोपींना काल पुणे न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर त्यांना दिल्लीला नेण्यात आलं आहे. सीबीआयनं देशभरातल्या 6 विविध ठिकाणी छापा टाकून झडती घेतली. देशातल्या इयत्ता पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या 100 मुलांपैकी केवळ 62 मुलं इयत्ता 12वीपर्यंत पोहोचतात असं नियतकालिक रोजगार क्षमता सर्वेक्षणात आढळून आलं आहे. देशात 14 ते 18 वर्ष वयोगटातील 2 कोटींहून अधिक मुलं शालाबाह्य आहेत अशी माहिती शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार यांनी काल दिली. शालाबाह्य मुलांच्या समस्येवर विचारमंथन करणं आणि राष्ट्रीय मुक्त विद्यालय संस्थेच्या प्रस्तावित नवीन उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी धोरणांवर चर्चा करणं या उद्देशानं काल दिल्लीत शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागानं एका बैठकीचं आयोजन केलं होतं. आर्थिक अडचणी, कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि उपजीविकेची आव्हानं या कारणांमुळे ही मुलं शिक्षण व्यवस्थेबाहेर राहत असल्याचं त्यांनी नमूद केलं. नागपूर मडगाव रेल्वे एक्सप्रेसला काल नागपूर रेल्वे स्थानकावरून केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. आठवड्यातून 2 दिवस चालवण्यात येत असलेल्या या गाडीला प्रवाशांचा 100% आणि सातत्यपूर्ण प्रतिसाद मिळत राहिला तर ही गाडी रोज चालवण्याचा प्रयत्न रेल्वे प्रशासन करेल असं गडकरी यांनी यावेळी सांगितलं. या गाडीला वर्धा, अकोला, भुसावळ, नाशिक रोड, पनवेल, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आदी महत्वाच्या स्थानकांवर थांबा आहे. पुण्यात गेल्या वर्षी जून महिन्यामध्ये झालेल्या पुणे अॅग्री हॅकेथॉनमधील 16 नाविन्यपूर्ण उत्पादनांपैकी निवड झालेल्या 4 उत्पादनांना कृषी यांत्रिकीकरण योजनेत समाविष्ट करण्याची कार्यवाही राज्य सरकारमार्फत सुरू झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री आणि पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली. कृषी विभागाच्या वतीनं पुण्यातल्या कृषी महाविद्यालयाच्या आवारात दुसऱ्या पुणे अॅग्री हॅकेथॉन 2026 स्पर्धेचं उद्घाटन पवार यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या. यावर्षीच्या हॅकेथॉनमध्ये विविध राज्यातल्या सुमारे 1,300 स्पर्धकांनी तर राज्यातून 867 स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू एको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64 लाख रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. मराठवाडा आणि कोकणात तुरळक ठिकाणी विजांसह वादळी पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असताना भारत नव्या संधींचं प्रवेशद्वार होत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. जनगणना 2026च्या दुसऱ्या टप्प्यात घर यादी आणि घर मोजणी प्रक्रियेला कालपासून राज्यात प्रारंभ. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. गडचिरोलीत ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत 8 नक्षलवाद्यांना अटक, 5 नक्षलवादी शरण आणि आशियाई भारतोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 7:20 झाली आहेत.
2: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? एनडीए कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
2: आत्मा मलिक एनडीए एकेडमी सर.
1: बिल्कुल सही, आत्मा मलिक एनडीए एकेडमी, 11 साइंस एंड सीबीएसई बोर्ड, स्कॉलरशिप भी मिलेगी.
3: विजिट आत्मा मलिक online.com.
4: QR कोड स्कैन करा, 5000 का कैशबैक मिलवा. वाह, दिवस वसूल झाला.
5: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
6: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.
7: श्रोते हो, आमच्या काही ठळक कार्यक्रमांविषयी. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. आज सकाळी 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सकाळी 10:00 आपण ऐकणार आहात चित्रगंगा हा कार्यक्रम. यात मराठी आणि हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद आपण घेऊ शकाल. 11:05 आम्ही प्रसारित करू गाता रहे मेरा दिल, निवेदनासह चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम, निवेदन मानसी जोशी यांचं. आणि 11:30 शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. ठळक कार्यक्रमाविषयी आपण जाणून घेतलं. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 7:25 होत आहेत. अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.

0: अन ज्ञान माहिती रंजन करण्या ज्ञान माहिती रंजन करण्या
1: ज्ञान
2: माहिती रंजन करण्या
3: खेडो पाणी शहरी खेडो पाणी शहरी
4: आकाशवाणी जळगाव
5: साठी आपली मराठी
6: मराठी
7: आपली मराठी
6: अभिजात मराठी।

0: Jackie.
1: Aapli Marathi.
0: Abhija Marathi.
1: Aapli Marathi.
2: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपण 21व्या शतकातील जागतिकीकरणाच्या संस्कृतीत जगत आहोत. आजची 21व्या शतकातील संस्कृती ही प्रामुख्याने माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारावर उभी आहे. आजच्या या माहितीच्या महास्फोटामध्ये नवनवीन माहिती लोकांपर्यंत रोज पोचते आहे. ही माहिती जसजशी उपयोगी पडणार आहे तशीच ती गोंधळात टाकणारीही आहे. ही सर्व माहिती वाचकांपर्यंत योग्य प्रकारे खऱ्या आणि प्रमाणित स्वरूपात पोहोचवण्याचं प्रमुख कार्य मराठी विश्वकोशाच्या माध्यमातून होत आहे. यानिमित्तानं मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आपण आज संवाद साधणार आहोत डॉक्टर सरोजकुमार सदाशिव मिठारी, विद्याव्यासंगी सहाय्यक, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, वाई, जिल्हा सातारा यांच्याशी. सर, आपलं या कार्यक्रमात मनापासून स्वागत.
3: नमस्कार श्रोते.
2: सर, मराठी विश्वकोशाचा आवाका खूप मोठा आहे आणि त्यात नवनवीन माहितीची भर पडत असते, पण या विश्वकोशाचा नेमका वाचक कोण आहे?
3: कोश वाङ्मय याचे मुख्य दोन प्रकार आहेत. एक तर सर्व विषय संग्राहक आणि विशिष्ट विषय संग्राहक. आपला मराठी विश्वकोश जो आहे तो साधारणतः सर्वसाधारण ज्ञानकोश आहे. आणि काही विशिष्ट विषयाचे ज्ञानकोश असतात, त्याच्यामध्ये तत्वज्ञानकोश वेगळा असतो, सरिता कोश वेगळा असतो. मात्र मराठी विश्वकोशानं वेगवेगळ्या विषयांना सामावून घेतल्यामुळं त्याला सर्वसाधारण विश्वकोश असं म्हणलेलं आहे. आणि याचा जो वाचक आहे तो वाचक इकडे येणारा तो विशिष्ट काहीतरी त्याला एक सामान्य माहिती त्या विषयाची पूर्व अनुभव असतो, त्या अनुषंगानं तो विश्वकोशाकडे येत असतो. म्हणजे एक संदर्भ साधन या हेतूने तो वाचक विश्वकोशाकडे येत असतो. मग हा वाचक कोण आहे? तर साधारणतः त्याच्यामध्ये काही अभ्यासू विद्यार्थी आहेत, संशोधक विद्यार्थी आहेत, किंवा अगदी पदवीधर विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, अशा प्रकारचे वेगवेगळ्या स्तरातील वाचक या विश्वकोशाशी जोडलेले आपले आढळतात. आणि हे वाचकसुद्धा वेगवेगळ्या विषयांसाठीचे स्वतंत्र आहेत. म्हणजे मराठी विश्वकोशात विषय किती जर आपण प्रश्न केला तर विषय आणि उपविषय धरून साधारणतः 110 विषयांची माहिती हा आपला विश्वकोश देत असतो. म्हणजे या सर्व विषयातील वाचकांना पायाभूत ज्ञान मिळवण्याचे एक मुख्य साधन म्हणजे हे मराठी विश्वकोश आपल्याला दिसून येतील.
2: सर, आपण सांगितल्याप्रमाणे आता हे जे विश्वकोशाचे खंड प्रकाशित झालेले आहेत किंवा केले जातात, तर हे खंड किती आहेत?
3: विश्वकोशाचे एकूण खंड जर पाहिले तर संहिता खंड आहेत, त्याच्यामध्ये माहिती आपण खंड कोश म्हणतो, तर ते 1 ते 20 खंड आहेत. आणि 21वा जो खंड आहे तो सूचीखंड आहे. म्हणजे सामान्य वाचकाला माहिती नाही की मुंबईबद्दलची त्याला माहिती जाणून घ्यायची आहे, महाराष्ट्राबद्दलची माहिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे 1 ते 20 खंड सलग वाचताना त्याची जी दमछाक होणार आहे त्याच्यासाठी एक मध्यम मार्ग हा कोश वाङ्मयातला असा असतो की सूचीखंडामध्ये सगळ्या नोंदींची यादी एकत्र त्याला पाहायला मिळते आणि अगदी पटकन त्या नोंदीपर्यंत पोहोचणं, ती नोंद वाचण्यासाठी मिळवणं सोपं जातं. तर असे हे 21 खंड जे आहेत ते विश्वकोशाचे आहेत. आणि याची रचना जर आपण बघितली तर मराठी वर्णमाला, म्हणजे सोप्यात सोपी पद्धत, म्हणजे अगदी प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्याला जरी वाटलं तर त्या विश्वकोशामध्ये काय मला पाहता येईल, तर ज्याला वर्णमाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे, थोडक्यात आपली मुळाक्षरे जे आपण पहिलीच्या वर्गामध्ये शिकलेलो असतो ज्ञापर्यंतची ती वर्णमाला, तर यानुसार त्या कोशाची रचना किंवा त्यांच्या नोंदींची रचना केलेली आहे. आणि साधारणतः आपण आकडेवारी जर पाहायची म्हणली तरी 1 ते 20 खंडांमध्ये साधारणतः 18,000 नोंदी या विश्वकोशामध्ये आपल्याला आलेल्या पाहायला मिळतात. आणि पानांची संख्या जर बघितली तर 22,000 पृष्ठसंख्या आहे. म्हणजे इतकी इत्थंभूत माहिती असणारे हे महत्वाचं साधन आपण त्याला म्हणतो.
2: सर, हा आवाका तुम्ही सांगताय खूप मोठा आहे, पण मग हे 1 ते 20 खंड तयार केलेले आहेत आणि त्याच्या ह्या नोंदी पण शोधायच्या आहेत, मग वाचकांसाठी काही विशिष्ट मार्गदर्शक प्रणाली विश्वकोशाने तयार केली आहे का?
3: हो, केलेली आहे. आता वाचकाला त्या नोंदीपर्यंत पोहोचण्यासाठी पहिला महत्वाचा मार्ग म्हणजे त्याला वर्णमालेचा परिचय असणं. आणि मग त्यासाठी विश्वकोशाच्या पहिल्या खंडामध्ये विश्वकोश

0: आद्य संपादक तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी एक दीर्घ प्रस्तावना लिहिलेली आहे. त्याच्यामध्ये विश्वकोशाचं स्वरूप काय असेल, त्याच्यामध्ये नोंदींची रचना कशी असेल, याची त्यांनी मांडणी केलेली आहे. आणि तिथं वर्णमालेचा क्रमही आपण दिलेला आहे, म्हणजे वाचक त्या वर्णमाले क्रमानुसार त्या नोंदीमध्ये कोणत्या खंडात किती पृष्ठावर आहे ते पाहणं सोपं जातं त्याला. आणि सूचीखंड हा मार्गदर्शक त्याचा महत्त्वाचा आहे. सूचीखंडामुळे एखादी नोंद विश्वकोशाच्या कोणत्या खंडात कोणत्या पृष्ठावर पुन्हा त्याच्यामध्ये स्तंभ आहेत,
1: तुम्ही मगाशी म्हणालात,
0: तर त्यामुळे ते पटकन शोधणं त्याला सोपं जातं.
1: अच्छा, मराठी आता विश्वकोशाच्या नोंदींच्या स्वरूपात आपल्याला माहिती मिळते, म्हणजे आपण शोधायला गेलो तर ह्या नोंदी म्हणजे नेमकं काय?
0: बऱ्याच वेळेला नोंदी या शब्दाचेच वेगवेगळे अर्थ आहेत. कोशामध्ये नोंदी याचा अर्थ लेख या अर्थानं आपण घेतो. जसं वर्तमानपत्रामध्ये एखादा लेख आपण म्हणतो, किंवा संशोधनात्मक पातळीवर आपण त्याला शोधनिबंध म्हणतो. विश्वकोशाच्या मध्ये जी माहिती लिहिली जाते त्याला नोंद, थोडक्यात त्याला टिपण आपण असं म्हणतो, किंवा टाचण असा एक शब्द आहे. आता मराठी विश्वकोशामध्ये साधारणतः ह्या नोंदींचेच अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विश्वकोशामध्ये सर्व विषयांची माहिती येत असली तरी त्याला एक काही मर्यादा आहे, आणि ती मर्यादा म्हणजे शब्दांची मर्यादा. साधारणतः 250 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे लघु नोंद, 500 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे मध्यम, 750 शब्दांपर्यंतची नोंद म्हणजे दीर्घ नोंद, आणि त्याच्याही पुढं 750 शब्दांच्या पुढच्या जर नोंदी असतील त्याला आपण अतिदीर्घ नोंद किंवा व्याप्ती नोंद असं अशा प्रकारे म्हणतो. आणि मग त्यानुसार त्या विषयाची मांडणी काय आहे, त्या विषयाचा आशय काय आहे, तर त्याच्यानुसार आधी ती नोंद कोणत्या शब्दात घ्यायचं ह्याचं कार्यालयीन संपादकीय मंडळ त्याचा आधी निर्णय केला जातो. म्हणजे लेखकाला सुद्धा नोंद लिहिताना एक आराखडा देण्यापूर्वी की ही नोंद या इतक्या इतक्या शब्दांमध्ये असावी, अशा प्रकारे त्या नोंदींचं स्वरूप ठरवून दिल्यामुळं लेखकाला विहित वेळेत ते लिहून देणंही सोपं जातं.
1: सर, तुम्ही आता नोंदीच्या ज्या वाचन करायचंय त्याच्याविषयी आम्हाला सांगत आहात, तर ही नोंद वाचन करण्याचा मुख्य हेतू काय असतो, की कशा प्रकारे आपण ती नोंद वाचन केली की आपल्याला प्रॉपर माहिती मिळेल?
0: खर तर मराठी विश्वकोशाच्या निर्मितीचा मुख्य हेतू जो आहे तो मगाशी मी म्हटल्याप्रमाणे तर्कतीर्थाने आपल्या पहिल्या खंडाच्या प्रस्तावनेत सांगितलेला आहे. माझं तर वाचकांना या निमित्तानं आवाहन राहील की विश्वकोशाचे खंड वाचण्यापूर्वी पहिला ती प्रस्तावना त्यांनी जरूर वाचावी. आणि त्याच्यामध्ये सगळे तुम्ही जो प्रश्न विचारला की वाचनाचे हेतू काय असेल, त्या हेतूबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला दिसून येईल. सर्वसाधारण शिक्षित मराठी माणूस जो आहे तो अगदी कोणत्याही क्षेत्रात काम करत असला तरी त्याच्या ज्ञानविषयक गरजा मराठीतून भागल्या पाहिजेत. आणि नागरिक म्हणून आपली कार्यक्षमता टिकवून धरण्यासाठी अनेक विषयांचा परिचय करून घेणे आणि तो वाढवित राहणे आवश्यक आहे असं तर्कतीर्थांचं मत त्याच्यामध्ये दिसतं. आणि म्हणून ते म्हणतात की यासाठी विश्वकोशासारख्या संदर्भ ग्रंथांची आवश्यकता आहे. वाचकाच्या मनामध्ये वाचनाबद्दलची उत्कंठा निर्माण व्हावी हा एक मुख्य हेतू याच्यामध्ये आहे. आणि विश्वकोश वाचून त्या विषयाच्या संबंधीचं जर मूलभूत संकल्पना आहेत, त्या संकल्पनांचं एक स्पष्ट आकलन या नोंदी वाचनाच्या मुळे होत असतं. आणि वाचकाचे काही उद्दिष्ट वेगवेगळे असतात. एखाद्या वाचकाला वाटतं की जगातील कुठल्याही विषयाची माहिती मला मराठीतून मिळायला पाहिजे, त्या हेतून तो विश्वकोशाकडे येऊ शकतो. किंवा एखादा अपरिचित शब्द असेल, एखादी अपरिचित संकल्पना असेल, ती त्याला समजून घ्यायची असेल तर तो विश्वकोश त्यासाठी मार्गदर्शक आहे. किंवा एखाद्या गोष्टीची त्याला जुजबी माहिती आहे. अलीकडच्या काळामध्ये मोबाईल किंवा ह्या चलभाष तंत्रज्ञानामुळं खूप प्रकारची माहिती त्याच्या समोर येते. मग त्या माहिती जी जुजबी स्वरूपात आलेली आहे ती अधिकृत आहे का नाही त्याची त्याला चाचपणी करायची असेल तर तो विश्वकोशामध्ये त्याचा आधार घेऊ शकतो. किंवा मग कोणकोणते संदर्भ शोधता येईल ते नोंदीमध्ये त्याला मिळतील. आणि आपल्याला जी माहिती उपलब्ध आहे त्या माहितीची सर्वात महत्वाचं म्हणजे सत्यता पडताळणं महत्वाचं आहे. आणि ही अधिकृत विश्वासार्ह माहिती विश्वकोशामध्येच वाचकाला मिळते. कारण विश्वकोशामध्ये आलेली नोंद ही लेखक, समीक्षक, संपादक या सगळ्या पातळ्यांवर त्या नोंदीची पडताळणी होऊन मग ती अंतिम स्वरूपात खंडांमध्ये दिली जाते. म्हणून त्याला एक विश्वासार्ह दर्जा त्या नोंदीनं आपल्याला असलेला पाहायला मिळतो.
1: पण ही माहिती जी तुम्ही सांगतायत तर ती अनेकांना उपयोगी आहेच. मराठी जाणणाऱ्यांना आहे, मूळ शब्द कसा आला त्याच्याविषयी सगळी माहिती असते, त्याचे अनेक अर्थ असतात, भावार्थ असतात, ते सगळं त्याच्यामधून त्यांना माहिती मिळते. पण सर्वसामान्यांना वाटेल की हे एवढं सगळं जड जंबाळ वाटतंय किंवा काय, तर मग विश्वकोश अगदी सर्वसामान्यांना पोहोचेल आणि समजेल असा व्हावा यासाठी काही रचना आहे?
0: बरोबर आहे, कोश म्हणले की लोकांच्या मनामध्ये

0: गैरसमज किंवा एक भीती असते की काहीतरी खूप भलं मोठं ते आहे आणि आपल्याला समजेल की नाही.
1: अगदी अगदी.
0: तर त्याची रचना नोंदींची करताना वाचकाला त्याच्या आंतरिकतेला भर पडेल अशा प्रकारे किंवा जोडून घेईल, वाचक त्या नोंदीपासून दुरावणार नाही, फटकून राहणार नाही, अशा प्रकारची रचना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एखादी नोंद असेल, चरित्रात्मक नोंद असेल, तर त्या व्यक्तीचं चित्र तिथं असतं. काही देशांच्या नोंदी असतील तर त्यांचे नकाशे आपण देत असतो. ह्या नोंदींचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे की समजा मराठी माणूस भ्रमंती करत असतो, पर्यटन करत असतो, परदेशात

0: संपर्क करून पत्रव्यवहार करून अधिकृतपणे त्या देशांच्या स्थलनामांची निश्चिती आपण केलेली आहे आणि ती सुद्धा नकाशात आपण मराठीतच दिलेली आहेत.
1: मात्र
0: ती मराठीत देत असताना उच्चार मात्र त्यांच्या भाषेप्रमाणे होतील याची काळजी घेतलेली आहे.
1: जपान
0: म्हणजे जपानमध्ये जरी एखादा मराठी माणूस गेला त्याने विश्वकोशाचा नकाशा वाचला आणि त्या उच्चार त्या स्थळाचा वाचला तर त्याला बरोबर अगदी तो पत्ता मिळेल.
1: सर, विश्वकोशाचे खंड हे वाचक स्नेही बनलेले आहे, परंतु आधुनिकतेचा काही त्यावर वापर करून ते कुठेही आपल्याला बघता येतील का, म्हणजे मोबाईल सारख्या विशेष उपकरणावर?
0: खूप चांगला प्रश्न आहे आणि आधुनिक काळात ह्या प्रश्नाची निकट सगळ्यांनाच आहे. म्हणजे विश्वकोशाचा खंड जर बघितले तर साधारणतः एक खंड 1000 पृष्ठांचा असतो. किमतीच्या दृष्टीने विचार केला तर किंमत अतिशय अल्प आहे. म्हणजे बालभारती शासकीय मुद्रणालयामध्ये अगदी 175 रुपयांना केवळ 1000 पानांचा खंड आपल्याला मिळतो. ज्याला मुद्रित प्रतीमध्ये आवड आहे त्यांना जरूर ते खंड घ्यावेत, पण ज्यांना प्रवासात आहे किंवा जो बाहेरचा देशामध्ये राहणारा विद्यार्थी किंवा हे आहे तर यांच्यासाठी सुद्धा आज महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचं स्वतंत्र संकेतस्थळ आपण उपलब्ध करून दिलेलं आहे. मराठी विश्वकोश .org हे आपलं संकेतस्थळ आहे आणि या संकेतस्थळावरती 1 ते 21 खंड आपण वाचकांना मोफत स्वरूपात उपलब्ध करून दिलेले आहेत. त्यांची सूची आहे, त्यामुळं कोणतीही नोंद वाचकाला अगदी प्रवासात असेल किंवा अगदी कोणत्याही तो त्याच्या कार्यामध्ये वेगळा असला तरी ती एखादी नोंद वाचून तो पुढे अग्रेषित करू शकतो, समाज माध्यमावर पाठवू शकतो. अशा प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केलेला आहे आणि आम्हाला सांगायला आनंद होतो की जवळजवळ संकेतस्थळाला भेट दिलेल्या वाचकांची संख्या बघितली तर 2 कोटीच्या आसपास आहे.
1: खूपच छान, खूपच छान.
0: आणि केवळ तो भेट देत नाहीये तर तो पत्रव्यवहारही करतोय संकेतस्थळावरती, ज्याला आपण ऑनलाईन माध्यम म्हणतो, त्या माध्यमातून एखाद्या नोंदीबद्दलची तो आजकाल मतही देतोय. किंवा एखाद्या नोंदींमध्ये त्याला जर काही वेगळे माहिती तपशील मिळाले किंवा काही अपूर्णता जरी जाणवत असेल तरी त्याला वाचकाला वाचक म्हणून तो आपण अधिकारही दिलेला आहे. त्यामुळं मराठी ज्ञानव्यवहारात मराठी विश्वकोशाने ही एक मोठी क्रांती केलेली आपण हरकत नाही म्हणायला.
1: डॉक्टर सरोजकुमार मिठारी सर, आज आपण इथं आलात आणि मराठी विश्वकोश आणि वाचक या विषयावर आमच्याशी सुसंवाद साधलात, याबद्दल आपले खूप खूप आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय यांची आम्ही वाट पाहत आहोत, तेव्हा आमच्याशी या ईमेलवर नक्की संपर्क साधा. आपली मराठी 210@gmail.com aaplimaratichi210@gmail.com. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25 वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी.
3: अभिजात मराठी,
4: आपली मराठी.
3: अभिजात मराठी.

0: Rocky.
1: Rocky.
2: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम.
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
2: श्रोते हो, सुरुवातीचं गीत ऐकूयात आशा भोसले आणि सहकाऱ्यांच्या आवाजात.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
2: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघेदुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
1: कुठे आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
2: पिंपरी चिंचवड मध्ये.
3: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
1: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
3: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधूर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात मन्नाडे आणि पंडित भीमसेन जोशी यांनी गायलेली ही रचना.
4: सारे गामा कारवा सुनहरे गाने और कुछ यादें.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात नाव मोठं लक्षण खोटं ह्या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर यांच्या आवाजात. शांता शेळके यांच्या गीताला संगीत अनिल अरुण यांनी दिलं आहे.

0: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, सुमधुर मराठी गीतांचा कार्यक्रम. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आशा भोसले यांनी गायलेली सुरेश भट यांची रचना.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, मराठी सुमधुर गीतांचा कार्यक्रम. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 8 वाजतायत. सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आणि 8:40 जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास, लेखिका वीना बाठोळे. हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. सुरुवातीला ठीक 8 वाजता समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे 8:30 झालेत. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र. आकाशवाणी, पूजा दीक्षित आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. आता सविस्तर बातम्या. आपत्ती आणि संकटांचं दशक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वर्तमान दशकात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं

0: असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. 5 दिवसांच्या परदेश दौऱ्यात काल नेदरलँड्स इथल्या प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी झाले होते, त्यावेळी ते बोलत होते. वर्तमान जागतिक संघर्षाची परिस्थिती, उद्भवणारं ऊर्जा संकट यासारख्या आव्हानांच्या साखळीला सामोरं जाण्यासाठी अपयश आल्यास जागतिक पातळीवर लोकसंख्येचा मोठा भाग गरिबीत ढकलला जाऊ शकतो, असंही मोदी यावेळी म्हणाले. जागतिक स्तरावर भारताची भूमिका वृद्धिंगत होत असल्याचं सांगून पंतप्रधान म्हणाले,
1: 21वीं सदी का भारत अवसरों की भूमि है. भारत टेक्नोलॉजी ड्रिवन भी है और ह्यूमैनिटी ड्रिवन भी है. भारत जितना एंशियंट है उतना ही मॉडर्न बन रहा है और विकसित भारत की जर्नी में भागीदारी का भी है. मैं नेदरलैंड्स में भारतीय समुदाय के सभी साथियों से कहूंगा, आप भारत में ज्यादा से ज्यादा सहयोग बढ़ाएं. इससे भारत का सामर्थ्य भी बढ़ेगा और आपके इन्वेस्टमेंट पर रिटर्न भी ज्यादा मिलेगा.
0: त्यानंतर पंतप्रधानांनी नेदरलँड्सचे राजे विलेम अलेक्झांडर आणि राणी मॅक्झिमा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान नेदरलँडच्या लायडन विद्यापीठाकडून 11व्या शतकातील चोळ ताम्रपट पंतप्रधानांना भेट देण्यात आले. दरम्यान पंतप्रधान आपला नेदरलँड्सचा दौरा आटोपून आज स्वीडनमधील गोथेनबर्ग इथं पोहोचतील. पंतप्रधान आजपासून 2 दिवस स्वीडनच्या दौऱ्यावर आहेत. नवी दिल्ली आणि स्टॉकहोम यांच्यातील दृढ होत चाललेल्या मैत्रीपूर्ण संबंधांमधील हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. हा दौरा पंतप्रधानांच्या व्यापक युरोपीय दौऱ्याचा 3रा टप्पा असून जानेवारी 2026 ऐतिहासिक भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार अंमलात आणल्यानंतर या खंडात केलेला त्यांचा हा पहिलाच दौरा आहे. वेगानं होणारे तांत्रिक बदल आणि भूराजकीय आव्हानांच्या युगात द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेणं आणि परस्पर सहकार्याच्या नव्या संधी शोधणं हा या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे. दिल्ली सरकारनं राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात एव्हिएशन टर्बाईन इंधनावरील मूल्यवर्धित कर 25% ~60% कमी करण्याचा एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितलं. विमान क्षेत्राला दिलासा देणं, पर्यटन आणि मालवाहतूक उपक्रमांना चालना देणं या उद्देशानं दळणवळण आणि आर्थिक उलाढाल बळकट करण्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भर दिला असून त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचं गुप्ता यांनी सांगितलं. करातील हा सवलतीचा दर सुरुवातीला पुढील 6 महिन्यांसाठी लागू राहील, असंही त्या म्हणाल्या. दिल्ली न्यायालयानं काल नीट पेपर फुटी प्रकरणातील कथित मुख्य सूत्रधार पी व्ही कुलकर्णी आणि मनीषा वाघमारे या 2 आरोपींना 10 दिवसांसाठी सीबीआय कोठडीत पाठवलं आहे. पुढील तपासासाठी या दोघांना राष्ट्रीय राजधानीबाहेर नेणं आवश्यक असल्याचं आणि या प्रकरणामागील व्यापक कट कारस्थानाचा तपास करणं गरजेचं असल्याचं तपास यंत्रणेनं न्यायालयाला सादर केल्यानंतर विशेष सीबीआय न्यायाधीश अजय गुप्ता यांनी कुलकर्णी आणि वाघमारे यांना सीबीआय कोठडी सुनावली. दरम्यान सीबीआयनं काल पुण्यातून आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली आहे. प्राध्यापक मनीषा मांढरे असं या संशयित आरोपीचं नाव असून ती पुण्यातील एका महाविद्यालयात वनस्पतीशास्त्र विषयाची शिक्षिका आहे. सीबीआयनं दिलेल्या माहितीनुसार एनटीएनं या प्रक्रियेत तिची तज्ज्ञ म्हणून नेमणूक केली होती. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या ऑपरेशन अंतिम प्रहार मोहिमेअंतर्गत काल 8 नक्षलवाद्यांना अटक करण्यात आली तर 5 नक्षलवादी पोलिसांसमोर शरण आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये कंपनी क्रमांक 10 विभागीय सदस्य राजू मंगू वेको आणि त्याची पत्नी जन्नी उर्फ नगी येमला तसंच इतर 6 कंपनी सदस्यांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी काल वार्ताहर परिषदेत दिली. या सर्वांकडून 65,34,000 रुपये रोख रक्कम, AK-47, SLR यासह अन्य बंदुका असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या सर्वांवर 64,00,000 रुपयांचं बक्षीस होतं. त्याशिवाय शरण आलेल्या 5 नक्षलवाद्यांवरही 38,00,000 रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. नक्षलवाद्यांना अटक आणि शरणागती यामुळे गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त झाल्याचं पोलीस अधीक्षक एम रमेश यांनी सांगितलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. सोमालियाच्या लोकप्रतिनिधींमध्ये राजकीय हस्तांतरण प्रक्रियेसंदर्भात 3 दिवस सुरू असलेली चर्चा काल कोणताही ठोस निर्णय न होता संपली. राष्ट्राध्यक्ष हसन शेख

महमूद यांचा 4 वर्षांचा कार्यकाळ काल संपला. अध्यक्षीय आणि संसदीय कार्यकाळ 5 वर्षांपर्यंत वाढवण्यासाठीच्या घटनादुरुस्तीला मंजुरी दिली होती, मात्र विरोधी पक्ष आणि काही संघीय सदस्य राज्यांनी ही मुदतवाढ नाकारली आहे. सोमालियामध्ये सुरू असलेली मानवतावादी हक्कांची पायमल्ली आणि असुरक्षितता ही मोठी संकटं प्रथम सोडवावीत असं आवाहन संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये

0: संयुक्त राष्ट्रांच्या सहाय्य समितीनं केलं आहे. जम्मू काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात सक्रिय असलेल्या दहशतवाद्यांचा मागोवा घेण्यासाठी सुरक्षा दलांनी काल अनेक भागांमध्ये शोधमोहीम सुरू केली आहे. 12 मेला मेंढर तालुक्याच्या मानकोट भागात घुसखोरीचा एक प्रयत्न हाणून पाडण्यात आला होता, ज्यामध्ये एक दहशतवादी मारला गेला. या घटनेनंतर पूंछच्या विविध भागांमध्ये ही शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. नियंत्रण रेषेलगतच्या कृष्णा घाटी क्षेत्रात घुसखोरांचा खात्मा केल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली असून अतिरिक्त तपासणी नाके उभारण्यात आले आहेत आणि वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावरील संयुक्त संसदीय समितीनं काल बंगळुरू इथं राजकीय पक्ष, कायदे मंडळ आणि नागरिकांसोबत व्यापक चर्चा केली. प्रसारमाध्यमांना माहिती देताना समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी म्हणाले की कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री विरप्पा मोइली आणि भाजप तसंच इतर पक्षांच्या प्रतिनिधींनी संसदेनं जेपीसीकडे पाठवलेल्या एक राष्ट्र एक निवडणूक विधेयकावर आपली मतं मांडली. निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी काही राज्यांच्या विधानसभा मुदतपूर्व विसर्जित कराव्या लागतील आणि पक्षांतर बंदी कायदे, अविश्वास ठराव आणि राष्ट्रपती राजवटीमुळे निर्माण होणारे प्रश्न सोडवावे लागतील. वारंवार निवडणुका घेणं राष्ट्रीय हिताचं नाही, कारण त्यामुळे निवडणूक आचारसंहितेमुळे विकासावर परिणाम होतो, आर्थिक घडामोडींना अडथळा येतो, पर्यटनावर प्रतिकूल परिणाम होतो, तसंच शिक्षण विभाग, बँका आणि सरकारच्या संबंधित विभागांवरही परिणाम होतो, असंही ते यावेळी बोलताना म्हणाले. गांधीनगर इथं सुरू असलेल्या आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनानं 77 किलो वजनी गटात 3 कांस्य पदकं पटकावली. स्नॅच, क्लीन अँड जर्क या प्रकारांमध्ये 220 किलो वजन उचलून तिनं 3 पदकं आपल्या नावे केली. हवामान. भारतीय हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र, बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान बेटं आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागांमध्ये आगेकूच केली आहे. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. येत्या 3 ते 4 दिवसात अंदमान आणि निकोबार बेटं, पश्चिम बंगालचा उपहिमालयीन भाग, सिक्कीम, तामिळनाडू, पुदुच्चेरी, कराईकल, केरळ तसंच मध्य आणि दक्षिण कर्नाटकच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. तर पुढील 2 दिवसात बिहार, छत्तीसगड, झारखंड, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, ओदिशा, रायलसीमा, किनारपट्टीजवळील आंध्र प्रदेश, कोकण, गोवा, तेलंगण, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या भागात विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसंच मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भ या भागात उद्या उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. वर्तमान देशात भारत आणि नेदरलँड्स विश्वासार्ह, पारदर्शक आणि भविष्यवेधी पुरवठा साखळी तयार करण्यासाठी एकत्रित काम करत असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. नीट प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी सीबीआयकडून काल पुण्यात आणखी एका मुख्य सूत्रधार महिलेला अटक. आशियाई भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या संजनाला 3 कांस्य पदकं आणि येत्या 2 दिवसात केरळमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा तर विदर्भात उष्णतेची लाट येण्याचा हवामान विभागाचा अंदाज. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे 8:40 आणि 45 सेकंद झाली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका श्रीमती वीणा वाठोरे. सादर करते आहेत आशिष बेनीश्याम सातपुते.
3: नमस्कार.
4: आज आपण साजरा करतोय वर्ल्ड टेलिकम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सोसायटी डे, अर्थात जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन. संवाद आणि माहितीच्या शक्तीचा हा खास दिवस.
3: चला तर अनुभवू या संवाद क्रांतीचा हा प्रेरणादायी अद्भुत प्रवास.

0: 2017 मे रोजी साजरा होणारा हा दिवस 1865 मध्ये आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाच्या स्थापनेची आणि पहिल्या आंतरराष्ट्रीय टेलिग्राफ अधिवेशनाची आठवण करून देतो.
1: या दिवसाचा मुख्य उद्देश म्हणजे इंटरनेट आणि माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल दरी कमी करणे आणि माहिती समृद्ध समाज निर्माण करण्याबाबत जागरूकता वाढवणे.
0: 1969 पासून साजरा होणारा हा दिवस 2006 पासून जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन या नावाने ओळखला जातो. दरवर्षी एका विशेष थीमद्वारे तंत्रज्ञानाचा समाज आणि अर्थव्यवस्थेवर होणारा सकारात्मक प्रभाव अधोरेखित केला जातो. भारतानेही या क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती करत डिजिटल अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली आहे आणि यंदाची 2026 ची थीम आहे
1: डिजिटल जीवन रेखा जोडलेल्या जगात लवचिकता बळकट करणे.
0: म्हणजेच सुरक्षित आणि सक्षम डिजिटल पायाभूत सुविधांद्वारे अखंड सेवा आणि जागतिक संपर्क कायम करण्याचा हा प्रयत्न आहे.
1: संवादाच्या या नव्या युगात तंत्रज्ञान आपल्याला फक्त जोडत नाही तर एकत्र पुढे जाण्याची ताकदही देतं.
0: चला तर अनुभवूया संवाद क्रांतीत आदि मानव हावभावांचा संवाद.
2: मानवाच्या सुरुवातीपासूनच संवादाची गरज ही त्याच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग होती.
3: होय, काळ बदलला, साधनं बदलली, पण संवाद कधीच थांबला नाही.
2: जेव्हा भाषा नव्हती, शब्द नव्हते, तेव्हा माणूस हावभाव हातवाऱ्यातून चित्र आणि आवाजानी संवाद साधायचा.
3: हातवारे, हावभाव, आग, धूर संकेत, आवाज, ओरड हेच होते त्या काळातील संवादाचे साधन. अशाब्दिक, प्रारंभिक आणि अतिशय आत्मीय.
2: थोडक्यात सांगायचं तर हे संवाद प्रकार म्हणजे मानवी अस्तित्वाचा पाया, भावना आणि गरजेला शब्दांविना व्यक्त करणारे.
3: प्राचीन काळापासून माणसाने संवादासाठी आणि एकमेकांना धोक्याची सूचना देण्यासाठी अनेक साध्या पण प्रभावी माध्यमांचा वापर केला.
2: पहिलं माध्यम हातवारे आणि हावभाव. जेव्हा शब्द अपुरे पडतात किंवा भाषा समजत नाही तेव्हा चेहऱ्यावरील भाव आणि हातांच्या हालचालीच बोलू लागतात.
3: लांबून कोणाला थांबवायचं असेल तर हात उंचावणे किंवा संमती दर्शवण्यासाठी मान डोलावणे हे सगळं न बोलताही खूप काही सांगून जातं.
2: दुसरं माध्यम आग आणि धूर संकेत. अंतर खूप असेल तरी संदेश पोहोचवायचा. मग डोंगर माथ्यावर पेटायची आग, उठायचे धुराचे लोट.
3: सैन्याला सावध करायला, मदतीसाठी हाक द्यायला हे संकेतच बनायचे जीवनरेखा.
2: आणि तिसरं आवाज आणि ओरड. जंगलात निर्जन ठिकाणी आपला ठाव ठिकाणा सांगण्यासाठी
3: मोठ्याने ओरडणं, विशिष्ट शिट्ट्या हेच होते त्या काळातील सांकेतिक संदेश.
2: म्हणजेच संवादाची ही सुरुवात साधी असली तरी अत्यंत प्रभावी होती
3: कारण ती थेट मनाशी जोडणारी होती. शब्दांशिवाय ही भावना पोहोचवणारी होती आणि इथूनच सुरू झाला संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास.
1: संवाद क्रांतीत प्राचीन काळ, संकेत आणि ध्वनी.
2: शब्द कोरले इतिहासात, कालावरती उमटले ठसे.
3: ढोल, शंख, टाळ्या आणि दवंडी हेच होते त्या काळातील माहिती पोहोचवण्याचे प्रभावी मार्ग.
2: ध्वनी संकेत, ढोल वाजवून, शंख फुंकून, गावभर किंवा सैन्याला दिले जात असत महत्वाचे संदेश.
3: एकच आवाज आणि सगळं गाव सतर्क.
2: किल्ल्यावरील प्रतिध्वनी पद्धती, स्थापत्य आणि विज्ञानाचा अद्भुत संगम.
3: दूरवरून आलेला आवाज भिंतींवर आपटत संदेश पोहोचवत असे, सावध रहा.
2: ढोल वाजे, दवंडी पिटे,
3: ऐका हो ऐका, गावकऱ्यांनो ऐका. गाव सभा असो, इशारा असो किंवा निमंत्रण, दवंडीस पोहोचवायची प्रत्येक महत्वाची बातमी.
2: आज मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात ही परंपरा मागे पडली असली
3: तरीही ती आपल्या संस्कृतीचा एक जिवंत भाग आहे.
2: टाळ्यांद्वारे किंवा ध्वनीद्वारे संदेश देणे ही किल्ल्यावरील प्राचीन पण अत्यंत बुद्धिमान संवाद पद्धती होती.
3: काळ बदलला, साधने बदलली, पण संवादाची गरज कायम आहे.
2: टाळ्यांपासून सुरू झालेला प्रवास आज डिजिटल विश्वात पोहोचला आहे.
0: संवाद क्रांतीत दूध, पत्र आणि कबूतर.
2: काळ पुढे

0: सरकत गेला आणि मानवाने आपल्या विचारांना भावनांना शब्दांचं रूप दिलं. भिंतींवर, दगडांवर, पाण्यांवर कोरून ठेवले.
1: ही अक्षर माझा संदेश पुढच्या पिढीसाठी, काळ ओलांडून पोहोचणारा आवाज.
0: संवाद आता फक्त क्षणिक राहिला नाही, तो जतन होऊ लागला, काळाच्या पलीकडे जाणारा बनला.
1: दूत, पत्र आणि कबूतर हीच होती त्या काळातील संवादाची जीवनरेखा.
0: दूत कधी घोड्यावरून, कधी पायी, दूरवरचा संदेश पोहोचवणारे खरे नायक.
1: राजाचा संदेशवाहक, हस्तलिखित संदेश घेऊन गावोगाव फिरणारा, हाच तर पहिला नेटवर्क.
0: पत्र संवादाचं जिवंत माध्यम. राजा महाराजांच्या आज्ञा असोत किंवा युद्धातील बातम्या,
1: कागदावर लिहिलेला प्रत्येक शब्द मनापासून मनापर्यंत पोहोचणारा एक हळवा दुवा.
0: लेखणी, शाई, कागद आणि मोहर, भावना शब्दात ओतून पाठवण्याची एक सुंदर कला. आजच्या ईमेलचा जणू जुना भाऊ.
1: 1854 मध्ये लॉर्ड डलहौसी यांच्या प्रयत्नाने भारतात आधुनिक टपाल व्यवस्थेची स्थापना झाली
0: आणि आज इंडिया पोस्ट केवळ पत्रांपुरतीच मर्यादित नाही, पार्सल, बचत बँक, विमा आणि डिजिटल सेवा देखील देते. कबूतर निसर्गाचा विश्वासू संदेशवाहक.
1: पायाला बांधलेलं छोटस पत्र आणि कबूतर उडत जाई महत्वाचे कधी गुप्त संदेश घेऊन.
0: जुन्या काळचं वायरलेस नेटवर्क, पंखांवर चालणार.
1: माहितीये का, भारतात 2006 पर्यंत ओडिशा पोलीस कबूतरांचा वापर करत होते
0: आणि रोमन काळातही विजयाची बातमी पोहोचवण्यासाठी कबूतरांचाच आधार घेतला जात असे.
1: असा होता संवादाचा तो सुवर्ण काळ, साधा पण मनाला भिडणारा, जिथे साधनं कमी होती पण भावना खूप खोल होत्या.
2: संवाद क्रांतीत टेलिग्राफ आणि टेलिफोन.
0: टेलिग्राफ आणि टेलिफोन दोन्ही वायरवर चालणाऱ्या विद्युत संवाद प्रणाली, ज्यांनी दळणवळणाच्या जगात क्रांती घडून आणली.
1: 1840 दशकातला टेलिग्राफ मोर्स कोडच्या खुणांमधून संदेश पाठवणारा आणि 1870 दशकातला टेलिफोन मानवी आवाज थेट पोहोचवणारा.
0: टेलिग्राफ पहिलं इलेक्ट्रिक टेलिकम्युनिकेशन साधन आणि टेलिफोन थेट संवादाचं जिवंत माध्यम.
1: भारतातील सर्वात जलद संवाद साधन टेलिग्राफ.
0: शब्द कमी पण भावना आणि संदेश.
1: पण टेलिग्राफ म्हणजे अनेकांसाठी भीतीचं नावही होतं,
0: कारण वाईट बातम्या बहुतेक अशाच यायच्या.
1: टेलिग्राफ ही केवळ तांत्रिक प्रणाली नव्हती, ती होती भावनांची वाहिनी, जिथे काही शब्दात संपूर्ण आयुष्य व्यक्त होत होतं.
0: आणि मग आला टेलिफोन, जिथे शब्द नाही तर थेट आवाज पोहोचू लागला.
1: अलेक्झांडर ग्राहम बेल यांचा 1876 मधला हा शोध संवादाला दिला जिवंत स्पर्श. सामान्य माणूसही सहज बोलू शकतो.
0: आणि मग सुरू झाला एक नवा टप्पा STD आणि ISD कॉल्सचा.
1: शहर ते शहर, देश ते देश, आवाज पोहोचू लागला क्षणात.
0: गावागावात उभे राहिले पब्लिक कॉल ऑफिसेस, म्हणजेच PCO बूथ्स. लोक आपल्या माणसांशी बोलायचे.
1: ती काही मिनिटांचीच बोलणी, पण त्यात भरलेला असायचा जिव्हाळा, आपलेपणा.
0: अंतर नक्कीच कमी झालं, पण वेळ आणि खर्च दोन्ही जास्त होते.
1: तरीही त्या हॅलो मध्ये होती एक वेगळी सूब, जी आजही मनात जिवंत आहे.
3: संवाद क्रांतीत रेडिओ आणि दूरदर्शन.

0: 1920 दशकाच्या उत्तरार्धात जेव्हा रेडिओचा जन्म झाला तो एक आश्चर्याचा धक्का होता.
1: मर्यादित प्रसारण, मर्यादित श्रोते, पण तरीही त्या एका आवाजात होती एक विलक्षण ताकद.
0: रेडिओ केवळ एक प्रसारण माध्यम नाही तर पिढ्यान पिढ्या माणसांच्या आयुष्याशी जोडलेला विश्वासाचा साथीदार.
1: सकाळची सुरुवात बातम्या, हवामान आणि भक्ती गीतांनी. शेतकरी, कामगार, प्रवासी, गृहिणी प्रत्येकाच्या दिवसाची साथ बनलेला.
0: प्रवासात, काम करताना किंवा एकटेपणात रेडिओ नेहमी सोबत असायचा.
1: देश विदेशातील घडामोडी, सामाजिक संदेश, जनजागृती, आपत्कालीन सूचना.

0: रचना आणि भरपूर मनोरंजन।
1: आजही डिजिटल युगात FM, कम्युनिटी रेडिओ आणि ऑनलाईन रेडिओच्या माध्यमातून रेडिओ नव्या रूपात आपल्या सोबत आहे आणि कायम राहील।
0: विद्युत चुंबकीय तरंगांच्या सहाय्याने ध्वनी आणि चित्र प्रसारित होऊ शकतात असं भाकीत 1867 मध्ये जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांनी केलं
1: आणि याच सिद्धांतावर उभं राहिलं रेडिओ आणि दूरदर्शनचं अद्भुत जग।
0: 1959 दिल्लीतून सुरू झालं दूरदर्शनचं पहिलं प्रक्षेपण। पश्चिम जर्मनीच्या उपकरणांसह कृष्णधवल पडद्यावर उमटलं एक नवं स्वप्न।
1: तेव्हा त्याला म्हणायचे पिक्टोरियल रेडिओ, कारण आवाजासोबत चित्रही दिसू लागलं होतं।
0: प्रेक्षक मर्यादित होते पण हळूहळू देशभर उभारली गेली प्रक्षेपण केंद्र।
1: आणि मग 1982
0: दिल्लीतील आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने भारतामध्ये सुरू झालं रंगीत दूरदर्शन।
1: काळ्या पांढऱ्या जगातून रंगीत स्वप्नांच्या दुनियेत प्रवेश। समाज एकत्र जोडला गेला,
0: माहितीने विचार बदलले, एक आवाज लाखो कान, संवादाने जोडला देश महान।
2: संवाद क्रांतीत दूर संचाराचा प्रवास टेलिफोन ते मोबाईल।
0: खिशात मावणार पण संदेश पोहोचवण्यात कमाल करणारे एक छोट असं यंत्र
1: पेजर, एक छोटा वायरलेस रिसीव्हर ज्यावर फक्त मजकूर संदेश येत असत।
0: कोणी मेसेज पाठवायचा असेल तर थेट पेजरवर नाही तर आधी कॉल सेंटरला फोन,
1: ऑपरेटरला संदेश सांगायचा आणि तो संदेश पेजरवर पाठवला जायचा।
0: म्हणजेच पेजर हा वन वे कम्युनिकेशन, फक्त संदेश येणार उत्तर नाही।
1: खिशात मावणारा छोटा आकार,
0: नेटवर्क कमी असलं तरी संदेश नक्की पोहोचायचा। मग आला मोबाईल फोन,
1: कॉल, SMS, इंटरनेट, सगळं एकाच डिव्हाइस वर।
0: अधिक वेगवान, अधिक सोयीस्कर आणि दोन मार्गी संवाद।
1: आणि म्हणूनच छोटासा पेजर हळूहळू इतिहासात जमा झाला। आणि मग 1973
0: मार्टिन कूपर, जगातील पहिला मोबाईल कॉल।
1: 1983 पहिला व्यावसायिक मोबाईल।
0: 1991 2G आणि SMS ची सुरुवात।
1: 31 जुलै 1995 भारताचा पहिला मोबाईल कॉल।
0: आणि तेव्हा इनकमिंग कॉललाही पैसे।
1: 3G 4G आणि आता 5G।
0: व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया, संपूर्ण जग आपल्या हातात।
1: मोबाईल झाला मिनी कम्प्युटर।
0: आज प्रत्येकाच्या हातात स्वतःचा मोबाईल।
1: संवाद जलद, सोपा आणि स्वस्त।
0: टेलिफोन ते मोबाईल हा प्रवास केवळ अंतर कमी करणारा नाही तर माणसांना अधिक जवळ आणणारा आहे।
1: संवाद झाला अधिक जलद,
0: अधिक सोपा आणि अधिक जोडलेला, कनेक्टेड।
2: 20व्या शतकाच्या शेवटी जगात आली एक नवीन क्रांती, इंटरनेट, ईमेल, वेबसाइट्स, माहितीचा अथांग महासागर। पण योग्य माहिती निवडणं हाच खरा शहाणपणा।
3: इंटरनेट म्हणजे जगभरातील संगणक, सर्व्हर आणि मोबाईल उपकरणांना जोडणार एक विशाल जाळं, एक नेटवर्क ऑफ नेटवर्क्स।
2: TCP/IP या नियमांवर चालणारं फायबर, सॅटेलाइट आणि वायफाय च्या माध्यमातून क्षणात जगाला जोडणारं।
3: आज माहिती शोधणं एका क्लिक वर, संपर्क, ईमेल, मेसेजिंग आणि सोशल मीडियावर, शिक्षण, मनोरंजन, बँकिंग, खरेदी, सगळं काही ऑनलाईन।
2: संवाद क्रांतीत डिजिटल युग।
3: डिजिटल युग, एक क्लिक आणि जग आपल्या हातात।
2: इंटरनेट, स्मार्टफोन, संगणक आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स मानवी जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत।
3: माहितीचा स्फोट, संवादाची क्रांती, ऑनलाइन व्यवहार आणि ई गव्हर्नन्स आणि शिक्षण, आरोग्यातील नवे बदल।
2: जिथे संधी आहेत तिथे आव्हानेही आहेत।
3: सायबर सुरक्षा, मानसिक आरोग्य आणि डिजिटल डिव्हाइस, संवाद बदलला, जग बदललं आणि आपणही डिजिटल झालो। संवाद क्रांतीत आजचं युग स्मार्ट कम्युनिकेशन।
2: टेलिफोन पासून मोबाईल पर्यंतचा हा प्रवास तंत्रज्ञान वेळ आणि माणसाच्या गरजेचा सुंदर संगम आहे. सोशल नेटवर्किंग संवादाची नवी दुनिया.
3: आज संवाद फक्त कॉल किंवा मेसेज पुरता मर्यादित नाही. सोशल मीडियामुळे आपण क्षणात जगाशी जोडले जातो.
2: क्षणात मेसेज, फोटो, व्हिडिओ, जगभर संपर्क, लाइव्ह स्ट्रीमिंग आणि इमोजी, भावना

0: व्यक्त करण्याचे नवे मार्ग,
1: कुटुंबाशी सतत संपर्क, शिक्षण, व्यवसाय, जागरूकता, सगळं सोपं झालं. पण वेळेचा अपव्यय, खोटी माहिती आणि गोपनीयतेचा धोका यामुळे स्मार्ट वापर खूप गरजेचा आहे.
0: संवाद क्रांतीत संवादाचे नवे प्रकार,
1: ऑडिओ कॉल, व्हॉइस मेसेजेस, पॉडकास्ट, इमोजी, एक छोटस चिन्ह पण हजार शब्द सांगणारा
0: व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, जणू आपण समोरासमोरच आहोत, आणि मोबाईल खिशातली डायरी, बँक, क्लासरूम आणि मनोरंजन.
1: संवादाचा नवा चेहरा, आठवणी.
0: पूर्वी संवाद म्हणजे फक्त बोलणं, आज संवाद म्हणजे क्षण जपणं.
1: फोटो, एका क्षणाची गोष्ट, रील्स, क्षणांना चालना देणारी कथा.
0: आय मिस यू, हॅपी मोमेंट्स, थ्रोबॅक. आता भावना शब्दांपेक्षा चित्रातून जास्त बोलतात.
1: संवाद आता फक्त शब्दात नाही, तो आठवणींतून, चित्रांतून आणि क्षणातून घडतोय. आजचा संवाद म्हणजे क्षण जपणं, भावना शेअर करणं आणि आठवणी जिवंत ठेवणं.
0: आज जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिन आपल्याला आठवण करून देतो, संवाद ही फक्त तंत्रज्ञानाची देणगी नाही, तर ती माणसाला माणसाशी जोडणारी सर्वात मोठी शक्ती आहे.
1: आदि मानवाच्या संकेतांपासून ते आजच्या डिजिटल विश्वापर्यंत आपण खूप पुढे आलो आहोत. पण या प्रवासात सर्वात महत्वाचं आहे जोडलेलं राहणं मनाने आणि विचारांनी.
0: चला तर तंत्रज्ञानाचा वापर फक्त वेगासाठी नाही, तर समजून घेण्यासाठी, जवळ येण्यासाठी आणि समाज अधिक सक्षम करण्यासाठी करूया. कारण खरा संवाद तोच जो अंतर नाहीस करतो आणि माणसांना जवळ आणतो.
2: श्रोते हो, आताच आपण ऐकलत जागतिक दूरसंचार आणि माहिती समाज दिनानिमित्त समन्वित रूपक संवाद क्रांतीचा अद्भुत प्रवास. लेखिका होत्या श्रीमती वीणा वाठोरे, संचालन होतं होमेश्वरी वडीखाय आणि आशिष सातपुते यांचं, निवेदन होतं नेहा तिवारी आणि शंतनू ठेंगडी, सादर करते होते आशिष बेनीश्याम सातपुते. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित करण्यात आला. आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात.
4: तीनशे अकराश पाच मीटर्स अर्थात 963 किलो हर्ट्स, FM 102.1 आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. सकाळचे 9 वाजलेले आहेत. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीचं गीत ऐकूयात कॅलेंडर गर्ल्स या चित्रपटातलं, अरिजित सिंग आणि अरमान मलिक यांच्या आवाजात. कुमार यांच्या गीताला संगीत अमाल मलिक यांनी दिलंय.

श्रोते हो, लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात जय हो चित्रपटातलं गीत शान आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात. समीर यांच्या गीताला संगीत साजिद वाजिद यांनी दिलंय.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: दररोज सकाळी 7 वाजता अवश्य ऐका साई हॉस्पिटल नाशिकचा कार्यक्रम थँक यू डॉक्टर. यात आपण ऐकू शकाल सांधेरोपण तज्ज्ञ डॉक्टर सुनील सोनार यांनी सांधेरोपणाविषयी दिलेली महत्त्वपूर्ण माहिती आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.

0: के के यांनी गायलेली सईद कादरी यांची रचना आपण ऐकलीत. चित्रपट जिस्म. श्रोतेहो, लखलक चंदेरी हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून.
1: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंटरिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क रहा.
3: सकाळी 7:40 ते 8 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे, गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
4: सांगून सांगून थकलो.
5: काय झालं?
4: नवी किटबॅग पाहिजे.
5: मग आधी कॅप्टनला सांग, नाही ऐकलं तर मॅनेजरला.
4: करेक्ट.
5: तर असंच आधी तक्रार बँकेकडे नोंदवा. 30 दिवसात उत्तर किंवा निवारण न झाल्यास CMS पोर्टलवर तक्रार नोंदवा. तेव्हा आधी बँक, मग CMS पोर्टल, नाहीतर तक्रार होईल नामंजूर. निघूया. घे आली नवी किटबॅग.
4: RBI सांगते,
3: आधी आपली बँक, मग RBI ओम्बुड्समन.
0: कार्यक्रमात आता ऐकूयात मनोज मुंतशिर यांची रचना आतिफ असलम यांच्या आवाजात. चित्रपट

0: राज रिबूट या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं अरिजित सिंग यांच्या आवाजात. कौसर मुनीर यांच्या गीताला संगीत जीत गांगुली यांनी दिलं होतं. आणि श्रोते हो, या गीताबरोबरच आजचा लख लख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम संपला. आमच्या यानंतरच्या कार्यक्रमाची उद्घोषणा काही क्षणातच.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमच्या आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 86 00 20 21 21. कागद

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घर गणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत समूह गीत गायन पाठ या कार्यक्रमात आसामी भाषा पाठ.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.
4: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर, इसके लिए क्या करना पड़ेगा?

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

बालगीत आपण ऐकलत. 300° 5 मीटर सर्थात 963 kHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आणि FM 102.1 आपण ऐकत आहात आकाशवाणी जळगाव केंद्राचे कार्यक्रम. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत चित्रगंगा हा कार्यक्रम. कार्यक्रमात ऐकूयात हिंदी आणि मराठी चित्रपट संगीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात नमक हलाल चित्रपटातलं गीत आशा भोसले आणि बप्पी लहरी यांच्या आवाजात. अंजान यांच्या गीताला संगीत बप्पी लहरी यांनी दिलंय.

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.

0: लाजो नको ये जवळी ये
1: एकटा जीव सदाशिव ह्या चित्रपटातलं गीत आपण ऐकलत जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजात. जगदीश खेबुडकर यांच्या गीताला संगीत राम कदम ह्यांनी दिलं होतं. श्रोते हो चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आज का अर्जुन ह्या चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या आवाजात.

0: श्रोते हो, आत्ताच आपण लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत ऐकलं, मोहित यांची मंजुळा ह्या चित्रपटातलं. रचना जगदीश खेबुडकर यांची होती.
1: सुनबाई.
2: काय सासूबाई?
1: ह्या घराचे काही नियम आहेत.
2: जसे?
1: जसे इथे कॅशची परंपरा नाहीये.
2: मग देवाणघेवाण?
1: ते आम्ही डिजिटल पेमेंट करतो.
2: ओह,
1: जसे UPI ने.
2: अच्छा.
1: हो, आणि ऐक, अजून एक नियम आहे.
2: तो काय आहे सासूबाई?
1: सोनमुख पाहून पैसे सुद्धा UPI ने मिळतील.
2: तुम्ही पण ना सासूबाई.
3: भारत डिजिटल पेमेंट करतो आहे.
4: प्रत्येक देवाणघेवाण आता सुलभ आहे.
0: चित्रगंगा कार्यक्रमात आता ऐकूयात नसीब चित्रपटातलं गीत लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या आवाजात. आनंद बक्षी यांच्या गीताला संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी दिलंय.

श्रोते हो, आताच आपण प्रीत तुझी माझी या चित्रपटातलं गीत ऐकलत आशा भोसले यांच्या आवाजात. योगेश यांच्या गीताला संगीत एन दत्ता ह्यांनी दिलं होतं. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात चांदनी चित्रपटातलं गीत श्रीदेवी आणि जॉली मुखर्जी ह्यांच्या आवाजात.

ऐकूयात सैराट चित्रपटातलं गीत अजय गोगावले आणि चिन्मयी श्रीपदा यांच्या आवाजात. रचना अजय अतुल आणि नागराज मंजुळे यांची, संगीत अजय अतुल यांनी दिलंय.

अलका याज्ञिक आणि उदित नारायण यांना आपण ऐकलत. समीर यांच्या गीताला संगीत नदीम श्रवण यांनी दिलं होतं. चित्रपटाचं नाव दिल है तुम्हारा. श्रोते हो, चित्रगंगा कार्यक्रम आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि केतकी माटेगावकर यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत. चिनार महेश यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत टाइमपास या चित्रपटातलं.

हो आत्ताच आपण बॉम्बे चित्रपटातलं गीत ऐकलं, हरिहरन आणि कविता कृष्णमूर्ती यांच्या आवाजात. मेहबूब यांच्या गीताला संगीत ए आर रहमान यांनी दिलं होतं. आणि श्रोते हो या गीताबरोबरच आजचा चित्रगंगा हा कार्यक्रम संपला. 300° 5 मीटर्स अर्थात 963 kHz आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. सकाळचे 11 वाजतायत. हिंदीतून दिल्या जाणाऱ्या बातम्या आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आता सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो, 17 मे 1951 या दिवशी गुजरातमधल्या जेतपूर इथं पंकज उदास यांचा जन्म झाला. त्यांना संगीताची आवड त्यांना घरातूनच मिळाली. त्यांच्या कुटुंबात संगीताचं वातावरण असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांना गायनाची ओढ होती. त्यांनी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं शिक्षण देखील घेतलं आणि पुढे गझल गायकीत स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली. 1980 मध्ये आलेल्या आहट या गझल अल्बममधून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर मुकर्रर, तरन्नुम, मेहफिल, नशा यासारख्या अनेक गझल अल्बमनी रसिकांना मंत्रमुग्ध केलं. त्यांच्या आवाजातील मृदुता, शब्दांतील भाव आणि सुरातली शांतता यामुळं त्यांची प्रत्येक गझल थेट मनाला भिडायची.

श्रोते हो, पंकज उदास यांना खरी लोकप्रियता मिळाली ती नाम चित्रपटातल्या चिठ्ठी आई है या गाण्यामुळं. ते गाणं केवळ एक गाणं राहिलं नाही तर परदेशात राहणाऱ्या भारतीयांच्या भावना व्यक्त करणारा एक भावनिक संदेश बनला. आजही हे गाणं ऐकताना अनेकांचे डोळे पाणावतात.

चांदी जैसा रंग है तेरा, आहिस्ता ना कजरे की धार, एक तरफ उसका घर, यासारखे अनेक गाणी आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. त्यांच्या गजलांमध्ये प्रेम, विरह, वेदना, आयुष्याचं तत्वज्ञान आणि माणसांच्या भावना अतिशय साध्या पण प्रभावी शब्दात त्यांनी मांडलेल्या आहेत. त्यामुळं गझल हा केवळ अभिजात वर्गाचा प्रकार न राहता सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला. उर्दू शायरीची गोडी अनेकांना त्यांच्या गाण्यांमुळे लागली.

श्रोते हो, पंकज उदास यांच्या मैफिलींना नेहमीच मोठी गर्दी असायची. भारतासह विदेशांमध्येही त्यांनी असंख्य कार्यक्रम केलेले आहेत. चित्रपटसृष्टीमधली चमकधमक आणि स्पर्धेच्या वातावरणातही त्यांनी आपली साधेपणाची आणि नम्रतेची ओळख कायम ठेवली. म्हणूनच केवळ ते मोठे गायकच नव्हते, तर एक संवेदनशील आणि मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून ते ओळखले जात होते. गझल गायकीला लोकप्रियतेच्या शिखरावर नेणाऱ्या या महान कलाकाराचा चित्रपटसृष्टीतला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आणि यशस्वी होता.

श्रोते हो, 26 फेब्रुवारी 2024 रोजी पंकज उदास यांचं निधन झालं. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली, मात्र ते आपल्या कलेतून कायम जिवंत आहेत. पंकज उदास यांचाही आवाज आज आणि उद्याही तितकाच संगीतप्रेमींच्या हृदयात राहील. गझलांच्या दुनियेतला हा सुरेल तारा जरी अस्त झाला असला तरी त्यांच्या सुरांची चमक कायमच आपल्या मनात राहणार आहे. त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातील एक सुरेल पर्व संपलं, मात्र फिल्म सृष्टीमधल्या त्यांच्या संगीत प्रवास आणि त्यांचा आवाज आजही अनेक नवोदित कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. पंकज उदास यांनी आपल्या सुरांनी केवळ गाणी गायली नाहीत तर लाखो लोकांच्या भावना व्यक्त केल्यात, म्हणून त्यांचा आवाज काळाच्या पलीकडे जाऊन सदैव अमर राहील.

बरेच श्रोते हो, आजच्या गाता रहे मेरा दिल या कार्यक्रमातून मी मानसी जोशी आपली सर्वांची अनुमती घेते आहे. पुन्हा भेटूयात येत्या कार्यक्रमात. नमस्कार.

0: गाता रहे मेरा दिल हा निवेदनासह हिंदी चित्रपट संगीतावर आधारित कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. आमच्या यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.
1: वर्क फ्रॉम होम, हाय सॅलरी, बस एका क्लिक मध्ये. अरे वा,
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
3: जाणकार बना, सतर्क रहा.

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संघ

0: कुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं, बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस। बस चॉइस आपको करनी है। आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशंस ओपन। आत्मा मालिक
1: ये। मोठी सुन बाई, हे तुझा नावे
2: इतकी काय घाई होती
1: अग,
3: आणि छोटी
1: हे तुझा नावे आणि हे माझ्या छकुलीच्या नावे।
4: पण आजी तुझ्या नावेत
5: सगळंच, मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय। उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल।
1: शुभ बोला हो
4: काय।
6: RBI सांगते,
7: जाणकार बना सतर्क रहा।
8: कागद पेन नाही या वेळी, मोबाईलचा नवा उपक्रम आहे। विवरण आणि

0: जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात घर यादी व घरगणना म्हणजेच आपल्या घराची गणना होईल. या आपल्या भागीदारीने याला यशस्वी करूया आणि विकसित भारत 2047 च्या दिशेने अजून एक पाऊल उचलूया.
1: सण समारंभ असो किंवा तुमचा व्यवसाय, सगळ्यांची शान वाढवण्यासाठी तुमची आपल्या आवडत्या आकाशवाणी जाहिरात द्या ना.
2: जाहिरातींसाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे आपली आकाशवाणी.
1: तुम्हाला कुठल्याही प्रकारची जाहिरात द्यायची असेल तर आकाशवाणीच्या जळगाव केंद्राला भेट द्या किंवा संपर्क करा 8600-2021-21.
3: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर वन आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेंट दे
4: atmamalikonline.com.
5: श्रोते हो, आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूयात उस्ताद बडे गुलाम अली खा यांनी गायलेला राग माल कंस.

Mother,

0: ಸಂದರೆ
1: श्रोते हो आजच्या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात उस्ताद बडे गुलाम अली खा यांनी गायलेला राग मालकंस आपण ऐकलात. शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारचे 12 वाजतात. आता आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला ऐकूयात महिलांसाठीचा कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोतेहो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात मी अमृता खानोलकर आपलं मनापासून स्वागत करते. नमस्कार. सगळ्यांनो, प्रेरणादायी अनुभव, व्यक्तिमत्व आपल्याला नेहमीच आपलं जीवन घडवायला प्रोत्साहन देत असतात, एक ऊर्जा देत असतात. अशा लोकांची कहाणी, प्रवास आपल्याला एक नवी दृष्टी अंगीकारायला, एक वेगळा विचार करायला भाग पडत असतो. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती असलेल्या वनिता मंडळच्या गेल्या कार्यक्रमात आपण हाच प्रेरणादायी अनुभव संगीता राणे यांचा जाणून घेतला. विशेष मुलांसाठी, दिव्यांगांसाठी त्यांनी केलेलं कार्य, तसंच त्यांच्या पालकांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, आपत्ती निवारण, आरोग्य क्षेत्रातली त्यांची कामगिरी, या सर्वाबद्दल त्यांचे अनुभव आणि या कामासाठी त्यांना मिळालेला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार याबद्दल आपण जाणून घेतलं होतं. पण खरं तर या सगळ्याची सुरुवात झाली ती त्यांच्या मुलापासूनच, कारण त्यांचा मुलगा दिव्यांग आहे. त्याला घडवताना त्यांना आलेले अनुभव, अडचणी, प्रयत्न हे सुद्धा आपल्यासाठी खूपच शिकण्यासारखे आहेत. तेव्हा आता त्यांचा हा त्यांच्या मुलाला घडवतानाचा प्रवास आज आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया.

0: नमस्कार संगीताताई, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार.
0: आपला मुलगा विशेष आहे हे पहिल्यांदी ओळखणं, ते त्याला सर्वार्थानं घडवणं, हा जो काही तुमचा अनुभव आहे त्याबद्दल काय सांगाल?
1: प्रथमादी मला कसं आहे की तो दिव्यांग आहे हे समजलं नव्हतं, त्यामुळं त्याला नॉर्मल शाळेत घातलं होतं. पण नॉर्मल शाळेमध्ये कसं व्हायचं की बरीच मुलं त्याला त्रास द्यायची, त्याचे डबा खायचे, दोन्ही हात पकडायचे, दुपारी त्याचा डबा खायचे. आणि आम्हाला हे माहीत नसायचं ना, आणि माहीत नसायचं पण याला तर भूक लागलेली असायची, आणि आपल्यावर काहीतरी असं त्रास होतोय, त्याचा तो त्रास इतरांच्यावर तो काढायचा. घरात कुणी आलं की त्याला फेकून मार किंवा काय असं सगळं करायचा. पण ते का करतोय हे पण आपल्याला लवकर समजायचं नाही ना, असं का करतोय. पण ते जेव्हा जेव्हा मला कळायला लागलं की त्याच्याशी बोलून त्याच्याशी हे करून, तेव्हा तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे हा याला पण त्रास होतोय, आपल्याला हे जमत नाही, याचा त्याला त्रास होतोय, पण त्याला ते सांगता येत नाहीये. मग ते कसं करायचं? म्हणजे जवळजवळ तो 6वी 7वी पर्यंत नॉर्मल शाळेत पास होत गेला.
0: बरं बरं.
1: त्यावेळेस होतं तसं वरच्या वर्गात गेला, पण मला समजे ना की अरे 6वी पर्यंत 7वी पर्यंत हा मुलगा गेलाय, पण याला लिहिता येत नाहीये, गणित करता येत नाहीयेत, आणि आपण हे काय म्हणजे त्याच्यावरही अत्याचार करतोय, आणि आपणही या मुलाला उगच पुढे जाऊ दे पुढे जाऊ दे. मग शेवटी मी थकून त्याला म्हणजे त्यावेळेस आम्ही एकत्र कुटुंब आमचं विभक्त झालं, आणि विभक्त झाल्यानंतर मात्र मी फार विचार करायला लागले की नाही नाही याचं काय होणार, म्हणजे जर असा असा आहे तो आणि याचं मग कसं करणार आपण. म्हणून मग मी एक मार्ग निवडला की त्याचा ऍक्यू टेस्ट करूया.
0: बरं.
1: आणि जेव्हा मी ऍक्यू टेस्ट केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की हे स्पेशल चाइल्ड आहे. आणि नंतर त्याला फिट्स येऊ लागल्या, म्हणजे आता मात्र याचं आपण काहीतरी केलं
0: पाहिजे, विशेष लक्ष देऊन आपण प्रयत्न केले पाहिजे.
1: आणि मग मी त्याला त्या नॉर्मल शाळेतून काढून दिव्यांग शाळेत घातलं. पण कसं होतं की हा फिजिकली खूप फिट आहे, जरी मेंटली रिटायर्ड असेल तरी फिजिकली मात्र ओके आहे, म्हणजे कुठल्याही पार्ट मध्ये त्याच्या किंवा चेहऱ्यावर असं काही दिसत नाही की तो दिव्यांग आहे.
0: बरोबर.
1: मग असं झालं की त्या शाळेत घातल्यानंतर तिथं इतर दिव्यांग मुलं जशी चालतायत जी फिजिकली अनफिट आहेत, तसा तो हा चालायला लागला, परत त्यांचं अनुकरण करायला लागला. मग आणि जरा भीती वाटायला लागली की अरे काय करायचं आपण, म्हणजे
0: एकातून सुधारेपर्यंत दुसरं वेगळं काहीतरी,
1: म्हणजे काय म्हणजे ह्याचा म्हणजे तो ग्रास्प करतो का या मुलांचं की आपण असं करायचंय, असं करतो का त्यांना चिडवण्यासाठी करतोय, काही काहीच कळायचं नाही आपल्याला.
0: आता ह्याला सुधारण्यासाठी आपण नेमके कसे प्रयत्न
1: करायचे आणि किती प्रयत्न करायचे, म्हणजे काय कुठंतरी थांबायचंय का किंवा नाही चालतच जायचंय हे काही कळेना. मग मात्र मी ठरवलं की नाही आता ह्याचा आपण वेगळ्या पद्धतीनं ह्याच्याशी डील करायचं थोडक्यात. आणि ते वेगळ्या पद्धतीचं म्हणजे त्याला तो जर आंघोळीला वगैरे गेला ना तर एक अख्खा साबण संपून यायचा.
0: बरं.
1: म्हणजे आणि तेही कसं माहितीये का, पूर्ण शरीर आंघोळीनं कधी हे व्हायचं नाही, एकतर एकच पाय फक्त आंघोळ करून झालेला असायचा. म्हणजे हा जो प्रकार आहे तो मला काय कळायचं नाही की काय करायचं आता आपण काय करायचं, रोज आंघोळ घालणं आपल्याला जमेल की नाही माहित नाही. 8 दिवसातून एकदा मी घालायचेच, पण रोज आपण घालणं म्हणजे त्याला आपण
0: अपंग करणं
1: आणि त्याचं सगळंच स्वावलंबन कसं करणार,
0: त्याचं तो स्वतः सगळ्या गोष्टी केला
1: पाहिजे. मग त्यासाठी मी काय करायचे, बाथरूमच्या बाहेर उभं राहायचे आणि मला त्याला समजावून सांगताना आता दुसरा पाय किंवा असं साधं सांगून जमायचं नाही. म्हणून मग मी त्याला ना महाभारत रामायण वगैरे सगळ्या गोष्टी फार आवडायच्या, किंवा गाण्यात काही सांगितलं ना तर ते खूप आवडायचं. मग त्याला ते मी सांगायचे, एक पाय नाचो रे गोविंदा, मग एक पाय धुरे गोविंदा, असं करून सांगायचे. मग आता झाला काय गोविंदा तुझा पाय, आता दुसरा पाय, मग दुसरा पाय घे रे गोविंदा, मग हे सांगत बसायचे. मला त्यावेळेस मात्र आमचे मिस्टर म्हणायचे, अगं कोणतरी तुला वेडं म्हणेल, तो आहे का तू आहेस कळायचं नाही. पण मला असं वाटायचं की अरे मग याला समजावून कसं सांगायचं
0: आणि घडवणार कसं
1: शेवटी.
0: तुम्ही आई होता त्यावेळेला, आपला मुलगा तयार व्हायला पाहिजे आज समाजात जायला, एक तो स्वावलंबी असायला पाहिजे, त्याच्यासाठी त्यांना त्या त्या गोष्टी केल्या पाहिजेत. यासाठी जे काही चातुर्य किंवा त्या त्यावेळी जे काही सूचना आहे ते तुमच्याकडे होतं आणि त्यानुसार तुम्ही ते करत गेला.
1: म्हणजे परमेश्वर पण स्पेशल चाइल्डला

0: स्पेशल मदर देतो बर का, म्हणजे हे मी अनुभवावरनं म्हणते.
1: नक्कीच.
0: तर ते मग तसं तो आणि मग जवळजवळ महिन्याभरात तो तयार झाला आणि इतकं छान आपली आपली आंघोळ करायला सुरुवात केली. आता असं आहे की आंघोळ करतोय पण त्याच्या त्याची आपले अंडरगार्मेंट सगळे जे आहेत ते काय काय करता आलं पाहिजे ह्या मुलांना, तर ते यायला पाहिजे. मग ते कसं येणार, तर ते येण्यासाठी आपण आपलं आधी करायला पाहिजे ना त्याच्या समोर.
1: बरोबर बरोबर.
0: मग आपण कसं धुतोय हे त्यानं बघितलं पाहिजे ना.
1: बर.
0: मग ते मी त्याला बसायचे, त्याला दाखवत बसायचे, असं धुवायचं असतं, हा इथे ब्रश लावायचा. पण तेही त्यानं खरंच त्याचं म्हणजे मला त्याची ग्रास्पिंग पॉवर मात्र खरंच छान होती की ज्या योगे तो करत होता. आणि मग मी ते करायला त्याला जमलं. त्याला आता तो खरं सांगू आपली आपली दाढी करतो, आपलं आपलं सगळं घरातलं रोज. आणि माझा नियम असा होता कोणी काय म्हणतं यापेक्षा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे सकाळी मी त्यांना पूर्ण गार्डन लोटल्याशिवाय चहा देत नव्हते.
1: बर.
0: म्हणजे कोणी काहीही म्हणू दे पण मी तसं करायचे, त्यामुळे त्याला ते सवय झाली होती की आपला एक शेड्यूल असं तयार केलेला आहे, गार्डन सगळं लोटून झालेलं आहे, आई झालं सगळं म्हटला की लगेच चहा, एक सेकंद थांबायचे नाही, आणि त्याच्या आवडीचं सगळं द्यायचे. त्याच्यानंतर नाश्ता सुद्धा त्याचं सगळं काम म्हणजे घरात आमचं ठरलेलं असायचं की केर काढायचा, अंतरुण आपली घड्या घालायची, कशी घालू दे पण घालायची. ते सगळं करून आला की मग त्याला नाश्ता द्यायचा. म्हणजे हे सगळं मी त्याच्या बाबतीत ठरवलं होतं.
1: बरोबर.
0: आणि देताना सुद्धा मोजून असायचं सगळं.
1: कसं आहे घडवायचं आहे तर कुठं कठोर होणं कुठं मऊ होणं हे गरजेचं होतं, त्यानुसार तुम्ही वागत गेला. काही काही वेळेला हे बघणाऱ्यांना कदाचित वाटू शकतं, दिसू शकतं,
0: म्हणजे
1: पण त्यामुळं तो आज उत्तम घडलेला आहे.
0: आणि
1: हे खूप महत्वाचं आहे.
0: मुख्य म्हणजे काय माहितीये का, सगळ्या गोष्टी तो न सांगता करायला लागला.
1: बरोबर.
0: म्हणजे आपली ही ड्युटी आहे.
1: हा.
0: आणि हे झाल्यावरच आपला चहा मिळतो, हे झाल्यावर आपल्याला नाश्ता मिळतो. म्हणजे हे असं आपण कामगार ह्या प्रकारे वागवत नाहीये, पण त्याला ती सवय झाली.
1: नक्की.
0: थांब जरा, हे करून येतो मग हे करतो.
1: आता ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्ही तुमच्या मुलाला बेसिक गोष्टी म्हणजे दैनंदिन आपल्या आयुष्यातल्या ज्या अगदी प्राथमिक गोष्टी असतात त्या सगळ्या तुम्ही व्यवस्थित शिकवल्यात. शिक्षणात त्याला घडवलं की लिहिता वाचता यावं व्यवस्थित, तो ते सगळं करावं. आणि त्याचबरोबरीनं खेळात त्याला प्रोत्साहन दिलं. तो शोधच म्हणेन मी, कारण तो त्याचं ते कौशल्य म्हणा, तो गुण तुम्ही कसा हेरलात आणि त्या दृष्टीनं कसे प्रयत्न केलेत आणि मग त्याला नंतर ते ऑलिम्पिक वगैरे सगळं मिळालं, हा प्रवास त्याच्याबद्दल काय सांगाल?
0: कसं झालं, जेव्हा तो असा म्हणजे फिट येणं किंवा हे, मग डॉक्टरी उपचार सुरू झाले. मग डॉक्टरी उपचार, मग एक फिजिओथेरपिस्ट होते आणि पाटील म्हणून, त्यांच्याशी मी बोलताना मी त्यांना म्हटलं की हा झोपत नाही किंवा असा सतत त्रासलेला असा का असतो, तर ते म्हटले काय की यांचे सेन्सर जे असतात ना ते तुम्ही कुठेतरी वापरले पाहिजेत.
1: बर.
0: म्हणजे आता तो समजा त्रास देतोय सारखा किंवा काय करतोय, तर त्याचे सेन्सर वापरण्याला सुरुवात करा. म्हणजे त्याला एवढं दंबवा किंवा त्याला एवढं हे करा की तो आपाप झोपेल. तुम्ही झोपेचं औषध देऊन झोपण्यात काय अर्थ नाही, किंवा झोपेच्या तुम्ही त्याला हे करून म्हणजे असं त्याला सुरुवात होणार नाही. एकतर आधी फिटचे औषध आहेत, त्याच्यात तुम्ही झोप येत नाही म्हणून आणि काहीतरी दिलं तर ते फार त्रासदायक होईल म्हटले, तर त्याला तुम्ही त्याचे सेन्सर वापरा. म्हणजे आता घरात तो काय काय करतो ते बघा. आणि ते मग माझ्या लक्षात आलं की हा घरात कोणाला येऊन देत नव्हता. म्हणजे माझ्याकडे धुणं भांडी वगैरे करायला सुद्धा बायका आल्या तर त्यांना तो सरळ माझं का धुतीस म्हणून तिच्या अंगावर पाणी ओतणार किंवा हे सगळं व्हायचं. किंवा पाहुणे कोणी आलं तर ते आले की त्याला आवडायचं नाही, कारण मी त्यांच्याशी बोलणार ना, याच्याशी बोलणार नाही, मग माझ्याकडे कोण लक्ष देणार.
1: बरोबर.
0: मग तो काहीतरी फेकून मार किंवा त्यांना जाण्यासाठी प्रवृत्त करणार असं काहीतरी व्हायचं. मग माझ्या लक्षात आलं की हा मारणे किंवा फेकणे हा जो त्याचा सेन्सर आहे तो आपण कुठल्या तरी ह्याच्यात वापरूया,
1: ह्याच्यात वापरला पाहिजे.
0: हा, मग ते मी गोळा फेक मध्ये वापरायचं ठरवलं. आणि मग गोळा फेक करताना बागेत जायचे, बागेत त्याला दगड पिशवी घेऊन जायचे आणि मोठा दगड एक ठेवायचे आणि त्याच्यात त्याला दगड मारत बसायला लावायचे. म्हणजे दिवसभर ते बागेत 4 वाजता न्यायचे ते 6 वाजेपर्यंत तो दगडच मारत बसायचा. म्हणजे त्याचं तो मारण्याचं जे आहे ना तो थांबलेला असायचा. म्हणजे आपल्याला कसं एक बघा गोष्टीमध्ये सांगितलेलं असलं, राग आला की खिळा मारा.
1: तसा कमी करायचा असेल तर ते
0: हा तसं मी त्याचं ते करायला सुरुवात केली. त्यानंतर याचं कसं व्हायचं, कोणी रागवलं काय झालं

0: की पळत सुटायच्या.
1: बर
0: मग कपडे घातलेले असू देत किंवा नसू देत, रागवायचं नाही. प्रेमानं सांगितलं तर तो सगळं करणार, पण रागवलं म्हटलं की तो पळत सुटायचा. मग हे पळत सुटायचा जो सेन्सर होतं, म्हणजे डॉक्टरांनी मला त्याचा हे करायला सांगितला होता अभ्यास, त्यामुळे मग मी काय केलं त्याला पळवायचं. मग रनिंग, मग रनिंग मध्ये कसं केलं की शिवाजी स्टेडियम आमच्या जवळच आहे, मग तिथं रोज पळायला लावायचे, म्हणजे उलट सुलट पायऱ्या चढणे उतरणे. त्यानंतर घरात मी जेव्हा चपात्या करायला सुरुवात करायची त्यावेळेस त्याला दोरीवरच्या उड्या, म्हणजे दोरी घेऊन करता येत नव्हतं, पण हातानं ऍक्शन करून दोरीच्या उड्या मारायला लावायची. पहिली चपाती सुरू झाली की शेवटच्या चपातीपर्यंत मारायच्या.
1: अरे बापरे,
0: असं त्याला ती सवय लावली होती, त्यामुळे तो व्यायाम आपवायचा असे. त्यानंतर धाकटा जो मुलगा आहे त्याला स्विमिंग फार आवडायचं, पण ह्याला पोहायचं म्हणजे भीती वाटायची मला की त्याला फिट्स येतात. फिट येतात तर आपण कसं त्याला न्यायचं, तर मी ह्याला आणि त्याला दोघांना पण कमरेला दोरी बांधून स्विमिंग, मी स्वतः पण पाण्यात उतरायचे आणि स्विमिंग सुरू केलं.
1: अरे
0: आणि अतिशय छान असा बॅक आणि बटरफ्लाय तो इतका सुरेख पोहतो.
1: अरे वा,
0: म्हणजे तो असा असून सुद्धा पोहणं वगैरे करतो. आणि हे सगळं माझ्या धाकट्यामुळे झालं बरं का, कारण त्यालाही काही काही आवडतंय ना, ते सगळं मला, कारण ह्याला न्यायचं तर ह्याला न्यायला पाहिजे.
1: बरोबर,
0: ह्याला कुठं ठेवणार.
1: बरोबर.
0: त्यानंतर जिम्नॅस्टिक करायला लागला, धाकट्याला जिम्नॅस्टिक मध्ये घातलं, यालाही घातलं. डॉक्टर ते म्हणायचे सर की आओ तो त्रास देतो बरं का इतर मुलांना, मारतो वगैरे. सर मी थांबते, तसं काय वाटलं की तुम्ही मला लगेच हे करा. मग हा त्याला समजावून घेऊन तो पण त्याच्यासोबत जिम्नॅस्टिक करायला लागला. म्हणजे ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीज मला कंपल्सरी त्याच्यासोबत करायला लागल्या. त्याच्यानंतर त्याच्याबरोबर पळायचं, त्याच्यानंतर त्याला सायकलिंग यावं, धाकट्यानं सायकल मागितली की ह्याला पण सायकल, मग ती येण्यासाठी त्याच्या माग धरून पळायचं.
1: बरोबर.
0: बरेच लोक मला खूप काही काही म्हणत होते की बघा कशी पळतीये, तिला काय वाटतंय का, म्हणजे बऱ्याच गोष्टी होत्या.
1: बरोबर.
0: पण त्यावेळेस मी विचार केला ह्याला जर येतंय तर ह्यालाही येऊ शकतं.
1: बरोबर. बरोबर.
0: फक्त थोडा वेळ लागेल. आणि त्यानं सायकलिंग मध्ये सुद्धा बक्षीस मिळवलं.
1: अरे वा, खूप.
0: म्हणजे त्यावेळेस सायकल स्पर्धा होत्या तर ह्याला पण मी भाग घ्यायला लागला, तेव्हा तो जिज्ञासामध्ये होता. आणि इतकं म्हणजे छान करत गेला आणि नंतर मग एक एक स्टेप पार करत गेला. शाळेय स्पर्धा, मग राष्ट्र, मग आंतरराष्ट्रीय गेला. म्हणजे काही गोष्टी अशा होतात ना की हे घडेल असं वाटत नव्हतं,
1: पण ते घडलं.
0: पण सतत प्रयत्न, सतत प्रयत्न आणि घडेल, घडणार, होईल असं म्हणत म्हणत ते होत गेलं.
1: नक्कीच.
0: खरंच आहे. म्हणजे मलाही अजून तुम्हाला मी सांगतीये, पण मलाही अजून असं वाटतं की अरे मी ते जगतीये. आणि ते जगताना मला लक्षात येते की किती त्रास होत गेला, किती काय काय होत गेलं.
1: बरोबर.
0: पण हे सगळं त्यानं केलं.
1: नक्कीच.
0: आणि अजूनही
1: ते यश आहे म्हणायला पाहिजे.
0: आणि आज मी त्याचं लग्न केलंय.
1: हो, त्या प्रश्नाकडे येणारच होते की तुम्ही त्याचं आता 40 एक वय म्हणायला हरकत नाही त्याचं, तर या ह्याच्यात हा तुम्ही विचार करणं की या मुलाचं लग्न करणं आणि ते केल्यानंतर पुढे त्याचं आयुष्य, या विचारामागचं तुमचं कारण सांगा आणि तो अनुभव सांगा.
0: जेव्हा मला करोना झाला, मिस्टरांना करोना झाला, मग हा एकटा घरी, मग धाकट्याला पुण्याहून बोलवलं त्याची मिसेस आणि ते. पण आई म्हणून मला असं वाटलं की अरे कसं होणार, म्हणजे ती त्याला घेत होती समजावून. भाऊ म्हणून ह्याला सगळं माहितीये ना त्याचं, म्हणजे कधी रागवेल, कधी काय करेल, कधी काय. पण वहिनी म्हणून तिला तेवढं कसं माहित असणार, पण ती पण खूप सांभाळून घेत होती अतिशय छान. म्हणजे तिनं सुद्धा मला आश्चर्य वाटायचं की ती त्याला खूप छान सांभाळायची. आणि मी 11 दिवस हॉस्पिटलमध्ये होते आणि हे पण हॉस्पिटलमध्ये होते. आता म्हटलं काय करणार, म्हणजे पुढं काय होणार, ही दोघं तर पुण्याला जातील
1: आपल्यानंतर आपल्या.
0: हा, आणि असाच काहीतरी प्रसंग आला तर आपलं काय होणार. ते इतकं वेगळ्या पद्धतीनं झालं. मी एका ठिकाणी आईस्क्रीम खायला जात होते तर तिथे एकदा एक तिथले जे ओनर आहेत ते बोलता बोलता बोलले की अहो अपंगांसाठी काय काय आहेत हो फॅसिलिटीज. तर म्हटलं का हो सर, तुम्हाला का म्हणजे माहिती पाहिजे. नाही नाही, माझी पुतणी आहे म्हटले तर तिच्यासाठी पाहिजे होतं. म्हटलं काय झालंय तिला. तर मग आम्ही असं विचारलं तर काय नाही म्हणले, तिचा जरासा उजवा हात छोटा आहे वगैरे असं तसं, पण खूप गुणी मुलगी आहे असं तसं असं सगळं बोलली झाली. मग मला असं वाटलं की काय हरकत आहे, विचारून बघूया ना. आणि आपल्याला ह्या मुलाला मैत्रीण पाहिजे, जोडीदार म्हणण्यापेक्षा साथीदार पाहिजे.
1: कारण महत्वाचा शब्द आहे हा साथीदार.
0: कारण जोडीदार म्हटलं की त्यांचे मन जुळणं किंवा पुढं सगळं आलं ना, पण साथीदार म्हटलं किंवा मित्र म्हटलं तर

0: त्याला कसं असतं की मित्राच्या सगळ्या सर्व गुण सगळे आपल्या पोटात घेणार आणि पोटातून परत दुसऱ्या आपल्या यांना मदत करणार, तर तसं मला हवं होतं. मग मी त्या संदर्भात त्यांच्याशी बोलले. बोलल्यानंतर ते म्हटले की बघू आम्ही विचार करतो आणि सांगतो. ओके म्हटलं, माझा मुलगा असं असं आहे सगळं सांगितलं आणि मला ती क्लिअरिटी आवडती. म्हणजे कुठेही
1: सांगून खरं सांगायचं
0: किंवा नंतर कुणीतरी काहीतरी वेगळं सांगितलं मग
1: त्याच्यापेक्षा
0: मग ते क्लिअरिटी करूनच मी इवन मी काय केलं त्यावेळेस त्या मुलीला घरी बोलवलं आणि मी तिला हे सांगितलं की घर बघून नाही लग्न करायचं किंवा तुला कोणीतरी म्हणतंय करा आता तुझं नाहीतरी होणारच नाहीये
1: करायलाच पाहिजे
0: आम्ही तुला किती सांभाळणार वगैरे वगैरे हे नको लक्षात घेऊस.
1: बरोबर,
0: तू किती त्याला एक्सेप्ट करू शकतीस
1: तुझी मनाची तयारी बघ
0: आणि त्यासाठी तुला मी एक महिना देते तुला किती पाहिजे तो पिरियड देते पण तुला कोणी कंपल्शन करतंय कारण तो लादलेला कुठलाही एखादा जो व्यवहार होतो म्हणजे तो काही उपयोगाचा
1: नाही. दोघांचं आयुष्य आहे पुढे जाऊन उभं राहायचं आहे
0: आणि नियम असा आहे की ह्या मुलांच्या बाबतीत पण GR आहेत की अशा मुलांची लग्न नाही करायची.
1: बरं,
0: असा होता पण 2016 नंतर असा GR आला की पालकांची संमती मुलांना जर लग्न हा कन्सेप्ट समजत असेल
1: बरोबर
0: काय तर या मुलांची तुम्ही करू शकता.
1: बरं,
0: आणि त्याला तुम्हाला म्हणजे सगळं कायद्यानुसार करायला लागतं. मग त्या सगळं आहे कायद्यानुसार. मग माझ्या मनात आलं की मग काय हरकत नाही म्हणजे करूया आणि मग हिचाही होकार आला. सगळे तयार झाले सगळं झालं त्याच्यानंतर मी आपला कागदोपत्री म्हणजे कुठेही या मुलांचं काही पुढं त्रासदायक होऊ नये
1: बरोबर
0: त्यामुळे मग वकील हे करून तिच्या आई बाबांच्या सह्या आमच्या सह्या सगळ्यांचं मंजुरी करून मग ते लग्न झालं. म्हणजे खऱ्या अर्थानं आणि नावं पण इतकी छान आहेत ओंकार आणि गौरी.
1: वा,
0: म्हणजे खऱ्या अर्थानं
1: अगदी तुम्ही म्हणतात
0: रबने बनाई जोडी आणि दोघही खूप छान. पण त्यानंतर असं झालं की ही जबाबदारी मी घेतली आहे.
1: बरोबर,
0: म्हणजे आता लग्न करणं ही जबाबदारी मी घेतली आहे. त्या मुलीला लग्न म्हणजे काय माहितीये पण ह्या मुलाला 50% माहित असेल किंवा 50% नसेल. टीव्ही बघतोय हे होतंय आणि आई म्हणून मी हे सगळं समजावून सांगणं थोडंसं अवघड होतं.
1: बरोबर,
0: थोडं अवघड होतं पण प्रयत्न करत होते मी सांगायचे. पण आता मात्र घरी जेव्हा आपण तिला आणलंय तर आपली जबाबदारी 200% वर वाढलेली.
1: बरोबर,
0: म्हणजे कारण जेव्हा आपल्या मुलाला आपण सांभाळून घेतो तेव्हा तिलाही सांभाळून घेतलं पाहिजे.
1: अगदी अगदी.
0: आणि खरंच म्हणजे इतकी गुणी मुलगी आहे की ती सगळं करते. म्हणजे फिजिकली हँडिकॅप आहे म्हणून असं नाही पण मी सुद्धा स्वतः म्हणते की मीही भाग्यवान आहे की मला ही सुना छान मिळाले आहे की ज्या माझ्या मानसिकतेचा
1: बरोबर
0: मुलाच्या मानसिकतेचा आणि घराचा सगळा विचार करून वागतात.
1: वा, आणि तुम्ही त्याच्या माग म्हणजे जो काही विचार केला त्याचं लग्न करण्यामाग तो अशा पद्धतीनं तडीस नेलात आणि सुदैवानं त्याचं नशीब तुमचंही भाग्य की त्याला साथीदार. तुमचं म्हणणंही अगदी योग्य आहे की जोडीदार नाही साथीदार आणि तशा पद्धतीनं ती साथीदार मिळालेली आहे. त्यांचं उत्तम आज चालू आहे. ही त्याच्या आयुष्यातली एक पुढची स्टेप तुमच्याच खरं तर आईच्याच प्रयत्नांनी आणि तुमचंच हे कौशल्य म्हणावं लागेल तुमचा विचार म्हणावा लागेल की त्याला सुद्धा हे मिळालेलं आहे. किंवा काय म्हणतात की आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातले हे टप्पे असतात. शिक्षण असेल मध्यम वयात आल्यानंतर वैवाहिक आयुष्य हा एक टप्पा आणि आपल्या मुलाला अशा पद्धतीनं इतकं सगळं घडवणं खरंच म्हणजे पुरस्कार हे फक्त एक माध्यम झालं किंवा तो एक कौतुकाचा भाग झाला पण त्याच्या व्यतिरिक्त हे तुम्ही काम केलेलं आहे ते खूप मोठं आहे नक्कीच. श्रोते हो मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग. खेळामध्ये तुम्ही प्रोत्साहन दिलं आणि त्यानुसार त्याला गोळाफेक म्हणा रनिंग म्हणा यासाठी सगळी तयारी करून घेतलीत आणि मग त्याला नंतर स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक मध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं सिल्वर मेडल मिळालं तर तोही एक परमोच्च आनंदाचा क्षण की आपल्या ह्या प्रयत्नांना यश मिळून आपल्या मुलानं हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचं इतकं मोठं पदक इतकं मोठं यश खेचून आणलेलं आहे खरंच हा सुद्धा एक खूप महत्वाचा कौतुकाचा मुद्दा आहे. काय सांगाल
0: ते सांगताना

0: मात्र अगदी म्हणजे आता खरं सांगू का, डोळ्यात पाणी येतं. सगळेजण खूप म्हणजे कधी कधी कोणीतरी असं म्हण म्हणायचं की अहो तो खूप त्रास देतोय, त्याला जरा पट्टा बांधा, खिडकीला बांधा वगैरे असं म्हणायचे. खूप रडायचे मी, खूप म्हणजे असं त्यावेळेस बॅक जायचे, म्हणजे नाही आता काही होऊ शकत नाही असं व्हायचं. पण जेव्हा जेव्हा असं व्हायचं तेव्हा तेव्हा मी खरं सांगू त्यावेळेस मी कुठल्या तरी मंदिरात जायचे आणि शांत बसायचे, म्हणजे आदळे येणाऱ्यांना बघायचे की प्रत्येकाचं काहीतरी काहीतरी आहे.
1: बरोबर,
0: प्रत्येक जण आपले परमेश्वराला सांगायला येत आहेत की मला हे मिळू दे, मला ते मिळू दे. मी काही नाही, मी शांत बसायचे नुसती थोडा वेळ आणि त्यानंतर मी परत यायचे की नाही आपण थकलो की सगळं थकणार, त्यामुळे आपण थकायचं नाही. जेव्हा लढायचंय, हा लढायचंय, आणि जेव्हा आपण लढायचंय असं ठरवतो तेव्हा मात्र आपण परत परत ती तलवार मानात घालायची नाहीये.
1: बरोबर,
0: काय त्यावेळेस लढायचंच आहे. आणि अशा ह्यानं मी ते सुरुवात केली आणि मग मात्र ठरवलेलं की काही घडू दे. म्हणजे जेव्हा तो ऑस्ट्रेलियाला निघाला होता त्याचा बरंच तो प्रवास मोठा आहे की सिलेक्शन असतं, त्यानंतर हैदराबादला चेन्नईला गेला.
1: त्यात सुद्धा मला असं म्हणायचं की या ठिकाणी म्हणजे बऱ्याच ज्या प्रोसेस असतात ऑलिम्पिक पर्यंत जाणं तितकं सोपं नाहीये. त्याच्या आधी ट्रेनिंग असेल, तितकी तयारी असेल, त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जाणं असेल, यामध्ये सुद्धा तुम्ही त्याला जे बेसिक गोष्टी करायला शिकवल्यात त्या खूप महत्वाच्या आणि उपयोगी ठरल्या असणार
0: असणार.
1: कारण तुम्ही दैनंदिन आपल्या व्यवहारातल्या ज्या काही गोष्टी आहेत स्वतःच्या स्वतः करण्याच्या त्याची सुद्धा तुम्ही उत्तमरित्या तयारी त्याच्याकडून करून
0: घेतली होती
1: आणि ती त्याला या प्रवासात नक्कीच उपयोगी ठरली
0: होती. खरंच की म्हणजे करताना प्रत्येक गोष्ट मी विचार करून करत होते आणि ती करताना मला समजतंय असं नाही, त्याला कुठल्या भाषेत समजेल आणि त्याला काय जमेल ह्यानं मी ते करत होते. म्हणजे इवन तो आता काही असू दे, आम्हाला पासपोर्ट काढताना पण खूप त्रास झाला की काहीच कळत नव्हतं. आमच्या घरातला पहिला पासपोर्ट तोच, म्हणजे खरंच सांगते अभिमानानं सांगावं वाटतं की घरातला पहिला पासपोर्ट माझ्या मुलाचा म्हणजे माझ्या ओंकारचा होता. आणि तो पासपोर्ट जेव्हा मिळाला तेव्हा सुद्धा इतकं म्हणजे आनंद झाला होता की काय जे सांगता येत नाहीये. पहिला पासपोर्ट आपल्या बाळाचा की ज्याला सगळी दुनिया अगदी घरातल्यापासून सगळेच म्हणत होते की याचं काहीच होणार
1: नाही,
0: त्याचा पासपोर्ट आलाय. म्हणजे ही कल्पना ज्यांनी ज्यांना हे कल्पना करायची वाटत असेल त्यांना कळेल की काय होतं. आणि तो पासपोर्ट आला, त्याच्यानंतर त्याचं शिबिर होतं हैदराबादला होता. हैदराबाद नंतर चेन्नईला एक कॅम्प होता, त्या प्रत्येक ठिकाणी त्यांचे सगळ्यांचे कोच येत होते, इथले कोच सगळ्यांच्या ह्याच्यात. आणि त्याच्यात पालकांना कुठेही परवानगी नव्हती.
1: बरोबर,
0: त्यामुळे तुमच्या मुलाचं बिहेव्हिअर तपासलं जातं. आणि तिथं ते तपासताना एक गोष्ट अशी घडली की तिथे एक मुलगा जो होता त्याचा मित्र त्याच्यासोबत गेलेला, त्याला टेम्परेचर आलं. आणि ह्या मुलानं त्याला टेम्परेचर आलेलं असताना त्याच्या डोक्यावर पट्ट्या ठेवणं वगैरे त्याच्या सोबत असताना ह्या मुलानं केलं, ते बिहेव्हिअर तपासलं जातं.
1: वा वा,
0: आणि खरंच ते तपासलं गेलं. आणि त्यानंतर त्याचं वागणं किंवा आपणच पहिलं खाणं असं नव्हतं, आप कोण खा म्हटलं की खाणार. आणि हे सगळं आम्ही आधी घरात सगळं त्याचं करून घेत होतो.
1: बरोबर,
0: आणि हे सगळं ते बिहेव्हिअर तपासलं गेलं. त्यानंतर त्याचं तिथं सिलेक्शन झालं, परत दुसरा कॅम्प होता तिथंही त्याचं सिलेक्शन झालं. म्हणजे त्याच्यात त्याच्या कोचांचं पण आहेच,
1: बरोबर,
0: त्यानंतर आमच्या पालकांचं आहे, त्यानंतर अशीच शुभेच्छा देणाऱ्या सगळ्यांचंच आहे. म्हणजे असं आपण म्हणू शकत नाही, प्रत्येक जणांच्या शुभेच्छा.
1: बरोबर,
0: कुणाची तरी शुभेच्छा अशा लागतात की त्या म्हणजे काय पुष्पहार होतात. तर तसा सगळ्यांच्या शुभेच्छा होता. त्यानंतर होता आर्थिक नियोजनाचा भाग. तो आर्थिक नियोजन आता कसं करायचं, काय म्हणजे आता पाठवायचंय तर थोडं काही काही त्यांचे जे रुल्स प्रमाणे काय काय घ्यायचं होतं हे होतं, तर ते आर्थिक नियोजन मी कसं करू मला काही कळेना. कारण तसं काही आम्ही मध्यम वर्गीय होतो आणि एकदम 40,000-50,000 असा जर खर्च असेल तर आम्ही कसं करणार, तर काय करावं काय नाही. तर हा प्रश्न मी सगळ्यात पहिला माझ्या भावाला विचारला, काय करू रे, अरे तुझ्या मुलाला मिळतंय हे, तू पैशाचा विचार करू नकोस, मी आहे ना. तेव्हा मात्र मला असं जाणवलं की आहे कोणीतरी आहे की आपल्याला मदत करतंय. आणि मग माझ्या भावांनी मला मदत केली आणि मग ते पैशाचं आर्थिक नियोजन जेव्हा संपलं तेव्हा मग पुढं पुढचा टप्पा आला की पुढे आता त्याचं सगळं तयारी करणं, हे नेणं तेणं.

0: म्हणजे काय जे न्यायचंय त्याची सगळी तयारी करणं, पण हा मुलगा मग सगळं विस्कटा विस्कटी करेल का किंवा कसं वागेल, मग ते व्यवस्थित कॅरी बॅग मध्ये रोजच्या त्याचे कपडे
1: सगळी तयारी करून
0: ती सगळी तयारी. आणि जेव्हा तो ऑलिम्पिकला जायचं झालं, तिकडे आम्ही पोहोचवलं, तिथेही खूप त्रास झाला. आणि जेव्हा तो इंडिया असं घातलेला टी शर्ट घालून आणि ते बॅग घेऊन तो निघाला होता आणि त्याच्यासोबत ते कोच होते, तर ते निघाले होते आणि तेव्हा मी खूप रडत होते. म्हणजे त्यांना दिसत होतं की यांच्या डोळ्यातून पाणी येत आहे. मला खरं तर एवढं प्राऊड फील होत होतं की इंडिया जे आपल्याला नुसतं बघायला मिळत होतं
1: बरोबर,
0: आणि ते आपला मुलगा आपल्याला दाखवतोय. म्हणजे हा जो प्रसंग आहे ना तो अतिशय प्राऊडेबल आहे
1: बरोबर,
0: कारण भारताबद्दलच जो आपल्याला अभिमान असतो आणि ते त्यानं टी शर्ट घातलाय. तर ते सरळ मला म्हटले, अरे आप क्यों रो रही हो, हमारे साथ है वो बच्चा, क्यों तकलीफ नहीं उसे होगी. मग मला काही बोलता येईना. नाही नाही म्हटलं, पहिल्यांदाच तो निघालाय ना आणि मला तो टी शर्ट वरचा इंडिया जो आहे ना तो माझ्या डोळ्यात साठवायचा आहे म्हणून मी बघतीये म्हटलं. मग तो गेला, पण जेव्हा गेला तेव्हा सुद्धा भीती वाटत होती
1: काय करेल,
0: कसं वागेल तिथे, कसा आपण म्हणतोय फिट आली समजा तर काय होईल, काय बाथरूम मध्ये फिट येऊन पडला मग असं हो झालं तर, अक्षरशः म्हणजे सगळ्या गोष्टी
1: विचार
0: सगळ्या गोष्टीनं विचार होते. आणि त्या सगळ्या विचारातून
1: पार जेव्हा त्यांना मेडल मिळवलं,
0: जेव्हा कळालं की गोल्ड मेडल, आणि ते कळताना सुद्धा अक्षरशः असं झालं की आदल्या दिवशी तो सेमीफायनलला जेव्हा होता, म्हणजे सेमीफायनल त्यानं जिंकली आणि फायनल उद्या आहे, त्याच्या आदल्या दिवशी मला कोच सरांनी फोन केला की अहो तो घरीच जायचं म्हणायला लागलाय, आईकडे जायचं. म्हणजे हा जो त्याचा बिहेव्हिअर होता तो इतका म्हणजे कळणं कळण्याबद्दल होता, त्यांनाही काय कळेना. मग तेव्हा त्यांनी मग मला फोन करायला सांगितलं. मजा अशी असायची की आता आपल्याला कॉल कुठेही अनलिमिटेड असं होतं ना, आणि त्यावेळेस ते रात्रीचा करावा लागायचा, त्यातून मग आपल्याला छोटे छोटे फोन होते रिचार्ज मारायला पाहिजे, हा सगळा प्रकार होता. आणि थोडस बोललं किंवा रिंग वाजली तरी पैसे संपायचे, आम्हाला कळायचंच नाही की काय हे. म्हणजे खरंच त्या बाबतीत अडाणी होतं. हा खरंच म्हणजे शिक्षण असणं म्हणजे सगळं कळतं अशातलं
1: नाही बरोबर,
0: तर ते काय कळायचं नाही आता काय करायचं. मग त्या दिवशी आम्ही आदल्या दिवशी त्याला फोन केल्यावर मम्मी मी नाही थांबणार. मम्मी म्हटलं बाळ तुला मिल्खा सिंगना भेटायचंय ना, त्याला मिल्खा सिंग फार आवडत होते, मिल्खा सिंगला भेटायचंय ना, मेडल मिळाल्याशिवाय ते भेटत नाहीत, त्यामुळे तुला मेडल आणायचंय. मग ते कसं येणार, मग उद्या येणार, तू छान पळलास छान हे केलं तरच होणार. दुसरी गोष्ट अशी की मिल्खा सिंगना भेटायचंय हे मात्र त्याला फार हे होतं, आणि त्यामुळं त्यानं जो दुसऱ्या दिवशी
1: कमाल करून दाखवली,
0: कमाल केली की मला बोलता येत नव्हतं, त्याचा फोन येतोपर्यंत त्यांचं कळसतोपर्यंत मला काही कळत नव्हतं. अक्षरशः मिस्टरांनी आमच्या ते कळालं जेव्हा फोन आला तेव्हा मिस्टरांनी त्यांनाही बोलता येईना, आणि त्यांनी मग खाली मेडल होते दोन, एक सिल्वर आणि एक गोल्ड असं हातात घेऊन आले आणि माझ्या हातात नुसतं ठेवलं असं सांगितलं. सांगताना मला जे कळालं की मी अर्धा तास लहान बाळ जसं रडतं ना तशी रडली.
1: खरंच खरंच नाही, खरंच तुमच्या ह्या कष्टाचे जिद्दीचे संयमाचे सगळ्याच हे खर तर फळ आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याच्यानंतरची पुन्हा त्याच्या इच्छेखातर मिल्खा सिंग यांची
0: भेट झाली,
1: ती सुद्धा अथक इतरांच्या प्रयत्नांनी म्हणा आणि तुमच्या
0: चिकाटीने. मी आकाशवाणीला धन्यवाद देते कारण आकाशवाणी हे घडलं
1: बरोबर, त्यातून ती लिंक लागत
0: गेली
1: आणि त्याची तीही इच्छा पूर्ण झाली आणि तो तुम्हाला अविस्मरणीय अनुभव. खरी श्रीमंती काय आणि लोक मोठी होतात ती कशामुळं, निव्वळ त्यांच्या या वागणुकीमुळं, आचार विचारांच्या मुळे, ह्याची सगळी प्रचिती सुद्धा तुम्हाला त्यामुळं आली.
0: इच्छाशक्ती जोरदार असती हे त्याच्यामुळं आम्हाला कळालं.
1: खरंच तुमचा हा संपूर्ण प्रवासच खूप प्रेरणादायी आहे, खरंच कौतुकास्पद आहे मी म्हणेन. फक्त जाता जाता शेवटी आणखी एक महत्वाचा प्रश्न की तुम्हाला पुढे अजून काही करायचं असं काही नियोजन किंवा एक काही स्वप्न वगैरे आहे का?
0: करायचंच आहे, म्हणजे आता हे चालूच आहे, पण माझी अशी खूप इच्छा आहे की या मुलांना एवढा आता गोल्ड मेडल मिळवलं हे झालं, पण यांना कुठे नोकरी नाहीये किंवा यांना कुठेही म्हणजे तेवढा हे मिळत नाही
1: म्हणावं
0: जे हा म्हणजे आता तुम्ही आज आपले

0: काही काही प्लेयर्स असतात त्यांना
1: सवलती
0: आहेत,
1: काही योजना
0: असतात
1: बरोबर.
0: हा पण आता एवढं गोल्ड मेडल मिळालंय किंवा खेळाडू आहे बाबा, तर त्यांच्यासाठी काहीतरी असं झालं पाहिजे. पण सगळेच खेळाडूंना मिळत नाही अशातला भाग नाही. पण ही जी मतिमंद, आपण आता मतिमंद का शब्द वापरते, तर दिव्यांगामध्ये बाकी सगळे येतातच, म्हणजे अंध,
1: फिजिकली हँडिकॅप
0: हे येतातच,
1: कर्णबधीर, मुकबधीर.
0: पण आपल्याला हा शब्द आता मतिमंद का वापरावा वाटतो, तर यांना कुठेही हे मिळत नाही, म्हणजे नोकरी नाही, म्हणजे ह्या मुलांना कंपल्सरी स्क्वॉड लागणार. स्क्वॉड म्हणजे त्यांचा जो मदतनीस आहे, म्हणजे थोडक्यात कधी आई असेल, कधी बाबा असतील, जर ते दोन्ही नसतील तर आणि जे कोण असतील, तर त्या सगळ्याची गरज आहे. पण तो तेवढा प्रामाणिक असला पाहिजे.
1: बरोबर.
0: तर मला अशी माझी खूप तीव्र इच्छा आहे, जसे वृद्धाश्रम नॉर्मल लोकांसाठी आहेत ना, तसे जर ह्या मुलांसाठी वृद्धाश्रम किंवा ह्या मुलांसाठी
1: काहीतरी
0: उपाययोजना करावी, की त्यांची औषधं असू देत. योजना भरपूर आहेत, पण त्या योजनांचे अटी आणि हे खूप क्रिटिकल आहेत.
1: बरोबर.
0: की ज्या क्रिटिकल योजना आणि हे करण्यासाठी त्यांचा स्क्वॉड तेवढा सक्षम असला पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि ते असायसाठी माझी अशी इच्छा, म्हणजे माझी असं नाही, जेवढ्या जेवढ्या दिव्यांग असतील त्या सगळ्यांच्याच इच्छा अशा असेल की ह्या मुलांच्यासाठी किंवा ह्या लोकांसाठी सहानुभूती नको आहे. सहानुभूती फार त्रासदायक असते.
1: बरोबर.
0: कारण का त्याचा
1: त्यांना उभा राहायला मदत,
0: त्याच्या पुनर्वसनासाठी जे काय लागतंय, त्यांना सक्षम करण्यासाठी जे काय लागतंय, त्याच्यासाठी त्याला मदत करा.
1: बरोबर.
0: म्हणजे योजना आणल्या म्हणजे झालं असं नाही,
1: असं नाही.
0: तर त्या योजनाची अंमलबजावणी परफेक्ट होतीये का, किंवा खरंच ती त्या माणसाला गरजेची आहे का, किंवा कुठेही स्क्वॉड नकोय बाबा किंवा काय आहे, तर असं पण नको ना.
1: बरोबर.
0: स्क्वॉड हा कंपल्सरी त्या मुलांना लागतोच, कारण त्यांना जमतच नाही.
1: बरोबर.
0: जरी तुम्ही एसटी फ्री दिली आहे समजा, तर त्या एसटीत कुठल्या बसायचंय हे कळलं पाहिजे ना.
1: बरोबर.
0: मग त्यासाठी स्क्वॉड पाहिजे. आणि माझं असं मत आहे की ह्या मुलांच्याकडे सुद्धा लक्ष दिलं पाहिजे, की ह्यांच्यासाठी सुद्धा काहीतरी अशा
1: समाजाचा तेही एक भाग आहेत, घटक आहे,
0: घटक आहे.
1: आणि सर्वसामान्यांच्या पद्धतीनं त्यांनाही आज जगण्याचा अधिकार आहे, आणि तो अधिकार कुठेतरी मिळवून द्यायला हवा, मिळायला हवा, यासाठी काहीतरी उपाययोजना किंवा सर्वांनी
0: प्रयत्न केले पाहिजेत. असं काही नाही की शासनच करायला पाहिजे, शासन आपल्या आपल्या पद्धतीनं करतच आहे, पण समाजानं पण थोडंफार केलं पाहिजे.
1: जबाबदारी आहे,
0: जबाबदारी आहे.
1: आपण जे म्हणतो की माणसाने माणसाशी माणसासारखं वागलं पाहिजे, हे जे आहे ते प्रत्येक व्यक्तीनं
0: केलं पाहिजे.
1: खूप महत्वाची गोष्ट,
0: जसं आपण आता म्हणतो ना कचरा मुक्ती किंवा पर्यावरणासाठी हे करा, ते प्रत्येकाने केलं पाहिजे. जर आपल्या घरातला कचराच तुम्ही शेजाऱ्यांच्या घरात टाकला तर काय उपयोग आहे ना, म्हणजे तो काहीच उपयोग नाही. तसंच आहे ना ते, म्हणजे प्रत्येकाने जर केलं तरच ते पुढे जाणार आहे.
1: नक्कीच.
0: आणि मग ते करण्यासाठी प्रत्येकाची आम्हाला मदत पाहिजे. जे पालक अशा ह्याच्यातून जात आहेत, तर त्यांना ह्या प्रत्येकांना मदत पाहिजे. त्यांना तुम्ही सहानुभूती देऊ नका, त्यांच्याकडे लाचारीनं बघू नका, त्यांना कुठलीही गोष्ट भीक म्हणून देऊ नका.
1: बरोबर.
0: काय त्यांना देताना त्यांचा तो हक्क आहे म्हणून द्या.
1: नक्कीच.
0: आणि तो तुम्ही कुणीही मारू शकत नाही.
1: बरोबर. बरोबर.
0: कारण ते मागू शकत नाहीत.
1: बरोबर.
0: मागणाऱ्यांना तुम्ही देणारच.
1: खरं.
0: न मागणाऱ्यांना जेव्हा तुम्ही देता, तेव्हाच ते तुमचा जो समाजातला काम आहे तुमचं, ते पूर्ण होतं.
1: बरोबर.
0: असं आहे. तर ह्या मुलांसाठी पण काहीतरी असं घडलं पाहिजे की जे आम्हाला मिळालं पाहिजे. ह्या मुलांसाठी विमा, स्पेशल विमा ह्या मुलांसाठी केला पाहिजे आहे असं म्हणतात, पण त्यांच्या पालकांनी तो करावा लागतो.
1: बरोबर.
0: तसं होत नाही, मग त्याचे खूप काय म्हणतात त्याला प्रीमियम वगैरे असतात, मग ते सगळ्या
1: झेपत
0: नाही. मतिमंद मुलांचे जे पालक आहेत, काही मध्यम वर्गीय आहेत, काही अगदीच गरीब आहेत, त्यांना हे झेपत नाही.
1: बरोबर.
0: म्हणजे बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ज्या करायच्या आहेत, प्रयत्न तर करणार आहोत,
1: पण त्याला सर्वांची साथ,
0: सगळ्यांची. आज म्हणजे
1: तुमच्या ह्या प्रयत्नांना नक्कीच साथ मिळेल अशी अपेक्षा मी करते. ह्या सगळ्या अनुभवातून किंवा तुमच्या ह्या सगळ्या प्रवासातून म्हणेन मी. आणखी एक आता शेवटचा प्रश्न मी विचारते की तुम्ही तुमच्या मुलाला घडवलं आणि तशाच मुलांना इतर त्यांचे पालक जे आहेत ते घडवू देत, यासाठी सुद्धा बरंच कार्य केलं महिलांसाठी, पालकांसाठी, या अशा दिव्यांग विशेष मुलांसाठी बरंच काम केलं, असे अनुभव समाजात आज अनेकांना येत असतात, किंबहुना म्हणूया आपण फक्त याच समस्या

0: नाही तर वैयक्तिक आयुष्यात प्रत्येकाच्या समस्या सुद्धा वेगवेगळ्या नक्कीच आहेत.
1: असतात.
0: पण हे जे काही सगळं काम करताना तुमच्या मुलाला घडवताना तुम्ही एक स्त्री एक महिला म्हणून जे काही खंबीरपणे उभं राहिलात प्रयत्न केलात त्या सगळ्या अनुभवावरून इतर महिलांना एकूणच समाजाला म्हणेन मी काय सांगाल, एक सल्ला म्हणूया एक मार्गदर्शनपर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाही आहे. खरं तर आईच आहे, एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं.

0: पर म्हणून म्हणूया.
1: तसं मार्गदर्शन करायचं तर तेवढी मी मोठी नाही आहे, खरं तर आईच आहे. एक सामान्य आईला असामान्य बनवलं तर असं घडू शकतं, प्रयत्न केला की घडू शकतं. आपण म्हणतो ना, प्रयत्न हे रत्न आहे,
0: बरोबर.
1: मग त्यानुसार प्रयत्न केला की घडतं. पण माझं असं मत आहे की असं बाळ आहे किंवा दिव्यांग मूल झालंय म्हणून थकायचं नाही, रडायचं नाही, लढायचं.
0: बरोबर.
1: आणि ते प्रत्येकानं केलं तर खरंच समाजात सुद्धा बदल होतो,
0: नक्कीच
1: आणि आपल्या स्वतःत पहिला स्वतःमध्ये बदल केला की
0: नक्कीच.
1: सगळीकडे बदल घडत जातो. आणि माझं मूल आहे मी सांभाळायला पाहिजे असं नाही, माझं मूल आहे त्याला तयार केलं पाहिजे. आणि ते करताना खूप अडचणी येतात, खूप त्रास होतो त्याच्या ह्याच्यामुळे. आपल्याला आपल्या सगळे छंद, आपल्या सगळ्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं जगता येत नाही, हे सगळं आहे. पण ह्या सगळ्यातून आपण एक मुलगा किंवा आपली मुलगी सक्षम केली, याचा जो आनंद आहे
0: तो खूप
1: तो फार मोठा आहे. आणि तो जो आनंद आहे तो आपण सगळं मिळवल्यासारखं झालं.
0: अगदी.
1: म्हणजे म्हणतो ना, हे केलं म्हणजे गंगा नहाय गई, तसं ते सगळे धाम मला म्हणजे एकाच ठिकाणी मिळाले.
0: नक्कीच.
1: मी अजूनही कुठल्याही धाम, चारो धाम वगैरे काहीही केले नाही. मी माझ्या मुलाला घडवताना सगळे धाम मला मिळाले असं ठरवते.
0: छान.
1: म्हणजे माझी चार धाम यात्रा ह्याच्यातच घडत गेली
0: नक्कीच नक्कीच.
1: असं झालंय.
0: खरंच खूप महत्वाची गोष्ट तुम्ही सांगितलीत की प्रसंग फक्त हाच असं नाही, फक्त आपण जिद्दीनं उभारणं, प्रयत्न करणं, न खचता खंबीरपणे आलेल्या प्रसंगाला तोंड देणं, म्हणजे तितकी तयारी करणं आणि आपल्यातलं कणखरपणा शाबूत ठेवणं हे खूप महत्वाचं आहे. खरंच संगीताताई, तुम्ही आज आकाशवाणीच्या स्टुडिओत इथं आलात, तुमचा हा सगळा प्रवास सांगितलात, वेळ दिलात, त्याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीनं आणि आकाशवाणीच्या वतीनं तुमचे आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: मी पण आपली खूप आभारी आहे. आणि आकाशवाणीमुळं माझ्या मुलाला मिल्खा सिंगला भेटायला मिळालं, त्यामुळे मी तर त्यांची खूपच ऋणी आहे. आकाशवाणीचे मी सतशः आभार आहे. धन्यवाद.
0: सख्यांनो, आताच आपण दिव्यांग मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी केलेल्या कार्याबद्दल ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त संगीता राणे यांच्या मुलाखतीचा दुसरा भाग ऐकलात. सख्यांनो, एक आई आपल्या मुलासाठी काय काय करू शकते, कसं आपल्या मुलाला घडवू शकते हे सांगणारा हा संगीताताईंचा प्रवास आपल्याला थक्क व्हायला लावतो, हे नक्की.

0: श्रोते हो मैत्रिणींनो, आकाशवाणी कोल्हापूर केंद्र निर्मित वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. संगीता राणे यांना आपल्या मुलाला घडवताना किती प्रयत्न करावे लागले, किती तऱ्हेनं अनेक प्रश्नांना समस्यांना तोंड द्यावं लागलं हे आपण जाणून घेतलं. पण कुठेही निराश न होता जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर आपल्या मुलाला आपणच घडवायला हवं, त्याची प्रगती करायला हवी या हेतूनं त्यांनी जे प्रयत्न केले त्याला त्यांना यश हे नक्कीच मिळालं. कारण त्या कुठंच डगमगल्या नाहीत, त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत आणि मुख्य म्हणजे कुठंच हार मानली नाही. आणि त्याचसोबत महत्त्वाचं की नशिबाला दोषही दिला नाही. म्हणूनच त्यांना आपल्या मुलाला घडवता आलंच आणि बरोबर हे सगळं कार्य देखील करता आलं आणि त्याची त्यांना समाजाकडून शासनाकडून पोहोच पावती देखील मिळाली. प्रत्येकानंच आपलं आयुष्य जगताना न खचता हार न मानता वाटचाल केली तर असं हे उत्तम यश नक्कीच मिळवता येतं. तर आता कार्यक्रमात याच आशयाचं उर्मिला आजगेकर यांचं मनोगत हार का मानायची हे आता आपण ऐकणार आहोत.
1: गाडीचा वेग मंदावला तसं आम्ही बाहेर पाहू लागलो. एक छोटंसं खेडं होतं ते. इथं चहासाठी आमच्या टूर मॅनेजरनं गाडी थांबवली. गाडीतूनच बाहेर बघतो तर एक अगदी छोटं हॉटेल, काळसर मळकट टेबलं आणि तशाच जुनाट खुर्च्या, मोठं छप्पर असलेली चहाची टपरीच खरं तर. नाराजीनं कपाळाला आठ्याच पडल्या, खाली उतरलो. हॉटेल नामक त्या वास्तूच्या चारी बाजूनी 2-2.5 फूट उंचीची विटांची भिंत होती, उघडंच फाटक. त्या फाटकासमोरच वाळूचा मोठा प्रशस्त पट्टा. त्या वाळूत चार पावलं चालावं म्हणून मी खाली उतरले आणि ओहो, त्या विटांच्या भिंतीला चिकटून एक पांढऱ्या सदाफुलीचं रोपटं डोलडोल करत होतं. फार तर 1.5 फूट उंची, 2-3 छोट्याशा फांद्या आणि इतकं फुलांनी लगडलेलं ना, प्रत्येक पानावर 2-3 फुलांचा गुच्छ. सारी फुलं पांढरी शुभ्र, निरोगी, टवटवीत आणि छानपैकी मोठ्या आकाराची. कसं अगदी नाकापेक्षा मोती जड व्हावा

होता तसा त्या रोपट्याचा नूर होता. दृष्टीस पडल्याबरोबर इतकं मन प्रसन्न केलं त्यानं की आधीची नाराजी कुठच्या कुठं पळून गेली. आज तर चहा वगैरे कसा होता ते काही आठवतच नाही. आठवतं ते फक्त त्या सदाफुलीचं छोटंसं फुलवंती रूप. त्याला पाहून इतके वेगवेगळे विचार मनात आले ना. तिथं होतो तेवढ्या वेळात तिथं कोणी त्याला पाणी घातलंय, त्याच्यापाशी कोणी हात धुतलेत किंवा चूळ भरलीय असं काही दिसलं नाही. मनात आलं कसं हे एवढं इथं फुलून आलं, मुळात याचं एवढंसं बी. ते तिथं पडलं कधी, कुठून पडलं, त्याला पाणी कुठून मिळालं आणि त्यानं ते सारं शोषून घेऊन त्याला अंकुर कसा फुटला, त्याच्या मुळांनी आपले हातपाय कसे काय या दगडावाळूमधून पसरवले, कसं त्यानं वाळूतून डोकं वर काढून प्रकाशाकडे पाहिलं. आणि एकदा का आपण जीव धरलाय हे लक्षात आल्यावर कसं एवढा प्रफुल्ल रूप त्यानं मिळवलं, अगदी विपरीत परिस्थितीतही फुलून येणं त्याच्याकडून शिकावं. बरोबरच्या मैत्रिणीनं हाक मारली, चहा घेतला, तरी मनात किती किती विचार येत गेले. त्या इवल्याशा बीजाची जगण्याची किती तीव्र इच्छा असेल पहा. त्यानं हार मानायची नाही असं ठरवूनच वाटचाल केली. किती झगडावं लागलं असणार त्याला पाणी उब मिळवताना. एकदा एखादी गोष्ट हवी म्हणून तुम्ही पक्क ठरवलं की अवघं ब्रह्मांड तुम्हाला ती गोष्ट मिळावी म्हणून जणू कट करतं, असं काहीसं वाचलं होतं तेच आठवलं पटकन. आणि त्याची विजिगुषू वृत्ती तीही मोठीच कौतुकास्पद. आपण मोठं व्हायचंच, कडे खांद्यावर फुलांची बाळं खेळवायचीच आणि जगाकडे जेते होऊनच पाहायचं, असाच जणू पण केल्यासारखं त्याचं वर्तन वाटलं मला. गोव्यात असताना आमची सदनिका तळमजल्यावरची होती. मागे मोठं परस होतं, तिथं मी बाग केली. लाल भोपळा, दोडका, कलिंगड यांचं बी देखील पेरलं. आलं की चांगलं उगवून वेल मोठे झाले, फुलं लागली, कलिंगडाला दोन छोटी फळंही धरली. घरात म्हटलं आता खुरपताना नीट पाहून खुरपा बरं का, नाहीतर वेल कापला जाईल. फुलं फळं धरली आहेत त्यांना, तरीही कसं कोण जाणे ते वेल कापले गेलेच. सुकले का म्हणून बघू गेले तेव्हा समजलं. राग आलाच पण वाईटच जास्त वाटलं. पण नंतर चार आठ दिवसातच बघते तर सुकत आलेल्या कलिंगडाच्या पाना आडून छोट्या शहाळ्या एवढं कलिंगड बघते जणू घराकडे. थोडं मोठं झाल्यावर ते घरात आणलं. कापू की नको म्हणत कापलं. बघतो तर आत लाल बुंद गर, चवीला अति गोड. इतकं वाईट वाटलं ना. किती जिद्दीनं त्या वेलानं हे फळ अंगावर वागवलं, मोठं केलं आणि आम्हाला दिलं. ते बी लावतानाच्या माझ्या मायेला मी आलेलं ते बक्षीसच जणू. निसर्गात आपल्याला असं नेहमी पाहायला मिळतं. आमच्या घरात शिरायच्या दाराला बाहेरच्या बाजूला दिवा आहे, त्याच्यावर कधीकधी बुलबुल घरटं बांधतात. काही दिवसापूर्वी तिथं एका बुलबुलाचं घर बांधणीचं काम चालू होतं अगदी जोरात. घरटं अर्ध झालं आणि ते खाली पडलं. त्याच्या कलकलाटानं मी पाहू गेले तर घरटं पडलेलं. खूप हळहळ वाटली. पण बघते तर काय, लगेच त्यातलीच काढी होऊन गेला की तो पठ्ठ्या दिव्यावर. त्याच सामानाच्या भरीला काही सामान आणून त्यानं घरटं पूर्ण केलं. त्याच्या या चिकाटीला निराश न होता पुन्हा ते काम करून ते पूर्णत्वास नेण्याला मनोमन नमस्कार करण्याखेरीज दुसरं मी किंवा कोणीही काय करणार. अशी जिद्द आणि चिकाटी असणारे व्यक्तीही आपल्या आसपास ओळखीतही असतात. अरे आता हा काही टिकत नाही असं म्हणून बघणारे हळहळतात. पण नंतर बघावं तर ती व्यक्ती नुसतीच तगून राहिलेली नसते, तर असं काही अचाट कर्तृत्व तिनं गाजवलेलं असतं की फक्त बोटच नाही तर अख्खा हात आश्चर्यानं तोंडात जातो. याचं परिचयाचं ढळढळीत जिथं जागतं उदाहरण म्हणजे आपल्या सिंधुताई सपकाळ. कोणत्या परिस्थितीत त्या होत्या आणि त्यावेळी कितीदा आई ग हे उद्गार त्यांच्या तोंडून आले असतील, आज त्यांनाच आई ग म्हणून हाक मारणारी शेकडो मुलं त्यांना लाभली. अवघ्या प्रतिकूलतेकडेच त्यांनी अजाणता का होईना संधी म्हणून पाहिलं आणि जिद्दीनं एवढं अफाट कार्य केलं. असे प्रसंग नेहमी आपल्या सर्वांच्या दृष्टीस पडतात, अशा व्यक्तीही सर्वांना माहीत असतात. या गोष्टींचं स्मरण

0: निराश झालेल्या उमेद हरपलेल्या व्यक्तींना उपयुक्त ठरणार नाही का? किशोरवयीन आणि नवतरुण वर्ग आज संवाद हरवून बसलाय. अशी मुलं लवकर निराश होतात. ताणतणाव निवळायला, मनातील प्रश्नांची उकल व्हायला, सुहृदांशी संवाद व्हायला हवा, तो होत नाही. मग अशी प्रेरक चरित्र, असे उद्बोधक प्रसंग त्यांना सांगितले तर? पण असंही करायला वडीलधारे धजत नाहीत, कारण त्यावर तीव्र प्रतिक्रिया मिळते. जे जे होईल ते ते पहावे, चिंता करावी, गप्प राहावे, असं म्हणून मोठी माणसं तटस्थ राहतात. पण काळजीनं त्यांची झोप हरवतेच. तरी पण मला आपलं सारखं वाटत राहतं की असे प्रसंग, अशा व्यक्ती दिशादर्शक ठराव्यात. काल्पनिक गोष्टींपेक्षाही ही प्रत्यक्ष घडलेली, घडत असलेली उदाहरणं जास्त परिणामकारक ठरतील, आणि तो परिणाम कायमस्वरूपी देखील कदाचित ठरेल. फक्त चांगल्या गोष्टी वारंवार नजरेसमोर यायला हव्यात, कानावर पडायला हव्यात. पण नेमकं तेच या वर्गाला कंटाळवाणं, बोरिंग वाटतं. पण हल्ली रोज नैराश्यात बुडालेल्या व्यक्तींची, जीवन संपवणाऱ्यांची वार्ता कानी पडते, वाचनात येते, तेव्हा हे मनात येत राहतच.
1: सख्यांनो, आत्ताचं पण हार का मानायची हे उर्मिला अजगेकर यांचं मनोगत ऐकलत. श्रोते हो, मैत्रिणींनो, आजचा हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला याविषयीच्या तुमच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत जरूर पोहोच करा. कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे, तेव्हा मी अमृता खानोलकर सादर करते प्रवीण चिपळूणकर यांच्यासह आपला आता इथेच निरोप घेतेय. नमस्कार. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका.

जोगवा या चित्रपटासाठी अजय गोगावले आणि सहकलाकारांनी गायलेलं संजय पाटील यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अजय अतुल यांनी.

सहकलाकारांनी गायलेलं देवयानी कर्वे कोठारी आणि पल्लवी राजवाडे यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी. गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. यानंतर ऐकूया डबल सीट या चित्रपटासाठी जसराज जोशी आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं स्पृहा जोशी यांचं गीत. संगीत दिलं आहे ऋषिकेश, सौरभ आणि जसराज यांनी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटासाठी ऋषिकेश रानडे, आनंदी जोशी, सई तामणकर, जयदीप बगवाडकर

मंगलाष्टक वन्स मोर या चित्रपटासाठी अभिजित सावंत आणि बेला शेंडे यांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं निलेश मोहरीर यांनी.

मुंबई पुणे मुंबई या चित्रपटातलं श्रीरंग गोडबोले आणि सतीश राजवाडे यांचं गीत आत्ता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं अविनाश विश्वजीत यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीत बहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पाच देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा, चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू, जनगणना प्रक्रियेत महाराष्ट्रात 11,14,277 घरांची स्वगणना पूर्ण, नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी, आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील। त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे। प्रधानमंत्र्यांच्या या दौऱ्याची आतापर्यंतची संक्षिप्त माहिती आमच्या प्रतिनिधीकडून।
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण, अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल। युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील। स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत। भारतीय युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे। त्यांच्या नेदरलँड भेटीत महत्वाचे 17 करार झाले। सेमीकंडक्टर, दुर्मिळ खनिजं, हरित हायड्रोजन, उच्च शिक्षण, सायबर सुरक्षा, शेती, दुग्धव्यवसाय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन इत्यादी क्षेत्रांचा यात समावेश आहे। यावेळी दोन्ही देशांमध्ये व्हिसा प्रक्रिया सुलभ करण्यावर सहमती झाली। दहशतवादाविरोधात संघटित प्रतिकार करण्याबाबत उभय नेत्यांचं एकमत झालं। याखेरीज नेदरलँड्समध्ये लायडन विद्यापीठात जतन केलेला चोलकालीन अन्नाई मंगलम ताम्रपट मोदी यांना सुपूर्द करण्यात आला। त्याआधी प्रधानमंत्री मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीत अबुधाबी इथं राष्ट्राध्यक्ष शेख मोहम्मद बिन जायद अल नाहयान यांच्याशी चर्चा केली। तिथंही दोन्ही देशांदरम्यान महत्वाचे व्यापारी करार झाले।
0: दिल्लीमध्ये सीएनजी पुरवठा करणाऱ्या इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं आजपासून 1 रुपया दरवाढ केले। त्यानुसार सीएनजीचे दर दिल्लीत 80.09 रुपये, गझियाबाद आणि नोएडा इथं 88.70 रुपये, गुरुग्राममध्ये 85.12 रुपये इतके झाले। या आठवड्याच्या सुरुवातीला सीएनजीच्या दरात इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडनं 2 पैशांची वाढ केली होती। चांदीच्या आयातीवर सरकारने निर्बंध घातलेत। सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं। याआधी सरकारने 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6%वरून 15%पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता। जनगणना 2027 पहिल्या टप्प्यात गृहगणना सुरू झाली असून सरकारने त्यासाठी स्वगणनेचा पर्याय दिलाय। या अंतर्गत महाराष्ट्रात 1 ते 15 मे या कालावधीत 11,14,277 घरांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली। ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया पूर्ण केली त्यांनी आपल्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षरानं सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक उपलब्ध करून द्यावा, तसंच ज्यांना ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करता आली नाही त्यांनी 16 मे ते 14 जून 2026 या कालावधीत राज्यातल्या सर्व कुटुंबांना प्रत्यक्ष गणनेसाठी प्रगणक भेट देतील, त्यावेळी त्यांना सहकार्य करावं आणि अचूक माहिती द्यावी असं आवाहन निवडणूक आयोगानं केलंय।

एक देश एक निवडणूक या विधेयकासाठीच्या संयुक्त संसदीय समितीने काल बंगळुरूमध्ये राजकीय पक्ष, कायदेतज्ञ आणि नागरी समाजातल्या प्रतिनिधींशी सविस्तर चर्चा केली. कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार, माजी मुख्यमंत्री वीरप्पा मोईली आणि सर्वपक्षीय प्रतिनिधींनी या विधेयकावर आपले विचार मांडले, अशी माहिती समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांनी दिली. संयुक्त संसदीय समिती विविध राज्यांचे दौरे करून त्यांच्या हरकती आणि सूचनांची नोंद घेत असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तिरुअनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीमुळे मुंबई दिल्ली रेल्वे मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. मध्य प्रदेशातल्या रतलाम जिल्ह्यात आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या B1 या डब्याला आग लागली. तेव्हा डब्यात 68 प्रवासी होते. मात्र 15 मिनिटांच्या आत सर्व प्रवाशांची सुटका करण्यात आली असून कुठलीही जीवितहानी झाली नाही, अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली. या घटनेमुळे 8 ते 10 प्रवासी गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम झाला असून ओव्हरहेड दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू असल्याचं रेल्वेनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरे हिला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यावर पुण्यातून आरोपीला काल अटक झाली होती. आज वर्ल्ड हायपरटेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होतोय. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. रक्तदाबावर एकत्रितपणे नियंत्रण मिळवू, आपला रक्तदाब नियमितपणे तपासा, या सुप्त मारेकऱ्याला पराभूत करा ही यंदाची या दिवसाची संकल्पना आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होतोय. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबाबत जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कर्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा पराभव केला. आयपीएल क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला. त्यामुळे गुजरात टायटन्स संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारीने सामनावीर ठरला. आज धरमशाला इथं 3:30 पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवलाय. टेनिसमध्ये पोर्टुगल ATP चॅलेंजर्स स्पर्धेत भारताच्या सिद्धांत बाठियानं बल्गेरियाच्या अलेक्झांडर डोन्स्कीच्या साथीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. पोर्टुगलचा डियागो परेरा आणि स्पेनचा डेव्हिड वेगा हर्नांडेज या जोडीला त्यांनी सरळ सेटमध्ये हरवलं. सिद्धांत बाठियाचं ATP चॅलेंजर्समधलं हे तिसरं विजेतेपद आहे. आफ्रिकेत काँगो आणि युगांडामधल्या इबोला या आजाराचा उद्रेक ही आंतरराष्ट्रीय चिंतेची आणि सार्वजनिक आरोग्य विषयक आणीबाणी असल्याचं WHO अर्थात जागतिक आरोग्य संघटनेनं घोषित केलं आहे. इबोला या आजाराचे आतापर्यंत 300 जास्त संशयित रुग्ण तर 88 जणांच्या मृत्यूची नोंद झाली. या पार्श्वभूमीवर WHOचे महासंचालक टेड्रस घेब्रेसस यांनी आज हे घोषित केलं. मात्र इबोलाचा उद्रेक अद्याप COVID-19 निर्माण झालेल्या जागतिक आणीबाणीचे निकष पूर्ण करत नसून आंतरराष्ट्रीय सीमा बंद करण्याची आवश्यकता नसल्याचं WHO नं म्हटलंय. नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी अरबी समुद्र

बंगालचा उपसागर, अंदमान समुद्राचा मोठा भाग, अंदमान द्वीपसमूह आणि संपूर्ण निकोबार बेटांच्या काही भागात आगेकूच केले. त्यानुसार या महिन्याच्या 26 तारखेला केरळमध्ये मोसमी पाऊस दाखल होईल अशी शक्यता आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि विदर्भात उद्या उष्णतेची लाट येईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू.

0: आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: उद्घोषणा लगेचच. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. प्रसारित करत आहोत पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र.
2: श्रोते हो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 66वा वर्धापन दिन पुणे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्ह्याच्या मुख्य शासकीय कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. जिल्हाधिकारी कार्यालय आणि शनिवारवाडा इथं अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. नगर विकास आणि परिवहन राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पोलीस कवायत मैदान इथं महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त शुभेच्छा देताना राज्यमंत्री मिसाळ यांनी राज्याच्या सामाजिक आणि ऐतिहासिक वारशाचा उल्लेख केला. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 200व्या जयंतीनिमित्त तसंच संत गाडगे महाराज यांच्या 150व्या जयंती वर्ष आणि महाड चवदार तळे सत्याग्रहाच्या शताब्दी वर्षानिमित्त सामाजिक समता आणि समरसता वर्ष साजरं करण्यात येत असल्याचं मिसाळ यांनी सांगितलं. महाराष्ट्र ही केवळ भौगोलिक सीमा नसून विचारांची भूमी असल्याचं नमूद करत त्यांनी शौर्य, त्याग, समता आणि प्रगती या मूल्यांवर राज्याचा पाया अधिक भक्कम करण्याची गरज व्यक्त केली. देशाच्या सीमांवर कार्यरत सैनिकांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. देशाच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या जनगणना 2027 प्रक्रियेला सुरुवात झाली. पुणे विभागीय आयुक्त डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी ऑनलाईन पद्धतीनं स्वगणना पूर्ण करून जनगणना कार्यक्रमाचा औपचारिक प्रारंभ केला. देशाच्या नियोजनाचं लक्ष समोर ठेवून जनगणना पूर्ण करण्यासाठी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन विभागीय आयुक्तांनी केलं आहे. जनगणना 2027चा पहिला टप्पा स्वगणना 1 ते 15 मे या कालावधीत राबवण्यात आला. त्यानंतर 16 मे पासून घरोघरी जाऊन प्रत्यक्ष घर गणना करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातल्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर संयंत्र प्राधान्याने पूर्ण करावीत तसंच प्रलंबित सौर प्रकल्प जलद गतीनं पूर्ण करावेत. याशिवाय सामाजिक उत्तरदायित्व निधीद्वारे सौर प्रकल्प पूर्ण करण्यावर भर द्यावा असे निर्देश अपारंपरिक ऊर्जा मंत्री तथा महाऊर्जाचे अध्यक्ष अतुल सावे यांनी दिले. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण म्हणजेच महाऊर्जाच्या नियामक मंडळाची 108वी तसंच 31वी वार्षिक सर्वसाधारण बैठक पुण्यात महाऊर्जा भवन इथं पार पडली. ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या लक्षात घेता जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 3,575 लाख रुपयांच्या पूरक टंचाई आराखड्यास मंजुरी दिली आहे अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता अमित पाथरवट यांनी दिली आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वत्र उत्साहात साजरी करण्यात आली. ऐतिहासिक किल्ले पुरंदर इथं आयोजित करण्यात आलेल्या जयतु शंभू या भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सांस्कृतिक कार्य विभाग तथा सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित विविध सांस्कृतिक सादरीकरणांनी उपस्थितांना इतिहासाचा जाज्वल्य अनुभव दिला. मर्दानी खेळांच्या थरारक सादरीकरणातून मराठी शौर्य परंपरेचं प्रभावी दर्शन घडलं. पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती देण्यासाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 1,472 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात गतवर्षीच्या तुलनेत 93 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पायाभूत सुविधा, पर्यटन, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण विकासाला चालना देणाऱ्या विविध महत्वाकांक्षी प्रकल्पांना यंदाच्या नियोजनात विशेष प्राधान्य देण्यात आलं आहे. विकासकामं गुणवत्तापूर्ण आणि निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या. विभागीय आयुक्त कार्यालयात दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्याच्या विकासकामांचा सविस्तर आढावा पवार यांनी घेतला. भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालयाचा 94वा वर्धापन दिन आणि आद्य गांधर्व महाविद्यालयाच्या 125व्या

0: वर्धापन दिनाचं औचित्य साधून भारतरत्न लता मंगेशकर आणि पद्मविभूषण आशा भोसले यांना स्वरांजली या कार्यक्रमातून आदरांजली वाहण्यात आली. गांधर्व महाविद्यालयातर्फे केवळ वाद्यवादनातून स्वरांजली अर्पण करण्यात येणारा हा पहिलाच कार्यक्रम होता. हे होतं पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र. आलेख आणि वाचन मेघना देशपांडे. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाद्वारे सादर करण्यात आला.
1: आपण ऐकलात पुणे जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: मध्यम लहरी 537° 6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्स वर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचा 1:46 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया दशरथ पुजारी यांनी गायलेली वंदना विटणकर यांची रचना.

मोनिका भोयर यांनी गायलेली भूपेंद्र नेतनराव यांची रचना आता आपण ऐकलीत. संगीत दिलं होतं प्रभाकर ढाके यांनी आणि या गीताबरोबरच श्रोते हो भावधारा हा सुगम संगीताचा

कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:55 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिकी.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत ऐकूया शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध.
1: ग्रंथाली प्रकाशनानं 1926 साली प्रकाशित केलेला शिवप्रिया सुशील रवींद्र यांचा उधळ माधळ वारा हा कविता संग्रह मराठी कवितेत नव्या संवेदनांचं रेखाटन करतो असं म्हणता येईल. दोन्ही बाहू पसरून आयुष्याला कवळून धरताना हळूहळू मनात उजाडत जाणारी समज आणि उमज हा या कवितांचा रसाळ गाभा आहे. साध्या पण प्रभावी भाषेत लिहिलेल्या या कविता वाचकाला थेट भिडतात आणि दीर्घकाळ मनात रेंगाळतात. रूढ काव्य संकेतांच्या पलीकडे जाणारी संवेदना या कवितांच्या केंद्रस्थानी आहे. नको तू विचारू असे प्रश्न काही, तमाच्या उरीजे मला ज्ञात नाही, असे मनातले काहूर असो किंवा तात्विक अर्थसूचन करणाऱ्या मी पुढेच ओंजळ केली तर पडली नुसती पाने जी फुलांविना सुकलेली, अशा ओळी असोत, ही कवयित्री शब्दांचे बोट धरून थेट सघन अर्थप्रवाहात उतरते. रूढार्थानी या कविता स्त्रीवादी नाहीत, पण तो जीवाच्या आतून आलेला स्त्रीचा स्वातंत्र्यलक्षी सूर आहे. दमून शिळाढोण झालेल्या गलित गात्र रात्रीसुद्धा तिने उमलून यायचे असते चंद्रफुलासारखे तुमच्यासाठी, या ओळीतून स्त्रीच्या अंतर्मनातील वेदनांचे चित्रण दिसते. या कवितात निसर्गाचे विभ्रम आहेत, चंद्र ऋतू पाऊस यांच्याशी जुळलेले बंधानुबंध आहेत आणि ते ह्या कवितेचे सौंदर्य मूल्य आहे. निसर्गाशी जोडून घेणारी मानवी संवेदना हा बहुतेक साऱ्या कवितांचा कणा आहे. काही कवितांमध्ये कोसळणारा रिपरिपणारा किंवा रिमझिमता पाऊस आहे. काही कवितात रंगांचा सुंदर गोफ विणलेला आहे. त्यात मावळतीचे संभ्रम आहेत, सतेज गवत केशरी ऊन आहे, नाट्यमयता भावनेतली उत्कटता अक्षय जिवंतपणाचा स्पर्श लाभलेली लयीत उलगडणारी आणि शब्दचित्रांचा उत्कट अनुभव वाचकांसमोर अलगद आणून ठेवणारी ही कविता आहे. मुक्तछंदाचे परिणामकारक उपयोजन करणारी ही कविता विलापिकाही आळवताना दिसते, पण ही विलापिका दुःखरंजनी नाही. मन कुंद कुंद झालेले मज स्मरते आहे काही किंवा उगीच नाही जन्मोजन्मी कुंती माझी आई रे असं म्हणत स्वतःच्या अनुभव विश्वाचा शोधही अत्यंत सूक्ष्म आणि सजग अशा संवेदनशीलतेने घेत जाणारी ही कविता आहे. ह्या उदास रम्य प्रतिमा विश्वात पायी चाळ बांधून रानोमाळ भटकणारी सायंकाळ आहे. इथे वेदनेचे पंख तुटतात. या कवितात आहे दुःखोत्सवी गाव, ह्यात आहे विझत चाललेली समयी, दिवे लागणीच्या कळा, मनात उडणारे हिरव्या शंकांचे रावे, कवडशांची फुलपाखरं, धसमुसळ्या पावसाचं मुसळधार गाणं आणि मध्यलयीत जपून उतरणारी कविता. एखाद्या प्रश्नचिन्हातून राजहंस गवसेल अशी आशा, मेहंदीच्या वासा इतकी पुसट आठवण, विलक्षण प्रतिमासृष्टी आहे. अमल अमल ऐशा एक वेड्या पहाटे, तरल तरल काही स्वप्नरंगी नहाते, अशा ओळीतून शब्दांची पुनरावृत्ती करून एक सुंदर काव्यात्मक लय निर्माण झाली आहे. त्यामुळे कवितेला प्रवाही आणि संगीतात्मक स्वरूप लाभलंय. अनुभवांची विविधता, कल्पकता, रेखीव गेय रचना, गूढगुंजन आणि रूपकात्मक रचना अशी या कवीची शैली आहे. संमिश्र जाणीवांनी दुभंगलेलं मानवी जीवन मर्ढेकरांना फार पूर्वी भेटलं होतं. दुःख साकळता त्याला पाडा छिद्र, अभद्रात भद्र तेवढेच, असे शिवप्रिया म्हणतात तेव्हा तुकोबांच्याच अभंगाच्या माध्यमातून अस्तित्वाचा संघर्ष मांडावा लागलेल्या काव्य परंपरेचे आपण पाईक आहोत याची जाणीव त्या करून देतात. कविता ही गंभीर आणि जबाबदारीची गोष्ट आहे. दुसऱ्याच्या बळावर अवकाशाचं आव्हान पेलून दाखवणारी, स्वतःला तपासत माणूसपणाचा वेध घेणारी शिवप्रिया यांची कविता आशय, रूपबंध, आविष्कार, अनुभूतींची विविधता आणि संदर्भ या सर्वच दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण ठरते.
0: पान उलटताना या मालेत आज आपण ऐकलात शिवप्रिया सुशील रवींद्र यांच्या उधळ माधळ वारा या कविता संग्रहाचा जयश्री हरी जोशी यांनी घेतलेला वेध. या

0: कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं रत्ना मगरे यांनी, आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.
1: श्रोते हो, दुपारचे 2 वाजले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया सुरण लागवड याविषयीची माहिती. वाचक स्वर सुवर्णा कुलकर्णी.
2: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, सुरण पिकासाठी उष्ण आणि दमट हवामान, 25 ते 35 डिग्री सेंटीग्रेड तापमान चांगलं मानवतं. वार्षिक सरासरी पर्जन्यमान 1000 ते 1500 मिलीमीटर योग्य प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपात असलेल्या प्रदेशात सुरणाचं पीक चांगलं उत्पादन देतं. पिकाची आणि कंदाची वाढ होत असताना शेतामध्ये पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. अनेक प्रकारच्या जमिनीत हे पीक चांगलं येतं, परंतु चांगल्या उत्पादनासाठी पाण्याचा उत्तम निचरा होणारी, सेंद्रिय घटक मुबलक असणारी आणि पुरेसं अन्नद्रव्य उपलब्ध असणारी भुसभुशीत जमीन या पिकासाठी उत्तम समजली जाते. रेती मिश्रित गाळाच्या जमिनीत सुरणाच्या कंदाची वाढ चांगली होते. जमिनीचा सामू उदासीन असावा. पाणथळ दलदलीच्या अयोग्य निचऱ्याच्या जमिनीत या पिकाची लागवड करू नये. सुरण कंदाची लागवड करण्यापूर्वी जमीन चांगली नांगरून कुळवणी करून भुसभुशीत करून घ्यावी. जमिनीमध्ये 10 टन प्रति हेक्टर या प्रमाणात चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत मिसळून घ्यावं. त्यानंतर 90 सेंटीमीटर अंतरावर वरंभे तयार करून घ्यावेत. काही ठिकाणी खड्डा पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी जमीन तयार झाल्यावर 45 बाय 45 बाय 45 सेंटीमीटर आकाराचे खड्डे खोदावे. खड्ड्यातील मातीमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत 2 ते 2.5 किलो प्रतिखड्डा आणि पालापाचोळा मिसळून खड्डा भरून घ्यावा. सुरणाच्या सुधारित जातींमध्ये गजेंद्र ही जात आंध्र प्रदेशातील आचार्य एन जी रंगा कृषी विद्यापीठातील कोवूर या संशोधन केंद्रानं विकसित केली आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत. तसंच तिची उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद काळसर तपकिरी आणि गर पिवळसर रंगाचा असतो. श्री पद्मा ही जात केरळ आणि दक्षिण राज्यांमध्ये प्रचलित आहे. उत्पादन क्षमता हेक्टरी 40 ते 42 टन इतकी आहे. या जातीचे कंद चवीला चांगले असून खवखवत नाहीत, परंतु मुख्य कंदाच्या बाजूला अनेक उपकंद येत असतात. श्री अधिरा ही जात केंद्रीय कंद पीक संशोधन संस्था तिरुअनंतपुरम केरळ इथे विकसित झाली आहे. खाण्यासाठी चांगली आहे. या जातीचं उत्पादन हेक्टरी 40 टन आहे आणि 9 महिन्यांमध्ये काढणीस तयार होते. सुरण पिकाचे कंद काढणीनंतर 40 ते 60 दिवस सुप्तावस्थेमध्ये असतात. या पिकाची लागवड पावसाळ्याच्या सुरुवातीला जून महिन्यामध्ये करावी. बेणं वरंब्यावर 75 बाय 75 सेंटीमीटर अंतरावर लावावं. लागवड करताना 75 सेंटीमीटर अंतरावर खड्डा करून प्रत्येक ठिकाणी सरासरी 400 ते 500 ग्रॅम वजनाचा कंद लावावा. लागवड करताना बेण्याच्या कोंबाकडील भाग जमिनीच्या पृष्ठभागाकडे राहील याची काळजी घ्यावी. सुरणावर येणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी लागवडीपूर्वी ट्रायकोडर्मा मिश्रित शेणाच्या पाण्यात सुरण कंद बुडवून मग त्याची लागवड करावी. पूर्व मशागतीच्या वेळी भरखत म्हणून 10 ते 15 टन सेंद्रिय खत जमिनीत चांगलं मिसळून द्यावं. या व्यतिरिक्त रासायनिक खतांमधून नत्र स्फुरत पालाश 80-60-80 याप्रमाणे प्रति हेक्टर विभागून द्यावं. हे पीक मुख्यतः पावसाच्या पाण्यावरच कोरडवाहू म्हणून घेतलं जातं. व्यापारी दृष्टीने लागवड केल्यास आणि पावसाच्या पाण्यामध्ये खंड पडल्यास संरक्षित पाण्याची सोय करावी. लागवडीनंतर पिकामध्ये आच्छादन करणं हे एक महत्त्वाचं आंतरमशागतीचं काम आहे. त्यामुळे पाण्याची बचत तर होतेच, याशिवाय मातीचं तापमान योग्य राखण्यास आणि तणांची तीव्रता कमी करण्यास मदत होते. त्यासाठी वाळलेलं गवत पालापाचोळा याचा वापर करावा. आच्छादन चांगलं केलं तर तणांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होतो. याशिवाय लागवडीनंतर आवश्यकतेनुसार 1 किंवा 2 बेंडणी 30 आणि 60 दिवसांनी करावी. बेंडणी केल्यानंतर खताची मात्रा द्यावी आणि जमीन भुसभुशीत करून घ्यावी. सुरण पिकावर विशेष कीड रोगांचा प्रादुर्भाव आढळून येत नाही, मात्र बुरशीजन्य खोड आणि कंद कुजव्या नावाचा रोग येतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी एकात्मिक उपाययोजना करावी. 0.1% 22 टिन किंवा 0.2%

0: कॅप्टन या बुरशीनाशकाचं द्रावण झाडाच्या बुंध्याजवळ ओतावं, लागवड केलेल्या क्षेत्रात पाण्याचा निचरा व्यवस्थित करावा, पाणथळ जमिनीत या पिकाची लागवड करू नये, निरोगी बेणं लागवडीसाठी वापरावं, निंबोळी पेंडीचा वापर करावा, बीजप्रक्रिया करूनच बेणं लावावं.
1: श्रोते हो, दुपारचे 2:05 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव निर्मित आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकणार आहात. ही माहिती देत आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे.
1: नमस्कार श्रोते हो, आजच्या भागात आपण बघूया बसून करावयाची आसने. या प्रकारच्या आसनांमध्ये विविध आसनांचा समावेश होतो, जसे की वज्रासन. प्राणायाम किंवा ध्यान करतेवेळी या आसनात बसले जाते. पायाची बैठक जणू वज्रासारखी पक्की होत असल्याने यास वज्रासन म्हटले जाते. हे आसन करताना आधी दोन्ही पाय लांब करून दंडस्थितीत यावे, त्यानंतर एक एक पाय दुमडावा. दोन्ही पायांची चवडे अशा रीतीने ठेवावीत की दोन्ही पोटऱ्या मांड्यांखाली येतील, पायाची तळवी नितंबाखाली येतील, घोट्यापासून संपूर्ण शरीर जमिनीला टेकलेले. या आसनात बसले असताना संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर आणि पायाच्या घोट्यांवर असला पाहिजे. सुरुवातीला गुडघे व घोटे दुखू शकतात, पण सरावाने हा त्रास कमी होत जातो. दोन्ही गुडघे जोडून हात सरळ गुडघ्यांवर ठेवावेत. मान संपूर्ण शरीर व डोके एका सरळ रेषेत ठेवावे. या आसनात सराव झाल्यानंतर आरामात बराच वेळ बसता येते. आपल्या शरीरात सुमारे 72,210 नाड्या आहेत असे मानले जाते. वज्रासनामुळे या नाड्यांचे कार्य अधिक सुधारते. पोटातील त्रास मुळापासून जातो. अग्निमांद्य, बद्धकोष्ठता यासारखे विकार दूर होतात. मधुमेहींनाही या आसनात लाभ मिळतो. हे एकच आसन असे आहे जे जेवणानंतर लगेच करता येते. त्यामुळे रसग्रंथी उत्तेजित होतात, अन्नाचे पचन चांगले होते, जठराचे कार्य सुधारते. पोटाचे ऑपरेशन झालेल्यांनी मात्र डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तज्ज्ञ व्यक्तींच्या देखरेखीखाली हे आसन करण्यास हरकत नाही. यानंतर बघूया मंडुकासन. मधुमेही लोकांसाठी अतिशय उत्तम असे हे आसन आहे. प्रथम दंडस्थितीत वज्रासनात बसावे. वज्रासन शक्य नसल्यास सुखासनातही बसून करता येते. वज्रासनात बसल्यास टाच बाहेर, पंजे आतील बाजूस असावेत. डाव्या अंगठ्यावर उजव्या पायाचा अंगठा येणार. हाताचे अंगठे मध्ये घेत मुठी बंद कराव्यात. नाभीच्या दोन्ही बाजूला दाब देत हळूहळू श्वास सोडत डोकं जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करावा. या स्थितीत थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करावा. साधारणतः 1 ते 5 मिनिटांपर्यंत या आसनात राहण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून पूर्ण लाभ मिळू शकेल. श्वासाची गरज वाटल्यास हळूहळू मान वर करत पूर्वस्थितीत यावे. यातील दुसऱ्या प्रकारात नाभीवर डावा हात ठेवून त्यावर उजवा हात ठेवावा. दाब देत हळूहळू खाली झुकावं. डोके जमिनीकडे जाताना श्वास सोडला जाईल. नंतर हाताची स्थिती बदलत पुन्हा हीच क्रिया करावी. या आसनास सुरुवात केल्यास पहिल्या दिवसापासूनच पोट सुधारते. आतडे, प्लीहा, स्वादुपिंड, आमाशय, पुरुषांमधील प्रोस्टेट ग्रंथी, स्त्रियांचे जननेंद्रियाशी संबंधित आजार बरे होण्यास मदत मिळते. संपूर्ण पचनतंत्र सुधारते.
0: आत्ताच पण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात योग आणि आपलं आरोग्य या विषयावरील माहितीचा भाग पहिला ऐकलात. तज्ज्ञ वर्षा लोखंडे, सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर. ही निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची होती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:10 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.
1: परिसर

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
1: नमस्कार. आज आपल्यासमोर मी मांडत आहे पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन, आणि आपण त्यासाठी काय करू शकतो, आपली सामूहिक जबाबदारी काय आहे याबद्दल आपण बोलूया. पर्यावरणाचे रक्षण हे सामूहिक जबाबदारी आहे. पर्यावरणाचे, वातावरणाचे प्रदूषण, जंगल तोड, हवामान बदल यासारख्या धोक्यांपासून संरक्षण करणे ही केवळ आजच्या गरजेची गोष्ट नसून भविष्यातील पिढ्यांसाठी एक टिकाऊ जग तयार करण्याची जबाबदारी आहे. आता पर्यावरण संरक्षण हे का आवश्यक आहे? तर हे आवश्यक आहे चांगल्या आरोग्यासाठी. स्वच्छ हवा, पाणी आणि निरोगी पर्यावरण आपल्या सर्वांच्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी आवश्यक आहे. प्रदूषणामुळे श्वसनासंबंधी आजार, त्वचारोग, हृदयरोग यासारख्या अनेक आजारांमध्ये वाढ झालेली आहे. पर्यावरणाचे रक्षण केल्याने आपले आरोग्य चांगले राखता येते. हवामान बदल रोखण्यासाठी सुद्धा हे आवश्यक आहे. सध्या जागतिक हवामान बदल हा मोठा धोका निर्माण झालेला आहे. हा कशामुळे? तर वाहनांच्या वापरांमुळे, जंगलतोड, औद्योगिक धूर यामुळे कार्बन उत्सर्जन वाढत असून त्यामुळे हवामानात बदल झालेला आहे. पर्यावरण संरक्षण हा या बदलांचा वेग कमी करून आपल्या आणि भविष्यातील पिढ्यांचे रक्षण करण्यासाठी फार आवश्यक आहे. पर्यावरण संरक्षण आर्थिक विकास करण्यासाठी सुद्धा आवश्यक आहे. प्रदूषणाचं नियंत्रण, संसाधनांचे योग्य व्यवस्थापन आणि नैसर्गिक संपत्तीचे जतन केल्याने आर्थिक विकास हा टिकाऊ होतो. पर्यटन, शेती, वनव्यवसाय यासारख्या उद्योगांना हे चांगले पर्यावरण फार गरजेचे असते आणि त्यामुळे आपला एकंदरीत विकास साधला जाऊ शकतो. पर्यावरणाच्या धोक्यांचा सामना करण्यासाठी आपण काय करू शकतो? तर यामध्ये सगळ्यात पहिले नियम आणि कायदे यांचं पालन आपण प्रत्येकाने करणे फार गरजेचं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी, धोकादायक प्रजातींचे संरक्षण करण्यासाठी आणि संसाधनांचे टिकाऊ वापर सुनिश्चित करण्यासाठी नियम आणि कायदे गव्हर्नमेंटने तयार करणे आणि त्याचे आपण या देशाचे नागरिक म्हणून पालन करणे फार गरजेचे आहे. उदाहरणार्थ, प्लास्टिक वापरावर बंदी कायदा गव्हर्नमेंटने तयार केलेला आहे, आपण त्याचा व्यवस्थित वापर केलेला पाहिजे. वाहनाच्या उत्सर्जनावर नियंत्रण, प्रदूषित नद्यांची स्वच्छता, दुसरं तंत्रज्ञान. पर्यावरण संरक्षणासाठी नवनवीन तंत्रज्ञान महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, सौर ऊर्जेचा वापर केला गेला पाहिजे, पवन ऊर्जेचा वापर केला पाहिजे, इलेक्ट्रिक वाहनांचा वापर केला पाहिजे, प्रदूषण कमी करणारी औद्योगिक प्रक्रिया आपण अंमलात आणली पाहिजे, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान आपण वापरलं पाहिजे. तिसरं महत्वाची गोष्ट म्हणजे शिक्षण आणि जनजागृती. पर्यावरणाच्या समस्यांबद्दल जनजागृती वाढवणे आणि जबाबदार वर्तन प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. हे आपण स्वतःही करू शकतो. उदाहरणार्थ, पर्यावरण शिक्षण शाळांमध्ये समाविष्ट करणे फार गरजेचे झालेले आहे. बऱ्याच शाळांमध्ये पर्यावरणाचा विषय हा समाविष्ट करण्यात आलेला आहे. धन्यवाद.
0: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि आपली जबाबदारी याविषयी पर्यावरण तज्ज्ञ आनंद देशमुख यांनी दिलेल्या माहितीचा भाग पहिला ऐकला. पुन्हा भेटूया उद्याच्या कार्यक्रमात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही सुवर्ण महोत्सवी आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

श्रोते हो डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानसं या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 12:30 वाजता वनिता मंडळ या कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. श्रोते हो दुपारचे 2:15 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 537 अंश 6 मीटर्स तसंच 558 किलो हर्ट्जवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग आरभी हेमावती आणि सुरुती. त्यांना व्हायोलिनची साथ केली आहे विमर्शिनी संतोष तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली आहे. ताल खंड चापू आदिथालम आणि रूपक थालम. ऐकूया कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग आरभी हेमावती सुरुती.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात श्रोते हो आपण ऐकत होतात कलाकार मीरा श्रीधर यांचं कर्नाटक शैलीतील गायन राग अरभी हेमावती आणि सुरुती आपण ऐकलात. त्यांना व्हायोलिनची साथ केली होती विमर्शिनी संतोष यांनी तर मृदंगमची साथ आदित्य राजगोपालन यांनी केली होती. याबरोबरच नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजता आहेत. प्रसारित करीत आहोत प्रादेशिक बातमीपत्र.

आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू.

आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे, मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 3,688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबारमध्ये 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात मुख्य न्यायाधीशांव्यतिरिक्त अन्य न्यायाधीशांच्या स्वीकृत संख्येत आधीच्या 33 वाढ करून आता 37 करण्यात आली आहे. अर्थातच आता एकूण न्यायाधीशांची संख्या 38 झाली आहे. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या अध्यादेश सुधारणा 2027 अंतर्गत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली. या संदर्भातील 1956 अध्यादेशातील ही सुधारणा आहे. जागतिक आर्थिक आणि भूराजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारांमधून गुंतवणूक काढून घेण्याचा कल सुरूच असून या महिन्यात आतापर्यंत परदेशी गुंतवणूकदारांनी बाजारातून 27,048 कोटी रुपये काढून घेतले आहेत. 2026 आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदारांनी जवळपास 2,20,000 कोटी रुपये काढून घेतले आहेत. ही रक्कम 2025 या वर्षापेक्षा अधिक असून 2025 या संपूर्ण वर्षात हीच रक्कम 1,66,000 कोटी रुपये होती अशी माहिती NSDL दिली आहे. CBSE म्हणजेच केंद्रीय शिक्षण मंडळानं अभ्यासक्रमात तिसरी भाषा अनिवार्य केली आहे. येत्या 1 जुलैपासून सुरू होणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हा नियम लागू होईल. आता 9वीपासून विद्यार्थ्यांना 3 भाषा शिकाव्या लागतील आणि त्यातल्या किमान 2 प्रादेशिक भारतीय भाषा असणं आवश्यक राहील. मात्र 10वीच्या बोर्डाच्या परीक्षेत तिसऱ्या भाषेचा पेपर नसेल असं CBSE स्पष्ट केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBI सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBI सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन आणि त्यानंतर SMS प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येणार आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडन इथं भेट देतील. त्यांच्या दौऱ्याचा हा 3रा टप्पा आहे. प्रधानमंत्री आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोन्मेष, संरक्षण अंतराळ इत्यादी क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत यावेळी चर्चा होईल. युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देर लेन यांच्याबरोबर उभय नेते युरोपीय गोलमेज परिषदेलाही संबोधित करतील. स्वीडननंतर प्रधानमंत्री नॉर्वे आणि जर्मनीला भेट देणार आहेत. भारत युरोपीय संघ मुक्त व्यापार करार झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांचा हा पहिलाच युरोप दौरा आहे.

0: चांदीच्या आयातीवर सरकारनं निर्बंध घातले आहेत. सोन्याचा किंवा प्लॅटिनमचा मुलामा लावलेल्या चांदीच्या आयातीवरही निर्बंध लावल्याचं परकीय व्यापार महासंचालनालयानं अधिसूचनेद्वारे सांगितलं. याआधी सरकारनं 13 एप्रिल रोजी मौल्यवान धातूंवरचं आयात शुल्क 6% वरून 15% वाढवण्याचा निर्णय घेतला होता. तिरुवनंतपुरम इथून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसच्या वातानुकूलित डब्याला लागलेल्या आगीच्या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश रेल्वे मंत्रालयानं दिले आहेत. मध्य प्रदेशामधल्या नागदाजवळ आज पहाटे 5:15 सुमाराला या गाडीच्या एका वातानुकूलित डब्याला आणि गार डब्याला आग लागली तेव्हा डब्यातली सुरक्षा प्रणाली तात्काळ कार्यरत होऊन गाडी थांबली. या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. दोन्ही डबे उर्वरित गाडीपासून वेगळे करण्यात आले. रेल्वेमध्ये आगीसंदर्भातल्या विविध प्रणालींचे लेखापरीक्षण करण्यात येत आहे. बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुका कार्यक्षेत्रात विनापरवाना शेतमाल खरेदी विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती बाजार समितीनं दिली आहे. तालुक्यातील काही ग्रामीण भागात अनेक व्यापारी संस्था तसंच काही शेतकरी उत्पादक कंपन्या कोणत्याही परवान्याविना शेतमाल खरेदी विक्री करत असल्याचा प्रकार घडत आहे. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येणार आहे. माजलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीनं यासंदर्भात परिपत्रक जाहीर केलं आहे. आज वर्ल्ड हायपर टेन्शन डे म्हणजेच जागतिक उच्च रक्तदाब दिवस साजरा होत आहे. उच्च रक्तदाबाविषयी जागृती निर्माण करणं, रक्तदाब प्रतिबंध, निदान आणि नियंत्रणासाठी वैयक्तिक, सामूहिक आणि आरोग्य यंत्रणा स्तरावर प्रयत्नांना चालना देणं हे या दिवसाचं उद्दिष्ट आहे. जागतिक दूरसंचार आणि माहिती संघटन दिवस आज साजरा होत आहे. पॅरिसमध्ये 1865 आजच्या दिवशी ITU अर्थात आंतरराष्ट्रीय दूरसंचार संघाची स्थापना झाली. त्यानिमित्त हा दिवस साजरा होतो. इंटरनेट आणि इतर माहिती आणि दूरसंवाद तंत्रज्ञानामुळे समाज आणि अर्थव्यवस्थेत घडणाऱ्या बदलांबद्दल जागरूकता निर्माण करणं हे याचं उद्दिष्ट आहे. पुण्यात हडपसर इथं समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत 9 पाण्याच्या साठवण टाक्याचं लोकार्पण तसंच मुंढवा इथला महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं दूरस्थ पद्धतीनं भूमिपूजन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12 25-23 असा पराभव केला. IPL क्रिकेटमध्ये काल इडन गार्डन्स मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सनं गुजरात टायटन्सचा 29 धावांनी पराभव केला त्यामुळे गुजरात टायटन्सच्या संघाची प्ले ऑफमधल्या प्रवेशाची संधी हुकली. सुनील नारायणनं सामनावीर ठरला. धरमशाला इथं पंजाब किंग्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू बरोबर होईल. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. खेळ 3:30 सुरू होईल. दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात 7:30 सुरू होईल. इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या काल झालेल्या अंतिम सामन्यात अमेरिकेच्या कोको गॉफचा पराभव करत युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिनं स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. स्वितोलिनानं कोको गॉफचा 6-4, 6-7, 6-2 असा पराभव केला. स्वितोलिनानं तिसऱ्यांदा इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत विजय मिळवला आहे. पुरुष एकेरीत इटलीच्या यानिक सिनरनं रशियाच्या दानिल मेदवेदेव याचा काल उपांत्य फेरीत 6-2, 5-7, 6-4 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत सिनरचा सामना आज कॅस्पर रूड याच्याशी होणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. 5 दिवसांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला जाणार. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. चांदीच्या आयातीवर निर्बंध लागू. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे जळगाव केंद्र आहे. दुपारचे 3:10 झालीत. आता आमचे या सभेचे कार्यक्रम समाप्त होत आहेत. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5:00 आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत. नमस्कार.

नमस्कार, आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. RN7 संदेश प्रसारणात आपलं स्वागत. आज रविवार दिनांक 17 मे 2026. आज पेक्सको मुंबई यांच्याकडून कोणताही संदेश नाही. आता जाणून घेऊया अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या आजच्या उर्वरित आणि उद्याच्या ठळक कार्यक्रमांविषयी.

आज संध्याकाळी 5:30 युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. निर्मिती आहे आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची. 6:30 गंमत जम्मत या कार्यक्रमामध्ये बॉक्सिंग या खेळात राष्ट्रीय सुवर्णपदक विजेती ओवी अदवंत हिच्याशी साधलेला संवाद ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार या कार्यक्रमात कीर्तनकार अश्विनी भट यांचं दूरसंचाराचं जाळं या विषयावरचं कीर्तन आपण ऐकू शकाल. 8:15 लोकसंगीत. 8:30 हिंदी सुगम संगीत. 9:00 स्पॉटलाईट हा कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. 9:30 नाटकों का अखिल भारतीय कार्यक्रम याच्यामध्ये आपण ऐकू शकाल. ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र हे नाटकाचं शीर्षक आहे. मूळ हिंदी लेखक ऋतुपर्ण दास आणि मराठी अनुवाद आहे प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती आहे. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम. यामध्ये कलाकार विवेक सोनार यांचं बासरीवादन राग चंद्र कंस आलाप आणि जोड आपण ऐकू शकाल. ह्या कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करू. आता जाणून घेऊया उद्याच्या ठळक कार्यक्रमांविषयी. उद्या सोमवार दिनांक 18 मे 2026 6:30 जगूया आनंदी. 6:40 आणि 2:02 कृषीवाणी या कार्यक्रमाचा विषय आहे बीज प्रक्रिया. 6:45 आणि 2:05 आरोग्यम धनसंपदा. यामध्ये योग आणि आपलं आरोग्य भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत योग शिक्षिका वर्षा लोखंडे. ही आकाशवाणी जळगाव केंद्राची निर्मिती आहे. 6:50 आणि 2:10 परिसर या कार्यक्रमात आपण ऐकू शकाल पर्यावरण संरक्षण संवर्धन आणि आपली जबाबदारी भाग दुसरा. तज्ज्ञ आहेत आनंद देशमुख. निर्मिती केंद्र आकाशवाणी जळगाव. 7:00 आणि 1:55 ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात पान उलटताना या मालेत अतुल पेठे यांच्या नाटक नावाचा तराफा या ललित विश्लेषणाचा जयश्री जोशी यांनी घेतलेला वेध आपण ऐकू शकाल. 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम. 7:40 ग्राहक केंद्रित कार्यक्रम शिवसृष्टी. 7:45 बेडेकर मसालेवाले हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 9:00 अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन भाग 8. 9:30 NCERTचा प्रायोजित कार्यक्रम उमंग. 11:05 स्वरसंवाद या कार्यक्रमाचा विषय आहे पाहुणे येती घरा. संवाद साधतील हर्षदा कुलकर्णी. 12:00 वनिता मंडळ. निर्मिती केंद्र आकाशवाणी मुंबई. यामध्ये इंग्रजीमध्ये संभाषण कौशल्य या विषयावर सुप्रिया जाधव यांची मुलाखत आणि वाचलेलं छानसं डोह या पुस्तकाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत. 1:40 बीड जिल्ह्याचं वार्तापत्र छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही ते सहक्षेपित करू. 5:30 युववाणी ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. उद्याचा विषय आहे रील्स वर्सेस रियालिटी ऑनलाईन जगात स्वतःला शोधताना. 6:30 साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये डॉक्टर धोंडोपंत मानवतकर यांच्या काही कविता आणि त्यांच्याशी साधलेला संवाद. निर्मिती आहे आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची. 7:15 वृत्तविशेष. 7:30 माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये विषय आहे महा DBT पोर्टल. याविषयी उपकृषी अधिकारी अविनाश वडले यांची मुलाखत ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती आहे. 8:00 लोकसंगीत. 9:15 स्पॉटलाईट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही ते सहक्षेपित करू. नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात 10:30 कलाकार अलका देव मारुलकर यांचं गायन राग कोमल ऋषभ आसावरी. 2:23 कलाकार सिबते हसन यांचं सतारवादन राग भीमपला. 5:02 कलाकार योगेश हंसवाडकर यांचं गायन राग मधुवंती. 10:00 कलाकार उस्ताद बहाउद्दीन डागर यांचं रुद्रवीणावादन राग यमन आणि 10:30 कलाकार पंडित दीनानाथ मिश्रा यांचं गायन राग जोग. हे होते आमचे आजचे उर्वरित आणि उद्याचे ठळक कार्यक्रम. पुन्हा भेटूया उद्या 4:35. तोपर्यंत नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेमध्ये मी कांचन सावंत तुम्हा सर्वांचे स्वागत करते. संध्याकाळचे 5 वाजतायत. सुरुवातीला जाणून घेऊया काही ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयनं सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या 5 देशांच्या दौऱ्यावर असून ते आज स्वीडनला भेट देत आहेत. आज गुटेनबर्ग इथं स्वीडिश प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांच्याशी मोदी यांची द्विपक्षीय चर्चा होईल. शत्रू देशाच्या लष्करी सामुग्रीची वाहतूक होर्मुझच्या समुद्रधुनीतून आता होऊ देणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं. यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्रराष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल असंही इराणनं स्पष्ट केलं आहे. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 meters अर्थात 558 kilohertz श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:02 झाली आहेत. आता ऐकूया शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, राग रितीगौळा, नीलांबरी आणि अठाणा, ताल अट्टताल, आदिताल आणि रूपकताल. मृदुंगम साथ केली आहे राहुल हरी यांनी. तर ऐकूया अनुराधा आर श्रीवास्तव यांचं वीणावादन, राग रितीगौळा, नीलांबरी आणि अठाणा.

आताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम नादब्रह्म. या कार्यक्रमात ऐकलात अनुराधा आर श्रीवास्तव यांचं कर्नाटक शैलीतील वीणावादन, रागरीती गवळा, नीलांबरी आणि अठाणा. मृदुंगम साथ केली होती राहुल हरी यांनी. आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, श्रोते हो आमचे कार्यक्रम ए आय आर, मराठी डीटीएच उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. आता ऐकूया युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी.

0: अनुजा, वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी आपण आपल्या युवक मित्र मैत्रिणींशी बातचीत करत आहोत. आज आपण वाणिज्य अर्थात कॉमर्स क्षेत्रातल्या करिअरच्या संधी याविषयी बातचीत करणार आहोत.
1: अमृता, गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स क्षेत्रामध्ये अनेक बदल झालेले आहेत. पारंपरिक शाखांच्या पलीकडे जाऊन आता अनेक नवीन संधी कॉमर्स साईडला उपलब्ध झालेल्या आहेत. मग ते व्यवस्थापन असो, बँकिंग असो,

0: लेखाशास्त्र म्हणजेच अकाउंट्स किंवा कायदा अशा विविध क्षेत्रांमध्ये कॉमर्स शाखेचं महत्व वाढलेलं आहे.
1: अनुजा, पूर्वी कसं व्हायचं, कॉमर्स म्हणजे बँकांचे व्यवहार असा एक समज होता.
0: तर अशाच शंका कुशंकांचं निरसन करण्यासाठी आज आपण हा विषय घेऊन आलेलो आहोत. काळाप्रमाणे कॉमर्स या साईडमध्ये बदल होत गेले. वाणिज्य आणि व्यवस्थापन अर्थात कॉमर्स आणि मॅनेजमेंट अशी या अभ्यासक्रमाची ओळख तयार व्हायला लागली. मॅनेजमेंटमुळे सर्व क्षेत्रांमध्ये त्याची गरज भासू लागली. यातल्या पदवी शिक्षणाचं महत्व वाढलं.
1: अनुजा, या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हटल्याप्रमाणे कॉमर्स शाखा म्हणजे गोळा बेरीज किंवा फक्त अकाउंटन्सी किंवा अकाउंटंट म्हणून जे फक्त नोकरी किंवा व्यवसाय असं ह्या क्षेत्राचं आता स्वरूप राहिलेलं नाहीये. अनेक पर्याय आहेत जे आपल्याला माहीत नाहीयेत.
0: या अनेक पर्यायांची माहिती आपल्या युवक मित्र मैत्रिणींना व्हावी म्हणूनच आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे या विषयातील तज्ज्ञ चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना.
1: अभिजित कुलकर्णी सर गेली 20 वर्ष 11वी 12वी कॉमर्स CA CS आणि याशिवाय अनेक प्रोफेशनल कोर्सेससाठी अनेक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहेत. याशिवाय वेगवेगळ्या अनेक सामाजिक कार्यांमध्ये सुद्धा ते कार्यरत आहेत. चला तर मग युवक मित्र मैत्रिणींनो, कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत ऐकूया.
0: युवक मित्र मैत्रिणींनो, आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. 10वी 12वीचे रिझल्ट झालेले आहेत तर त्याच्यानंतर साधारण काय करायचं हा प्रश्न पालकांनाही असतो आणि विद्यार्थ्यांनाही असतो. तर त्यासाठीच आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या करिअरच्या संधी यावरचं मार्गदर्शन आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणतो. मागच्या भागात आपण कम्प्युटर सायन्स या क्षेत्रातील करिअरच्या संधींबद्दल बोललो आणि आजच्या भागात कॉमर्स अर्थात वाणिज्य शाखा यातलं शिक्षण आणि त्यातल्या करिअरच्या संधी याबद्दल आज आपण बोलणार आहोत. आणि त्यासाठी आज आम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर यांना. सर, गेली 20 वर्ष 11वी आणि 12वीच्या कॉमर्स आणि CA CS करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतायत, त्याचबरोबर 100 हून अधिक शाळांमध्ये त्यांनी करिअर मार्गदर्शनपर व्याख्यानं दिलेली आहेत. तर सर, आपलं खूप खूप स्वागत आमच्या कार्यक्रमामध्ये. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम.
0: कॉमर्स म्हटलं की थोडंसं एक सेकंड चॉईस असं पूर्वी बघितलं जात होतं की म्हणजे ज्यांना सायन्स करणं शक्य नाही आणि ज्यांना आर्ट्सला जायचं नाहीये, पण मला वाटतं हळूहळू हा ट्रेंड आता बदलतोय आणि एक चॉईस म्हणून कॉमर्सकडे बघितलं जात आहे. तर अशा मुलांना तुम्ही काय सांगाल सर?
2: सर्वप्रथम आकाशवाणीचे धन्यवाद. कॉमर्स हा आता तसं बघायला गेलं तर एक ट्रेंडिंग स्ट्रीम आहे असं आपण म्हणूया. सायन्सला पूर्वी प्रेफरन्स असायचा पण आता तो कॉमर्सकडे चांगला यायला लागलेला आहे. एकतर ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं असेल की या साईडच्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज.
0: बरोबर.
2: यामध्ये CA CS CMA हे आम्ही म्हणतो हे प्रोफेशनल कोर्सेस आहेत. याबरोबरच आपण किमान 15 ते 20 वेगळे अजून कोर्सेस करू शकतो ज्याच्यानंतर आपलं करिअर चांगलं होऊ शकतं.
0: ओके.
2: असं आणि त्याचा अवेअरनेस सध्या आता वाढत चाललाय. याचं थोडंसं श्रेय आपण गुगलला वगैरे देऊ कारण की माहिती चांगली उपलब्ध व्हायला लागलेली आहे आणि पालक पण आता अवेअर झालेले आहेत. सायन्स शिवाय अजून काय ऑप्शन आहे ह्याचा ते विचार करायला लागलेले आहेत. त्यामुळे इकडे आता कॉमर्सला विद्यार्थ्यांचा ओढा वाढतोय. 10वी नंतर अगदी 100% पडलेले विद्यार्थी पण ऍडमिशन घ्यायला लागलेत.
0: कॉमर्स नंतर जर मुख्य इन्कम सोर्स असा विचार केला तर मग CA आणि CS याच्याकडे प्रामुख्यानं बघितलं जातं आणि अत्यंत हुशार मुलंच हे दोन्ही कोर्सेस करू शकतात असा एक समज आहे. म्हणजे CA CS फक्त करिअरच्या संधी आहेत का?
2: आपण दोन्ही गोष्टींचा विचार करूया की CA CS किंवा CMA याला आम्ही प्रोफेशनल कोर्सेस म्हणतो. तर हे करण्यासाठी तुमच्याकडे काय क्वालिटीज असायला पाहिजेत आणि समजा मला हे करायचं नसतील तर बाकीचे ऑप्शन्स आपल्याकडे काय
0: आहेत
2: असं. त्यामुळे पहिल्यांदा या प्रोफेशनल कोर्सेसचा विचार करू. तर गेले 20 वर्ष आम्ही शिक्षण क्षेत्रात आहे तर माझा अनुभव असा आहे की अगदी 10वीला मराठी मीडियम असेल, सेमी इंग्लिश असेल, इंग्लिश मीडियम असेल किंवा CBSE वगैरे स्टुडंट्स असतील, सर्व मुलं हा कोर्स करू शकतात.
0: ओके.
2: या कोर्ससाठी अत्यंत हुशाऱ्यापेक्षा सिन्सिअरिटी हा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आहे. तर आम्ही म्हणतो एक सोपा रूल फॉलो करा, 8+8+8, 8 तास चांगला अभ्यास करा, 8 तास अन्य सर्व गोष्टी करा आणि 8 तास विश्रांती घ्या. हा जर तुम्ही वर्षातले 10 महिने 8 तास चांगला अभ्यास करायची तुमची तयारी असेल आणि मला वाटतं एवढं काही फार अवघड नाहीये, म्हणजे 1/3 टाइम ऑफ द डे, तर तुम्ही निश्चितपणे हा कोर्स अगदी 11वीपासून जर चालू केला तर 11वीपासून पुढे 11वी 12वी आणि पुढे 4 वर्षामध्ये हा कोर्स पूर्ण करू शकता. त्यामुळे सिन्सिअरिटी हा यातला सगळ्यात महत्वाचा क्रायटेरिया आहे.
0: मला वाटते सर अत्यंत अवघड समजले जाणाऱ्या कोर्सेसचं अत्यंत सोप्या शब्दात तुम्ही वर्णन केलेलं आहे. सर, असं म्हटलं जातं की कॉमर्स म्हटलं की हिशोबाला, तर ज्यांचं गणित चांगलं आहे अशाच मुलांनी कॉमर्सला जावं.
2: खर तरी बरेचदा असं असतं की मला गणित आवडत नाही म्हणून कॉमर्सला ऍडमिशन घ्यायची का असं वाटतं. तर आता बघा, आमच्या सब्जेक्ट्स असे आहेत 11वी 12वी कॉमर्सचे, तीन आमचे प्युअर कॉमर्स साइडचे सब्जेक्ट आहेत, अकाउंटन्सी

0: टी इकॉनॉमिक्स आणि ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, सीबीएसई स्टुडंट असेल तर बिझनेस स्टडीज. ओके, तर अकाउंटन्सीमध्ये थोडी आकडेमोड असते. तुम्ही जो म्हणला ना हिशोब, हा विषय बरोबर आहे. आता बाकी इंग्लिश विषय हा कंपल्सरी आहे, तो सर्व स्ट्रीमला कंपल्सरी आहे, म्हणजे त्याचा पेपर ऑल ओव्हर महाराष्ट्र सेम असतो. आता दोन विषय आमच्याकडे ऑप्शनल आहेत. एक तर असतो मॅथमॅटिक्स, ज्याला मॅथ्स नको असेल त्यांना एसपी सेक्रेटरियल प्रॅक्टिस हा सब्जेक्ट घेतला तरी चालतो. आणि दोन्ही साईडला पण तुम्ही जरी एंट्री घेतली, मॅथ्स घेऊन पुढे करिअर करू शकता किंवा एसपी घेऊन पुढे करिअर करू शकता, त्यात फारशी मोठी अडचण नाहीये. मॅथ्स का असावं, तर अनालिटिकल थिंकिंग तुमचं डेव्हलप होतं. आणि दुसरं म्हणजे कॉमर्स साइडचं जे मॅथ्स आहे ना, हे बरंच प्रॅक्टिकल मॅथ्स आहे, कमर्शियल मॅथमॅटिक्स आहे, सो समजायला फारसं अवघड नाहीये. हा, आता तर स्टेट बोर्डच्या त्यांच्या सिलेबसमध्ये फायनान्शियल प्लॅनिंग वगैरे असे काही टॉपिक्स टाकलेले आहेत, तर त्याचं म्हणून आपण एक्सटेन्शन आहे. कॉमर्स साइडच्या मॅथ्सची अजिबात काही भीती बाळगू नये. आणि मॅथ्सला एकदम सिम्पल रूल असो की दररोज काही सम सॉल्व्ह करा. आणि एक विषय राहिला तो म्हणजे आता कॉमर्स साइडला आता आयटी पण आहे. सो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमुळे आमच्याकडचे काही विद्यार्थी आता हल्ली बीसीएच्या वगैरे एंट्रन्स देऊन बीसीए एमसीए करून आयटी मध्ये पण चांगलं करिअर करायला लागले.
1: तोही एक ऑप्शन आता सुरू झाला आहे,
0: कॉमर्स साइडला अवेलेबल आहे. तेव्हा मॅथ्स चांगलं असेल उत्तम आहे. समजा तुम्हाला मॅथ्स आवडत नाही तर तुम्ही एसपी घ्या आणि मग बाकीच्या करिअरचा तुम्ही विचार करू शकता.
1: पण म्हणजे मग मॅथ्स घ्यावं की घेऊ नये, काय प्रेफर कराल तुम्ही?
0: दहावीपर्यंत तुमचं मॅथ्स जर ओके असेल, फार उत्तम असायची आवश्यकता नाही, तर तुम्ही निश्चितच मॅथ्स घ्या. कारण मॅथ्समध्ये थोडेसे ऑप्शन्स वाढतात.
1: बरोबर.
0: एक सोपं उदाहरण देतो की सर्व स्पर्धा परीक्षा ज्या आहेत त्याला क्वांटिटेटिव्ह एप्टिट्यूड हा एक महत्वाचा पेपर असतो.
1: बरोबर.
0: म्हणून तुम्हाला जर बँकिंगची परीक्षा द्यायची असेल किंवा कुठली स्पर्धा परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला मॅथ्सचा तिथं फायदा होतो. पण मॅथ्स नसेल तर फार बिघडत असं नाही.
2: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत.
1: तर आता सीए आणि सीएस या दोन परीक्षा अवघड मानल्या जातात. म्हणजे पूर्वी तर अगदी 2-3% त्याचा रिझल्ट असायचा, आता तो थोडासा म्हणजे 10-1% गेला असं म्हणायला हरकत नाही. पण मग जी मुलं सीए किंवा सीएस पूर्ण करू शकत, म्हणजे पास होत नाहीत असं म्हणूया, कारण अभ्यास त्यांनी केलेलाच असतो 4-4.5 वर्ष, अशा मुलांचं वर्ष वाया गेलं म्हणायचं का त्यांना पुढे करिअरच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या बेसिसवरती?
0: प्रोफेशनल कोर्स जर आपण कम्प्लीट केला तर आपल्याला मोठ्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये किंवा बँकेमध्ये वगैरे तुम्हाला जॉब मिळू शकेल. समजा एखादा मुलगा काही कारणामुळे कोर्स कम्प्लीट करू शकला नाही, आपण त्याला म्हणू की ड्रॉपआउट झाला. ओके, सीए इंटर पासआउट असेल किंवा सीएस एक्झिक्युटिव्ह असेल किंवा सीए मी इंटर असेल, हे जरी तुम्ही पासआउट जरी असला तरी सध्या इंडस्ट्रीमध्ये 15,000 पासून 30,000 पर्यंत जॉब अवेलेबल आहेत. कारण तुम्ही जे शिक्षण घेतले पहिल्या 1-2 वर्षात त्याच्यामध्ये अकाउंटन्सी आहे, इकॉनॉमिक्स आहे, लॉ आहे, थोडंसं मॅथ्स आहे, कॉस्टिंग आहे, टॅक्सेशन आहे, याचा तुम्हाला निश्चितच उपयोग हा जॉब मिळाला होऊ शकतो. किंवा तुम्ही चार्टर्ड अकाउंटंट नाही पण अकाउंटिंग किंवा टॅक्सेशन मधली प्रॅक्टिस करू शकता. जीएसटी मुळे तर बारमाही प्रॅक्टिस झाली. आता ते दर महिन्याला काही ना काहीतरी काम असतात, सो एवढा लोड वाढलेला आहे, त्यामुळे टॅक्स कन्सल्टंट किंवा फक्त अकाउंटिंगची कामं करायची असतील तरी स्कोप भरपूर आहे तुमच्याकडे. त्यामुळे चुकून तुमचं नाही कम्प्लीट होऊ शकलं तरी पण तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये सध्या शुअर शॉट जॉब अवेलेबल आहेत. बऱ्याचशा ठिकाणी तर सीए किंवा त्यांचे क्लायंट्स हेच जॉब ऑफर करतात. झालं नाही तरी पण, झालं तर तुम्ही ऑल ओव्हर इंडिया कुठे जावा, पण चुकून तुमचं काही कारणामुळे राहिलं तरी तुम्हाला स्थानिक लेवलला किंवा मोठ्या सिटीजमध्ये जॉब सहज उपलब्ध होतात.
1: मग त्याच्यासाठी सोर्सेस कसे शोधायचे?
0: आता याच्यामध्ये जर सीए सीएस करणारे विद्यार्थी असतील तर बरेचदा आमच्यासारखे इन्स्टिट्यूट्स आहेत, आमच्याकडे कंटिन्युअस जॉबच्या रिक्वायरमेंट येत असतात. आता कोल्हापूरमध्ये आपल्याकडे शिरोली एमआयडीसी आहे, गोकुशरगाव आहे, 5-स्टार आहे, अगदी कोल्हापूरातली उद्यमनगर आहे इथून, किंवा अगदी माझे काही मित्र पुणे मुंबईला आहेत, तर असे आम्हाला सारखे कंटिन्युअस रिक्वायरमेंट पाठवत असतात. काही एम्प्लॉयमेंट एक्सचेंजेस आहेत, अशांच्या ठिकाणी पण बरेचदा अकाउंटंटचा माणूस पाहिजे किंवा फायनान्सला माणूस पाहिजे किंवा परचेसला माणूस पाहिजे, मार्केटिंगला माणूस पाहिजे, अशा गोष्टी येत असतात. त्याच्यानंतर आपल्याकडे काही वृत्तपत्र निघतात तर त्यांच्यामध्ये रेग्युलर तुम्हाला अकाउंटंट वगैरे ज्या काही पोस्ट निघत असतील ते आपल्याला समजू शकतात की ह्या साईट्स आहेत. तर या सर्व ठिकाणूंना सध्या माहिती मिळणं ही फारशी अडचण नाहीये, आपण व्यवस्थित त्यापर्यंत पोहोचणं आणि त्याचा फायदा करून घेणं.
1: तर याचा अर्थ सीए आणि सीएस जर तुम्ही झाला नाही तर वर्ष वाया गेली अशी भीती बाळगायचं काही कारण
0: नाही.
1: बरोबर. तुम्ही मन लावून अभ्यास केला असेल तर तुमचं करिअर घडू शकतं
0: कुठल्याही क्षेत्रात होईल.
1: बरोबर. सर, आता ज्यांना सीए आणि सीएस करायचं नाहीये अशा लोकांसाठी चांगल्या करिअरच्या संधी कॉमर्स मधल्या, की ज्या इन्कम सुद्धा चांगला मिळवून देतील, तर असे कुठले ऑप्शन्स आहेत?
0: तर यातला एक चांगला ऑप्शन आहे जो कधी कधी सायन्स आणि आर्ट्सची मुलं पण चूज करतात, तो बीबीए एमबीए. तर तुम्ही कॉमर्स साईडला या, कॉमर्स साईड ही रिलेटेड टू बिझनेस आहे, फायनान्स आहे, तर बीबीए एमबीए त्याला सुसंगत आहे. इथं फक्त एकच आहे की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळालं पाहिजे. म्हणजे तुम्ही एंट्रन्स पास झाला तर तुम्हाला एक कॉलेज मिळालं की पुढे काही तिथे अडचणी येत नाहीत, कॅम्पस वगैरे अगदी चांगले असतात. हा झाला पहिला ट्रॅक. दुसरा ट्रॅक आहे तो म्हणजे लीगल साईडचा आहे. तर तुम्ही लॉयर, एलएलबी करू शकता, आम्ही म्हणतो जर तुमच्या घरी बॅकग्राऊंड असेल तर तुम्ही डेफिनेटली याचा विचार करा किंवा कॉर्पोरेट लॉयरची पण रिक्वायरमेंट आहे.

बऱ्याचशा बँकांमध्ये लॉची लॉ ऑफिसर म्हणून पोस्ट वगैरे असतात वगैरे, असं आहे. सो तुम्ही लॉचा विचार करू शकता. त्याच्यानंतर मगाशी मी म्हटलं की आयटी सब्जेक्ट आता आलेला आहे, तर तुम्ही बीसीए एमसीए कडे जाऊ शकता. एमसीए झाल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज या भरपूर आहेत, म्हणजे तुम्ही आयटी फील्डमध्ये पण एंटर करू शकता. हे झाले तीन रेग्युलर. त्याच्यानंतर आम्ही म्हणतो की बीकॉमच्या बरोबर आपलं काय काय करता येईल, तर तुम्ही बीकॉम करा, एखाद्या चार्टर्ड अकाउंटंटच्याकडे तुम्ही शिकायला जावा, ते तुम्हाला काहीतरी स्टॅपेंड वगैरे देतात, आणि तुम्ही अकाउंटिंग आणि टॅक्सेशनचा नॉलेज बीकॉम होईपर्यंतच घ्या. म्हणजे झाल्या झाल्यास तुम्हाला जॉब अवेलेबल आहे आणि त्याला खर्च काय नाहीये. तुम्हाला तिथं काय आहे शिकायला मिळेल आणि तुम्हाला जॉब पण मिळू शकेल. त्याच्यानंतर

0: जॉब्स अवेलेबल होतात. नवीन एक फील्ड आलंय ते म्हणजे स्टॉक मार्केट, म्युच्युअल फंड्स, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ शकता. त्याच्यानंतर आता सध्या तर आहे ई कॉमर्स आहे, डिजिटल मार्केटिंग आहे, ह्याच्यामध्ये तुम्ही करिअर ह्याचे कोर्सेस करू शकता. त्याच्यानंतर बीकॉमच्या बरोबर स्पर्धा परीक्षांची तयारी करायची आहे तर आपण दोन प्रकारे विचार करू, एक गव्हर्नमेंटची आणि अदर देन गव्हर्नमेंट. ओके, सो गव्हर्नमेंटच्या म्हणजे आपण एमपीएससी यूपीएससीचा विचार करूया, किंवा बाकी काय आहे तर बँकिंग आहे, इन्शुरन्स आहे, टॅक्सेशन आहे, या सर्व ठिकाणी तुम्ही स्पर्धा परीक्षा, बऱ्यापैकी सिलेबस कॉमन असतो, तुम्ही जर चांगली तयारी केली तर तुम्हाला काही अडचण नाही. अजून भारताबाहेर जायचंय तर त्या करिअरचा आपण विचार करू शकतो, बारावी कॉमर्स नंतर एसीसीए आहे, युएसएचं सीपीए आहे, सीएमए आहे, सीएफए आहे, असं ऑस्ट्रेलियाला पण सीए आहे, तर ह्या कोर्सचा तुम्ही विचार करू शकता. आणि आता आम्ही आहे तसं अकॅडमिक्स हा पण एक चांगला ऑप्शन आहे, कॉमर्सची कॉलेजेस आहेत, बीबीए एमबीएची कॉलेजेस आहेत वगैरे. सो अशा सर्व ठिकाणी बाबा तुमचं पीएचडी झालं किंवा नेटसेट जर तुम्ही केलं तर तुम्हाला अकॅडमिक्स मध्ये पण तुम्हाला करिअर चांगलं करता येऊ शकतं.
1: तुम्ही जे कोर्सेस म्हणताय ते बारावी नंतर की ग्रॅज्युएशन नंतर?
0: यातली स्पर्धा परीक्षा जर सोडल्या ना तर बरेचसे कोर्सेस हे बारावी नंतरच आहेत. म्हणजे आपण बीबीएचा विचार केला किंवा लॉचा विचार केला किंवा स्टॉक मार्केटमधल्या कोर्सेसचा विचार केला किंवा बीसीएचा विचार केला, तर हे बरेचसे कोर्सेस तुम्ही ग्रॅज्युएशनच्या बरोबर करायचे.
1: ओके, थोडक्यात तुम्ही डिग्रीला जोड देऊन जर स्किल्स डेव्हलप करत गेलात तर करिअरच्या उत्तम संधी कॉमर्स नंतर तुमच्याकडे.
0: अगदी अगदी, एआयचे काही कोर्सेस निघालेत, तुम्ही ते कोर्सेस करू शकता, डिजिटल मार्केटिंगचे कोर्सेस निघालेले आहेत. अगदी तुम्ही एखादी फॉरेन लँग्वेज शिकायचे आणि त्यातून तुम्हाला पुढे करिअर करायचंय, हा पण ऑप्शन कॉमर्स साईडला ओपन राहतोच.
1: आकाशवाणी कोल्हापूर निर्मित युववाणी या कार्यक्रमामध्ये कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक, चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी आपण बातचीत करत आहोत. सर, आता चार्टर्ड अकाउंटंट म्हणजे लंबी रेस का घोडा असं म्हणतात, अशा केसेस मध्ये जर फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सीए व्हायचं असेल तर साधारण त्याला किती काळ लागतो, किती वर्षाचा तो कोर्स आहे आणि कधीपासून तो सुरू होतो? 11वी 12वी?
0: नक्की नक्की, पूर्वी असं होतं की बीकॉम नंतर करायचे, पण आता तुम्ही अगदी 11वीपासून सुरुवात करू शकता. 1949 साली सीए इन्स्टिट्यूट फॉर्म झाली,
1: बरं,
0: म्हणजे आता 75 वर्ष पूर्ण झाले. 4 लाखच्या आसपास मेंबर आहेत, भारताची पॉप्युलेशन साधारण 144 करोड आहे आणि 4 लाख मेंबर, त्यामुळे स्कोप वाईज तर आपल्या लक्षात येईल की ह्याला भरपूर स्कोप आहे. फायनान्स लागत नाही असा कुठलाही बिझनेस नाही, इव्हन ट्रस्ट असतील, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल तरी फायनान्स हा लागतोच. मग आता चला, मला त्याच्यामध्ये बाबा संधी तर भरपूर दिसतात, भारताबाहेर पण तुम्ही जाऊ शकता, तर मग मी कसा ट्रॅक पकडायचा? तर तुम्ही 11वीपासून थोडी सुरुवात करा, 11वी 12वीमध्ये तुम्ही बेसिक सगळे क्लिअर करा. 11वी 12वीचा सिलेबस तुम्हाला सगळा येऊ देत. 3 सब्जेक्ट हे सीएला आणि 11वी 12वीला कॉमन आहेत, अकाउंटन्सी आहे, मॅथमॅटिक्स आहे आणि इकॉनॉमिक्स आहे. म्हणजे 3 विषयाचा तर आपला स्टडी 11वी 12वीत झाला. एक सब्जेक्ट नवीन होतो तो म्हणजे फक्त लॉ, त्याचा आपण थोडासा स्टडी केला. तर 12वी नंतर आता सध्या सीए इन्स्टिट्यूट म्हणते तुम्ही 3 अटेम्प्ट देऊ शकता, मे मध्ये, सप्टेंबर मध्ये किंवा जानेवारी मध्ये. ज्यांनी 11वी 12वीला चांगली तयारी केली तो मे किंवा सप्टेंबर अटेम्प्टचा विचार करू शकतो. 12वी नंतर एखाद्याने ठरवलं, म्हणजे थोडक्यात आता एखादा मुलगा 12वीत झाला आणि ऐकतोय तर तो जानेवारीच्या अटेम्प्टचा विचार करेल, आणि एखादा मुलगा 10वी झाला आणि ऐकतोय हे तर तो मेच्या किंवा सप्टेंबरच्या अटेम्प्टचा विचार करू शकतो. ही झाली पहिली परीक्षा फाउंडेशन, याच्यामध्ये 4 पेपर्स आहेत आणि 50% पासिंग आहे. त्याच्यानंतर बरोबर 1 वर्षानं सीए इंटरमिजिएट परीक्षा आहे. साईड बाय साईड तुम्ही बीकॉम करायचंय, म्हणजे फाउंडेशन तुमचं एफआयला असताना झालं, तुम्ही एसवायला जाईपर्यंत तुमचं इंटर होऊ शकतं. इंटरला 6 पेपर्स आहेत. इन्स्टिट्यूटने एक ऑप्शन दिलाय, 3 पेपर एकदा द्या, नंतर 3 पेपर द्या. तुमची तयारी असेल तर 6च्या 6 द्या.
1: आणि या 3 पेपर मध्ये कालावधी किती असतो?
0: आता पण इंटरला पण परत त्यांनी 3 अटेम्प्ट ठेवलेले आहेत, म्हणजे परत तुमच्या परीक्षा येणार मे, सप्टेंबर आणि जानेवारी. थोडक्यात तुम्ही एक परीक्षा समजा तुम्ही सप्टेंबरला पास झाला तर पुढची परीक्षा जानेवारी पासून तुम्ही इंटर क्लिअर करू शकता.
1: ओके, म्हणजे मे मध्ये 3 सब्जेक्ट आणि सप्टेंबरमध्ये 3 सब्जेक्ट असं देता येतं.
0: अगदी एकदम बरोबर. त्याच्यानंतर 2 वर्षाची आर्टिकलशिप आहे.
1: बरं,
0: ओके. आर्टिकलशिप म्हणजे सीएनच्या हाताखाली काम शिकायला जायचं, त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला स्टायपेंड मिळतो, मंथली 3000 4000 किंवा 5000, कुठे तुम्ही काम करताय त्याच्यावर तो डिपेंडेंट आहे. आणि ती झालं की मग सीए फायनलचा अटेम्प्ट आहे, त्याला मात्र 2 अटेम्प्ट आहेत. ही रिसेंट डेव्हलपमेंट आहे. सो त्यांनी मे आणि नोव्हेंबर असे 2 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. म्हणजे इंटर नंतर आपण पकडूया 3 वर्ष, म्हणजे 12वी नंतर 6 महिने. आपण समजा आपण गृहित धरू चला सप्टेंबर ना एखादी फाउंडेशन दिली, 1 वर्षानं इंटरमिजिएट झाली, 1.5 वर्षात त्याच्या 2 लेवल्सच कम्प्लीट झाल्या.
1: ओके,
0: मग 2 वर्ष तो आर्टिकलशिप करेल, म्हणजे 1.5+2 आपली झाली 3.5 वर्ष, आणि 6 महिन्यानंतर तो सीए फायनलची परीक्षा देईल, म्हणजे 12वी+4 to 4.5 इयर्स. हे झालं फास्टेस्ट. आणि तुम्ही एखादा अटेम्प्ट जरी जास्त घेतला किंवा एक एक ग्रुप जरी क्लिअर झाला तरी फार मोठा मार्केटला फरक पडत नाही. तुमचे तुम्ही चांगले स्किल्स मिळवलेले आहेत, तुम्हाला नॉलेज आहे म्हणल्यावर तुम्हाला जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत, प्लस सीएला एक चांगला ऑप्शन आहे की तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकता.
1: ओके, मी ठरवलेलं आहे की मला सीए व्हायचं आहे आणि मी त्या दृष्टीनं कॉमर्सला ऍडमिशन घेतलेलं आहे, तर साधारण 11वी 12वी फर्स्ट इयर कधीपर्यंत मला हे क्लिअर होतं की सीए हा माझा ट्रॅक आहे की नाही?
0: तर आम्ही असं म्हणतो की सीए कोर्स आहे ना हा फायनान्शियल रिलेटेड आहे, तर आपल्याला अकाउंटन्सी मॅथ्स जमतंय, ओके, समज.

0: नसतंय तर डेफिनेटली तुम्ही करा. फक्त त्याला जोड काय द्यायची आहे तर सिन्सिअरिटीची, दॅट्स इट. समजा तुम्हाला वाटलं ते मॅथ्स मला काही एवढं आवडेना झालेलं आहे, पण अकाउंटन्सी मला आवडते कारण त्यामध्ये कमी आहे थोडक्यात कॅल्क्युलेशन्स वगैरे, तर तुम्ही बाबा मॅथ्स सोडायचं असेल तर तुम्ही सीएस कडे जाऊ शकता.
1: ओके,
0: सो ह्या दोन्हीपैकी एक. आणि अदरवाईज मग काय बाकी सगळे ट्वेल्थ नंतरचे आपले ऑप्शन्स आहेत. थोडक्यात 6 महिन्यात आपल्याला कळू शकते कुठला सब्जेक्ट आपल्याला कसं जमतोय, आवडतोय का या बेसवर. सो एक 6 महिने गेले की आपण ट्रॅक बऱ्यापैकी 11वी होईपर्यंत आपण ट्रॅक फिक्स करू शकतो.
1: सर, सीए नंतर करिअरचे खूप ऑप्शन्स आहेत, कारण जसं आपण म्हणालो की प्रत्येक बिझनेसला फायनान्स हा लागतोच.
0: बरोबर.
1: पण कंपनी सेक्रेटरी बद्दल असं म्हणता येतं का, म्हणजे त्याच्यानंतरच्या करिअरच्या संधी किती आहेत?
0: आता कंपनी सेक्रेटरी नावातच म्हणलंय की प्रत्येक कंपनीला एक सेक्रेटरी लागेल. आणि सध्या आता काय आहे की कंपन्या भरपूर वाढत आहेत, किंवा जे सर्व मोठे बिझनेस आहेत ते कंपनी जर रन करतात, त्यामुळे कंपनी आली की त्याला सेक्रेटरी हवा. मग आयदर तो ऍडवायझरी रोल मध्ये असेल किंवा तिथे एम्प्लॉई म्हणून असेल. सो कंपनी सेक्रेटरीला पण सध्या चांगले जॉब्स अव्हेलेबल आहेत. फक्त कधी कधी काय होतं की तुम्हाला थोडंसं मोठ्या सिटीत जायला लागतं. असं आता कोल्हापूरमध्ये पण मला वाटते की साधारण 80 ते 100 आसपास कंपनी सेक्रेटरी प्रॅक्टिस करतात, चांगली प्रॅक्टिस करतात, प्रश्न आहे. पण मला समजा जॉबला जायचंय तर मी जेवढ्या मोठ्या सिटीत जाईन, जे पुणे, मुंबई, दिल्ली किंवा आणि काही भारतात कुठेही, तर तुम्हाला तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज या चांगल्या राहतात. हा कोर्स सीएच्या तुलनेत थोडासा सोपा आहे, फक्त हा लॉ बेस्ड कोर्स आहे.
1: ओके.
0: कंपनी सेक्रेटरी म्हणजे काय, कंपनीला ऍप्लिकेबल असणारे सर्व लॉज तुम्ही लर्न करायचे. ओके. आणि ते तुम्हाला आले तर कंपनीचं तुम्ही सर्व प्रकारचं लिगल प्रोटेक्शन करू शकता. प्लस थोडंसं त्यांनी अकाउंटिंग अँड टॅक्सेशन जोडलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामुळे मला मॅथ्स फार आवडत नाही, पण मला लॉ चालू शकेल. किंवा एलएलबी प्लस सीएस हे पण एक चांगलं कॉम्बिनेशन आहे. हा ते जर तुम्ही केलं तर तुम्हाला दोन्ही होणार, तुम्ही लॉची प्रॅक्टिस करू शकता.
1: किती वर्ष जातात?
0: एलएलबी तर तुम्ही 12वीनंतर चालू करणार, तो 5 वर्षाचा कोर्स आहे, त्याला मी प्री लॉ म्हणतो. एलएलबी कम्प्लीट होईपर्यंत सीएस पूर्ण होतं.
1: ओके.
0: म्हणजे 5 वर्ष तुमच्या दोन्ही डिग्रीज कंप्लीट झाल्या आहेत. सो हा पण एक चांगला ट्रॅक आहे.
1: सर, आता भारतात सीएच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी किंवा कॉमर्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जर परदेशात जायचं असेल तर काय ऑप्शन्स आहेत, किंवा काय तयारी करायची, किंवा जोड देण्यासाठी कुठले स्किल्स घ्यायचे, किंवा कुठले सर्टिफिकेट कोर्सेस करायचे?
0: आपण एक 3-4 परीक्षांचा विचार करू, कारण की परीक्षा तर भरपूर आहेत. सो आपण 3 कंट्रीचा विचार करूया. एक तर युके मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, त्याच्यानंतर युएसए मध्ये काही चांगले कोर्सेस आहेत, आणि ऑस्ट्रेलियाचा विचार करू आपण. तर एक तर सीए आहे काही ठिकाणी, काही ठिकाणी सीपीए म्हणून युएसए आहे तर सीपीए आहे, आणि युएसए मध्ये आहे तर एक ग्लोबल करिअर म्हणून एसीसीएचा विचार केला जातो. त्याचबरोबर युएसमध्ये सीएफए म्हणून आहे आणि सीएमए मध्ये म्हणून पण आहे. 5 कोर्सेस आपण आता विचार करूया. तर ह्यातले काही कोर्सेस आहेत ते आफ्टर 12th तुम्ही चालू करू शकता, आणि काही कोर्सला त्यांनी ग्रॅज्युएशनची अट ठेवलेली आहे. म्हणजे हल्ली ग्रॅज्युएशनला ते क्रेडिट आर्स मध्ये मोजतात की तुमचे किती क्रेडिट आर्स झाले किंवा बेसिस किती पॉईंट झाले, त्यावेळेस तुम्ही तो कोर्स करू शकता. त्यामुळे 12th नंतर तुम्ही या साईडला जाऊ शकता. आता सध्या तरी कोल्हापूरमध्ये याचं ऑफलाईन कोचिंग कुठे अवेलेबल नाहीये, पण पुणे, मुंबई किंवा अजून मोठ्या सिटीज मध्ये ह्याचं ऑफलाईन ऑनलाईन, पण कोल्हापूरात असणारा विद्यार्थी हा ऑनलाईन कोचिंग घेऊ शकतो, काही फारशी अडचण नाही. तर तुम्हाला आता स्किल्स कुठले कुठले लागतील, तर या मॅक्झिमम कोर्सेस ना आता आउटसाइड कोर्सेस असल्यामुळे इंग्लिश तुमचं उत्तम असावं, म्हणजे आपण म्हणूया इंग्लिश प्रोफिशियन्सी, हा एक विषय. दुसऱ्या बऱ्याचशा कोर्सेसना मॅथमॅटिक्स आहे, काही ठिकाणी तर ते कंपल्सरी आहे. तर तुमचं मॅथ्स जर चांगलं असेल तर तुम्ही या साईडच्या कोर्सेसमध्ये करू शकता. आणि मग थोडंसं अनालिटिकल स्किल्स पाहिजे. फक्त या कोर्सेसना काय होतं की भारतातले लॉज काही फारसे नाहीयेत. म्हणजे जर तुम्हाला भारताबाहेर जाऊन सेटलच व्हायचं असेल तर तुम्ही एक कोर्स करा.
1: बरोबर.
0: अदरवाईज तुम्ही सीए करून पण भारताबाहेर जाऊ शकता. पण समजा मला युकेला जायचंय किंवा युएसला जायचंय किंवा ऑस्ट्रेलियाला जायचंय, तर तिथला जो फायनान्शियल रिलेटेड कोर्स आहे तर तो तुम्ही कोर्स जर परस्यू केला आणि तुम्ही तो क्लिअर केला तर तुम्ही सेटल होऊ शकता. या सर्वांचा खर्च साधारण 5 लाखाच्या आसपास येतो. आता कधी कधी बाहेर जायची म्हणजे तिकडेच जाऊन परीक्षा द्यायची असेल तर थोडी फी तुमची वाढणार, पण आपण साधारण एव्हरेज 5 लाख रुपये धरून चालू. आणि प्लस साधारण ह्यांचा जो ड्युरेशन आहे, 12th नंतर जर तुम्ही करा लागला तर 3 ते 4 वर्ष, ग्रॅज्युएशन नंतर करा लागला तर 2 ते 3 वर्ष आहे. सो एवढ्या पिरियडचा आपण विचार करायला पाहिजे. पण सेटल होणार व्हायचं तिथं तर तुम्ही हे कोर्सेस करा. अदरवाईज काय तुम्ही भारतातले जे काय आपण मगाशी 8 कोर्स डिस्कस केले ते कोर्स केले तरी चालू शकतील.
1: 12वी नंतर जर मला या कोर्सेसचा विचार करायचा आहे तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवात कधी करायची, म्हणजे ऑनलाईन त्याचे एंट्रन्स एक्झाम वगैरे असतात का, त्याचे ड्युरेशन, किंवा कुठल्या महिन्यात साधारण या एक्झाम्स असतात?
0: आम्ही तर म्हणतो की तुम्ही 11वीत असताना साधारण ट्रॅक ठरवा की 12वी नंतर आपण काय करूया. हा, एक तर आपले भारतातले सीएसए सीएमएचा विचार करा, बीबीएच मला एंट्रन्स द्यायचे त्याचा विचार करा. समजा मी अब्रॉड कोर्सेसचा विचार करतोय तर 12वीत आपण इन्फॉर्मेशन काढू शकतो. 12वीत आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली की ते लगेच काही चेंज होत नाही काही इन्स्टिट्यूट्सनं, की त्यांनी वर्षातनं 4 अटेम्प्ट ठेवलेले आहेत. काही इन्स्टिट्यूट काय म्हणते की तुम्ही रजिस्टर केल्यानंतर 6 महिन्यात परीक्षा देऊ शकाल. असं आहे. सो ते आपण ठरवायचंय आपला कुठला यातला कोर्स करायचा आहे.
1: बरोबर.
0: म्हणून बरेच जण आपण कंट्री वाईज विचार करतो मग की जरा युकेला जायचं असेल तर एसीसीए हा चांगला कोर्स आहे, युएसला जायचं असेल तर सीपीए सीएफए किंवा

0: सीएमए आहे, ऑस्ट्रेलियाला जायचं असेल तर त्यांच्याकडे पण सीए आहे, अजून पण बऱ्याच ठिकाणी कोर्सेस असतील, तर मग त्यांच्या एंट्रन्ससाठीचे क्रायटेरियाज काय आहेत? मग आता काही ट्वेल्थ नंतर देता येतील, तर ह्याला एंट्रन्स पेक्षा आपण असं म्हणूया की ह्यांचे लेवल आहेत. ओके, जसं सीए ला फाउंडेशन आहे, फाउंडेशन ही पहिली परीक्षा पहिली लेवल कम्प्लीटच झाली, एंट्रन्स देऊन तुम्ही सीए ला असं नाहीये, तसं यांची फर्स्ट लेवल आहे. त्या फर्स्ट लेवलचे जे काही सब्जेक्ट्स आहेत तर तुम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं, कोचिंग अवेलेबल असेल ते तुम्ही घ्यायचं, आणि मग त्याच्यानंतर ती एक्झाम आयदर ऑनलाईन द्यायची किंवा पुणे किंवा मुंबईला त्या सेंटरला जाऊन द्यायची. सो बारावीत असताना आपण त्याची व्यवस्थित माहिती काढली आणि जर तयारी चालू केली तर बारावी नंतर 3 किंवा 6 महिन्यांना आपण त्यांची फर्स्ट लेवलची परीक्षा देऊ शकतो.
1: म्हणजे त्यांचं स्पेसिफिक ड्युरेशन असं काही असत नाही, म्हणजे ऍडमिशन प्रोसिजर नंतर ते ड्युरेशन ठरतं.
0: हा,
1: त्यामुळे 11वीला ऍडमिशन घेतल्यानंतर तुम्ही सर्च सुरू करायचं
0: अगदी
1: आणि त्या हिशोबानं मग तुम्ही तुमचं ट्रॅक ठरवत जायचं.
0: आम्ही म्हणतो 11वीत तुम्ही अंदाज घ्या स्वतःचा, आपल्याला काय काय जमतंय, कॉमर्स साईडला काय काय ऑप्शन्स, आणि मग 12वीत असताना तुम्ही तो फिक्स करा की ठीक आहे बाबा ह्या साईडला मला जायचंय, मग आम्ही त्याबद्दल गाईड करू शकतो. हल्ली इंटरनेटवर बऱ्याचशा गोष्टी अवेलेबल असतात, पुणे मुंबईचे काही कॉन्टॅक्ट्स आहेत त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग त्यांना ट्रॅक विचारून घेऊ शकता. मग त्याचं कोचिंग पण हल्ली बऱ्याचशा गोष्टी या ऑनलाईनच झालेल्या आहेत. सो रजिस्ट्रेशन या मॅक्झिमम कोर्सेस हे ऑनलाईनच आहे.
1: सर आता आपण असं म्हणतो की सायन्सला जायचं असेल तर थोडस टेक्निकल गोष्टींची आवड असावी असं म्हणतो, किंवा आर्ट्सला जायचं असेल तर थोडस कलाक्षेत्रातली आवड असली पाहिजे. तसं जर कॉमर्सला जायचं असेल तर आपल्या मुलामध्ये कुठलं कॅलिबर हवं, म्हणजे हे पालकांनी कसं ओळखायचं किंवा कसं डेव्हलप करायचं?
0: आता ह्याच्यामध्ये कॉमर्समध्ये आपण 3 गोष्टींचा विचार करू. कॉमर्समध्ये सगळ्यात तर महत्वाचं आहे ते म्हणजे थोडासा बिझनेसचा एप्टिट्यूड आहे का. आपल्या मुलाबरोबर डिस्कस करताना काही बिझनेस रिलेटेड सांगा लागलो तर त्याला त्यात इंटरेस्ट वाटतो का, किंवा तो काही बोलतो का. हल्ली आपण शब्द ऐकतो स्टार्टअप्स,
1: बरोबर.
0: सो बाबा ह्याच्याशी रिलेटेड जर त्याला इंटरेस्ट असेल तर डेफिनेटली या साईडचा विचार करावा. एक दुसरा म्हणजे फायनान्स, हा तर कॉमर्सचा बॅकबोन आहे. सो मला कॅल्क्युलेशन्स वगैरे आवडतात किंवा मला टॅक्स बद्दल थोडीशी बाबा उत्सुकता आहे वगैरे, तर या संदर्भात मुलाचा एकूण कल जर आपल्याला दिसला, हल्ली बऱ्याचशा कल चाचण्या असतात त्यातनं पण ते सांगू शकतात काय आहे ते. आणि सेल्स आणि मार्केटिंग, तर हे सेल्स आणि मार्केटिंगला कसं आहे, एकतर तुम्ही एमबीए करा किंवा तुम्ही ग्रॅज्युएशन करत करत एखाद्या ठिकाणी जॉब करत करत पण तुम्ही ते लर्न करू शकता असं आहे. तर ह्या एक 2-3 गोष्टी जर आपल्या चांगल्या असतील ना, तर मग आपण डेफिनेटली विचार करू की बाबा. आणि आपण सायन्सचे हार्ड कोर फॅन नाहीये, म्हणजे मला फिजिक्स केमिस्ट्री काय फारसं आवडत नाही, तर तुम्ही निश्चितच विचार करा. स्कोपचा तर अजिबात अडचण नाहीये. मग जर मला सायन्स घ्यायच्या मागची माझी जर क्लॅरिटी नसेल तर तुम्ही कॉमर्सचा विचार करा, ऑप्शन्सचा विचार करा, आणि मग काय काय आहे यात, काय काय मला करता येऊ शकतं, किती वेळ लागेल, किती खर्च होईल. आणि सगळ्यात महत्वाचा पार्ट असतो की स्कोप. हा तर स्कोप हा डेफिनेटली आहेच, आणि फायनान्स हा मला वाटते जोपर्यंत आपण सर्व गोष्टी करत राहणार आहे तोपर्यंत फायनान्स हा लागणारच आहे, त्यामुळे ह्याला स्कोप हा निरंतर राहील.
1: मला कॉमर्स घ्यायचंय तर तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: सर्वप्रथम तर आम्ही सांगू की अरे बाया स्कोप काय काय याच्यामध्ये, ओके तुला हे आवडू शकतं. तिसरं प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स आहेत, अकाउंटन्सी आहे, बिझनेस रिलेटेड इकॉनॉमिक्स आहे किंवा ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स आहे. चौथं पिरियड फार जास्त नाही आहे कॉमर्सला करिअर, 12+4 years इज ओके. पाचवं म्हणजे खर्च पण फार जास्त नाहीये. आणि सहावं म्हणजे तुम्हाला लोकल टू ग्लोबल कुठेही तुम्हाला बाबा जॉबच्या ऑप्शन्स अवेलेबल राहू शकतात. सो ह्या सगळ्याचा जर आपण विचार केला तर एक सर्टन म्हणून आणि ज्याला फ्युचरमध्ये चांगला स्कोप राहील याचा विचार करायचा झाला, स्टॅबिलिटी म्हणून आपण कॉमर्स साईडचा निश्चितच पॉझिटिव्हली विचार करायला पाहिजे.
1: चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी सर आज आपण इथं आलात आणि आमच्या युवक मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांच्या मनातल्या सगळ्या शंकांचं निरसन आजच्या या कार्यक्रमात झालंय असं म्हणायला हरकत नाही. आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद मॅडम.
2: कॉमर्स मधील करिअरच्या संधी याविषयी तज्ञ मार्गदर्शक चार्टर्ड अकाउंटंट आणि कंपनी सेक्रेटरी अभिजित कुलकर्णी यांच्याशी अनुजा तापसकर यांनी केलेली बातचीत आताच आपण ऐकलीत. बरेचदा अनुजा असं होतं की आपल्याला त्या विषयामध्ये करिअर करायचं असतं पण थोडासा आजूबाजूच्या मित्रांचा म्हण किंवा समाजाचा प्रभाव, त्या विषयातली त्यांची मतं यांचा थोडासा पगडा आपल्यावर पडतो.
1: बरोबर.
2: पण आताच सरांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्स विषयामध्ये तुम्ही शिक्षण घ्यायला सुरुवात केल्यानंतर अनेक वाटा तुम्हाला उपलब्ध आहेत, त्यातल्या कुठल्याही वाटेवर जर आपण प्रामाणिकपणानं प्रयत्न केले तर नक्कीच यश हे आपलंच आहे. याच सकारात्मक नोटवर आजच्या युववाणी या कार्यक्रमात मी अमृता
1: आणि मी अनुजा आपला निरोप घेतोय. स्टे ट्यून, स्टे हॅपी.

वाणी निवेदन आणि निर्मिती सहाय्य अमृता दैनी अनुजा तापसकर सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड़ या

आताच आपण ऐकलात युवा मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. संध्याकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात हिंदी बातम्या, 6:05 इंग्लिश बातम्या, दोन्ही बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

आताच आपण ऐकलं सुरेश वाडकर आणि ज्योत्स्ना हर्डीकर यांनी गायलेलं, अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत. यानंतर ऐकूया अनुराधा पौडवाल आणि किशोर कुमार यांनी गायलेलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

0: नमस्ते बालमित्रांनो, आजच्या गंमत जम्मत या कार्यक्रमात मी मदालसाताई तुमचं स्वागत करते. मित्रांनो, आजचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. बालमित्रांनो, तुमच्या एखाद्या मित्राने किंवा मैत्रिणीने तुमची खोडी काढली तर तुम्ही त्याला म्हणता की नाही, खोडी माझी काढशील तर मी तुला अशी एक फाईट मारीन की तुझ्या ती कायम लक्षात राहील. पण मित्रांनो, तुम्ही हे फक्त बोलता, कधी त्या मित्राला किंवा मैत्रिणीला मारत नाही, पण बोलण्यामध्ये तुमचा जोश असतो. पण मित्रांनो, आज खरोखरचीच फाईट मारणारी आणि फायटिंग करणारी आपली बॉक्सिंग चॅम्पियन एक मैत्रीण आजच्या आपल्या कार्यक्रमात तुमच्या भेटीला आलेली आहे. आणि बॉक्सिंग शिकायला तिने कशी सुरुवात केली आणि कधीपासून सुरुवात केली आणि आता ती बॉक्सिंगमध्ये काय काय करते हे तिच्याकडूनच आज आपण ऐकणार आहोत. पहिल्यांदा आपण तिची ओळख करून घेतोय. तुझं संपूर्ण नाव सांग आपल्या बालमित्र मैत्रिणींना.
1: माझं नाव ओविया अभिजित अद्वंत आहे.
0: ओवी अद्वंत असं या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीचं नाव आहे बरं का मित्रांनो. तर ओवी, मी आत्ता तुझी ओळख करून दिली आपल्या मित्रांना की तू बॉक्सिंग खेळते.

0: पण बॉक्सिंग खेळावं असं तुला कधीपासनं वाटायला लागलं?
1: माझी मोठी बहीण होती शर्वरी कल्याणकर, ती स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये होती. पण कोविड झाल्यानंतर ते तात्पुरतं बंद पडलं होतं, त्याच्यामुळं ती लोकल स्पोर्ट्सच्या तिथं ट्रेनिंग करायला जात होती. तेव्हा मग मी पण हेल्दी होते, तर मग मी पण माझ्या बहिणीसोबत गेले होते फिटनेस करायला. पहिले माहीत नव्हतं की बॉक्सिंग असं खेळ पण असतो. माझी बहीण मला घेऊन जायची आणि मी तिकडचे म्हणजे असे स्पायरिंगच्या बाउट असो ते बघायचे, आणि मला असं मजा यायची बघायला. पण असं कधी हिंमत नव्हती झालती की करायचं खेळायचं म्हणून. पण मग एक दिवस जे कोच होते तिकडचे अजय जाधव म्हणून, त्यांनी मला असंच सांगितलं एकदा खेळून बघ, तर मग तेव्हापासनं माझी सुरुवात झाली खेळायला.
0: म्हणजे तू हेल्दी होती आणि तुला वजन वेट कमी करायचं होतं थोडक्यात, हो ना?
1: हो
0: आणि म्हणून तू तिथे ट्रेनिंगसाठी गेली होती, म्हणजे हेल्थ फिटनेससाठी, हो ना? आणि मग तू त्या मुलांना बघायला लागली अकॅडमीमधल्या की ते कसे खेळतात आणि काय खेळतात, आणि मग तू खेळायला सुरुवात केली. ओबी, मला हे एक सांग की जेव्हा तुम्ही बॉक्सिंग शिकायला सुरुवात करता तेव्हा कशापासून सुरुवात केली जाते, म्हणजे बेसिक तुम्हाला काय शिकवलं जातं?
1: आम्हाला पहिले स्टान्स शिकवला जातो आमच्या बॉक्सिंगमध्ये. साऊथपा आणि ऑर्थोडॉक्स म्हणून स्टान्स असतात, आणि तो स्टान्स शिकवला जातो. प्रॉपर पोझिशन, प्रॉपर कॉर्डिनेशन हे शिकवलं जातं. पंचेस कसे मारायचे, किती टाईपचे पंचेस असतात ते शिकवले जातं.
0: पण पंचेस मारायचे म्हणजे कुणाला मारायचे?
1: अपोनेंटला.
0: अच्छा, जो तुमच्या विरुद्ध उभा असेल त्याला. पण बॉक्सिंगमध्ये एक अशी एक काहीतरी बॅग अशी एक लावलेली असते जेव्हा बॉक्सर प्रॅक्टिस करतात, असं मला आठवतं बघितलेलं, तर त्या बॅगवर तुम्ही पहिल्यांदा प्रॅक्टिस करता का?
1: नाही, पहिले आम्ही म्हणजे शॅडो बॉक्सिंग म्हणजे मिररच्या समोर स्वतःची इमेज बघून स्वतःला करेक्ट करणं की नाही माझा हा पंच चांगला आहे हा पंच नाही, ह्याच्यावर मला अजून मेहनत घ्यायची आहे
0: अशा
1: त्याच्यापासून.
0: पद्धतीने सुरुवात होते. साधारण कितव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकता येतं मुलांना?
1: 11
0: हो, 10-11
1: दहा
0: वर्षापासून.
1: अकरापासून.
0: तू कितवीत होती की आणि किती वर्षाची होती जेव्हापासून तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली प्रॉपर?
1: मी 5वीत होते जेव्हा मी शिकायला
0: सुरुवात केली, पण
1: सुरुवात
0: त्याआधी तू
1: होती.
0: फिटनेससाठी जात होती,
1: हो
0: तर ते पण तू 5वीतच सुरुवात केली.
1: हा म्हणजे 5वीच्या म्हणजे अर्धे मंथ मी हेल्थ
0: फिटनेससाठी तू ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर तू बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. तुला असं तेव्हा वाटलं नाही का गं की हा असा थोडासा मुलांचा खेळ आहे, म्हणजे थोडंसं फायटिंग करणं किंवा विरुद्ध जो तुमच्या गडी उभा असेल समोर त्याच्याशी मारामारी करणं, तर तुला अशी भीती किंवा असं दबाव नाही आला का तेव्हा की आपल्याला जमेल का?
1: मला नाही म्हणजे मला असं वाटलं नाही, पण माझ्या मम्मीला वाटायचं, कारण की तिला असं वाटायचं की पोरगी आहे, पोरीला लागलं पुढं काय होईन. पण पप्पांचा फुल सपोर्ट असायचा. पप्पा बोलले तू जे करायचं ते कर, मी आहे तुझ्या वाटी.
0: आणि तुझ्या ताईचं पण उदाहरण होतं घरामध्ये.
1: ताई पण होती. तर मम्मीने बघितलं होतं ना माझ्या दीदीचं नाक फुटताना येते, पण मग त्याच्यानंतर मम्मी बोलायची नको करू येते, पण मग पप्पा आणि दीदींना मनवलं होतं.
0: आणि तुलाही आवड निर्माण झाली त्याच्यामध्ये. तर तू आत्तापर्यंत खूप स्पर्धा खेळली आहेस, म्हणजे तू 5वीत असताना सुरुवात केली बॉक्सिंग खेळायला, आत्ता तू 5वीत जाते आणि कुठल्या शाळेमध्ये शिकते?
1: मी आत्ता 8वीत आहे आणि मी गीता गुरुकुल विद्या मंदिर या शाळेत शिकते.
0: तर तू आत्ता मगाशी मला सांगितलं की स्टान्स कसा घ्यायचा आणि कसं मारायचं, पंचिंग कसं करायचं हे सुरुवातीला तुम्ही शिकता, त्यानंतर तुम्ही कसे कसे पुढे जाता, त्यानंतर काय शिकवलं जातं तुम्हाला बॉक्सिंगमध्ये? कारण आम्हाला जनरली सामान्य माणसांना ते फक्त मारामारी करतानाच दिसतात ते रिंगमध्ये तुमच्या, त्यातलं बाकीचं आम्हाला काही कळत नसतं, ते काय असतं सगळं सांग.
1: पहिले तर तुमचं बेसिकचं होतं, त्याच्यानंतर तुम्ही ते बॅगवर अप्लाय करता जे तुम्ही शिकलायत. मग जेव्हा कोचेसला वाटतं की तुम्ही चांगलं करताय

0: तेव्हा तुम्हाला रिंगवर थोडी स्पायरिंग किंवा कंट्रोल स्पायरिंग म्हणजे शिकवलं जातं. मग त्याच्या पुढं तुम्ही टेक्निकल कसं खेळतात, टेक्निक्स कोणत्या कोणत्या आहेत ते शिकवलं जातं.
1: ही जी मॅच होते तुमची, तर ती किती मिनिटांची असते आणि किती ब्रेक वगैरे असतात त्याच्यात?
0: जेव्हा मी सब ज्युनियर होते तेव्हा 1.5 मिनिटचा राऊंड असतो, तसे 3 राऊंड असतात. पण आता मी ज्युनियर झाले या 2026 मध्ये, तर ज्युनियरमध्ये तुमचे 2 मिनिटाचे राऊंड असतात.
1: असे किती राऊंड असतात?
0: तीन
1: तीन राऊंड असतात, 2-2 मिनिटाचे 3 राऊंड असतात, आणि त्याच्यामध्ये जो कोणी जिंकेल तो विजेता असतो. आणि ही जेव्हा स्पर्धेमध्ये तुमची निवड होते तेव्हा वय गृहीत धरलं जातं का वजन गृहीत धरलं जातं, कशा पद्धतीने तुमची निवड होत असते?
0: वय तर सेम असतं, म्हणजे 2011 आणि 2010
1: हां
0: म्हणजे ज्युनियर असतात.
1: बरं.
0: आणि म्हणजे एकाच वर्षाचा गॅप असतो. आणि वेट कॅटेगरी असतात, म्हणजे जसं 44-46, म्हणजे 46च्या आत आणि 44च्या आत जे वेट असेल
1: त्या पद्धतीने जोड्या लावल्या जातात प्रतिस्पर्ध्यांच्या, नाही का? आणि मला हे सांग की जेव्हा तू शिकायला सुरुवात केली तेव्हा तुझ्या अपोजिट मुली असायच्या का खेळायला किंवा प्रॅक्टिसला सुद्धा, का मुलांबरोबर तू प्रॅक्टिस केली?
0: प्रॅक्टिस मी मुलांसोबत केलती, कारण की मी जिथं करायचे पहिले तिथं मुलंच असायचे. आणि आता मी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाच्या NCOE च्या ह्याच्यात आहे, तर तिथं वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं जसं गोवा, पंजाब, हरियाणा, तिथून पोरी येतात आणि तिथं आम्हाला कॉम्पिटिशन
1: मिळते. म्हणजे आधी लहान वयाची असताना तुला मुलांबरोबर खेळावं लागलं आणि आत्ता आत्ता मात्र तू मुलींबरोबर खेळते आहे तुझ्या बरोबरीच्या, किंवा वेटच्या हिशोबाने किंवा वयाच्या हिशोबाने जसं तुमच्या स्पर्धेमध्ये लागतं त्या पद्धतीने. मला हे सांग की मुलींशी खेळताना आणि मुलांशी खेळताना स्पर्धा खेळताना तुला काय फरक जाणवला?
0: मुलांमध्ये जास्ती पॉवर असते आणि मुलींमध्ये ॲज कम्पेअर टू मुलं थोडी कमी पॉवर असते,
1: कमी एनर्जी असते. आत्ता तू इतक्या स्पर्धा खेळते आहेस ओबी, तर तुला फायदा जाणवतोय का? तू सुरुवातीला मुलांबरोबर खेळलीस बॉक्सिंग, तर त्याचा आता तुला फायदा होताना दिसतोय का, जेव्हा की आत्ता तू मुलींशी फाईट करतेस स्पर्धांमधनं?
0: हा, म्हणजे पहिले पहिले जाणवायला लागला. आमची म्हणजे डिस्ट्रिक्ट पासून स्टार्ट होते, भले किती मोठा आहे बॉक्सर असो, तर मग डिस्ट्रिक्टच्या पोरींना मी म्हणजे आरामात मारू शकत होती, कारण की त्यांची पॉवर हे ते लागत नव्हती. पण मग स्टेट नॅशनलच्या कॉम्पिटिशन वाढत गेली आणि
1: तुला त्याचा फायदा होत गेला.
0: फायदा
1: मला हे सांग की जेव्हा तुमचं ट्रेनिंग पुढे पुढे जात असतं तुम्ही केव्हा स्पर्धेमध्ये उतरता हे कोण ठरवतं? तुमचे कोच ठरवतात, कोण ठरवतं?
0: कोचेस सांगतात.
1: मग तू केव्हा, समजा तू आता 10-11 वर्षाची होती तेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला शिकायला सुरुवात केली, तू पहिल्यांदा कोणती स्पर्धा खेळली होती?
0: मी लोकल म्हणजे इथलच्याच ज्या स्पर्धा असतात ती खेळले होते,
1: संभाजीनगरच्या इंटर अकॅडमी स्पर्धा तशी खेळली,
0: इंटर क्लब.
1: अच्छा, तशा. तर त्याच्यामध्ये तुला काय मिळालं होतं बक्षीस, म्हणजे का नाही तुला फक्त अनुभव मिळाला?
0: अनुभव पण मिळाला आणि मेडल
1: पण मिळाले.
0: मिळाले
1: कुठलं मेडल मिळालं होतं पहिल्या स्पर्धेमध्ये?
0: अरे वा, सगळ्या लोकलमध्ये गोल्ड भेटलं.
1: आणि म्हणून तू लवकर लवकर पुढे चालली आहेस. आता आत्ता तू मध्ये कुठे खेळून आलीस?
0: आत्ता मी रिसेंटली 15 सब ज्युनियर नॅशनल चॅम्पियनशिप घेऊन आले, जी ग्रेटर नोएडाला होती, तिथे मी खेळून आलते. तिथं मला गोल्ड लागलं आणि स्कूल गेमचे इटानगर अरुणाचल प्रदेशला खेळून आलते, तर तिथं गेलते, तिथं गोल्ड
1: मेडल मिळालं. इतरही म्हणजे मी तुझी आता माहिती वाचतीये तर तुला सिल्वर, ब्रॉन्झ असे बरेच मेडल्स बऱ्याच स्पर्धांमधनं मिळालेले आहेत. तू आता इतक्या प्रतिस्पर्ध्यांसोबत खेळते, वेगवेगळ्या राज्यातून आलेल्या मुलांसोबत तू स्पर्धा खेळते, बॉक्सिंग करते, तुला काय अनुभव येतो किंवा त्यांच्याकडे पाहिल्यावर तुला काय मिळतं अनुभव, की ते कसे खेळतात, किंवा त्यांची एनर्जी

0: कशी आहे, त्यांचं शिकवणं कसं आहे त्यांच्या कोचचं, आणि तुझ्यामध्ये काय फरक तुला जाणवतो?
1: खूप येतात म्हणजे स्टेटमधून सगळे कॉम्पिटिटर. तर आमच्या बॉक्सिंगमध्ये मागं हरियाणावाले जास्त, म्हणजे पोरी अशा पोऱ्यांसारखे पूर्ण बॉडी फिजिक पूर्ण
0: बॉडी बिल्डर मुली
1: हा तशा दिसायच्या. तर त्यांना बघून असं थोडं वाटायचं नाही आपण कुठेतरी असं
0: अजून टफ व्हायला पाहिजे.
1: टफ व्हायला

0: खेळायला लागलं त्यांच्यासोबत, मग तेव्हा मग कळतं नाही हिला असं मारायचं तसं मारायचं.
1: आणि तोच अनुभव कामी येतो तुमच्या स्पर्धा खेळताना.
0: आणि 2024 मध्ये नॅशनलला मी नाही जाऊ शकले, तर मग REC म्हणून होतं टॅलेंट हंट, त्याच्यामुळं मला खूप फायदा झाला होता. कारण की ते असं नॅशनल सारखंच होतं, वेगळ्या वेगळ्या स्टेटमधनं
1: येणार होतं. ते
0: फर्स्ट REC पुण्याला झालं होतं, ASI पुणा. तिथं मी फर्स्ट मॅच हरले होते, कारण की पहिले माहीत नव्हतं कसं काय. तर मग त्याच्यानंतर बँगलोरला झाली ती REC, तर तिथं माझ्या दीदीने माझी सेकंडिंग केली ती, तर तिने मला म्हणजे सांगितलं असं नाही तसं खेळायचं. तिथं तर तिचा सपोर्ट होता आणि तिथं गोल्ड भेटलं. आणि कंबाईंड नॅशनल असतात, तर त्याच्यात मी सिलेक्ट झाले, तर तिथं माझं ब्रॉन्झ मेडल निघालं. असं करत करत झालं, त्याच्यामुळं मला एक्सपिरियन्स भेटला नॅशनलचा, की नॅशनलला अशा पोरी येणार आहेत, तर आपल्याला अजून मेहनत करायची आहे, अजून हार्डवर्क करायचंय जर आपल्याला नॅशनल गोल्ड घ्यायचं आहे तर.
1: बरोबर, येस. ओवी, आपण आपल्या गप्पा अशाच चालू ठेवणार आहोत, पण आत्ता तुझ्या आवडीचं एक गाणं आपण बालगीत ऐकूया. तर सांग, तुला कुठलं बालगीत ऐकायला आवडेल?
0: खोडी माझी काढाल तर अशी मारेल फाईट.
1: बर, हे गाणं आता तुझी जी पर्सनॅलिटी आहे ना त्याच्या अनुषंगाने एकदम बरोबर गाणं तू सांगितलं आहे, आणि तुझ्या निमित्ताने आपल्या मित्रांनाही ते आज ऐकायला मिळेल.
2: जवळ या तर एक ठोसा मारे,

0: मित्रांनो, ओबी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी आज आपण गप्पा मारतो आहोत आणि तिचे अनुभव ऐकतो आहोत. ओबी, तू मगाशी म्हणाली की जेव्हा तू नॅशनल खेळायला जाते तर अनेक राज्यांमधले मुलं मुली तिथे येतात आणि त्यांचा खेळ तुला बघायला मिळतो. स्पेशली हरियाणाच्या मुलींचा तू उल्लेख केला की त्या खूप बॉडी बिल्डर असतात आणि फार म्हणजे टफ असतात अशा. तर तुला काय वाटतं गं की हे सगळं करण्यासाठी काय काय करण्याची गरज आहे आणि तू सुद्धा स्वतःमध्ये काय बदल केलेत आता जेव्हापासून तू बॉक्सिंग खेळायला लागली, तर तुझा व्यायाम किंवा आहार डाएट तू कसं सांभाळते?
1: टेक्निक नव्हती पहिले, मारायचं आणि डिफेन्सही करायचं ते नव्हतं. आता थोडासा बदल, थोडा आता टेक्निक करून मारायचं, स्वतःचे पंचेस समोरच्याला लागू द्यायचे पण त्याचे आपल्याला नाही लागायला पाहिजे. अजून

0: डाएटसाठी स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया चे तिकडं सायन्स सेंटर म्हणून आहे, तिथं नम्रता मॅम म्हणून आहेत, ते आमचं डायट न्यूट्रिशनचं बघतात.
1: आहार तज्ज्ञ आहेत त्या.
0: हां,
1: त्या तुम्हाला गाईड करतात की कशा पद्धतीने तुम्ही काय खायला पाहिजे काय नको खायला पाहिजे, हो ना.
0: हो, आणि आमची म्हणजे टेक्निक गेम बघायला तिकडं कोचेस आहेत. मी वर्षा त्रिपाठी मॅमच्या मॅपिंगमध्ये आहे आणि सगळे कोचेस आम्हाला सांगतात, हे गायडन्स करतात.
1: त्याचा फायदा होतो तुम्हाला,
0: त्याचा
1: स्पर्धा
0: खेळताना खूप होतो. आणि स्पर्धाला जाताना तेव्हा आमच्यासोबत कोचेसही येतात.
1: बरोबर. तू आत्ता शाळेचं नाव घेतलंस, गुरुकुलमध्ये तू शिकते, पण असं कधी होत असेल ना की परीक्षा आहे समजा शाळेची एखादी महत्वाची आणि तुला स्पर्धेला जायचं आहे, तेव्हा काय करते तू?
0: खरं म्हणू तर ती परिस्थिती निर्माण झाली. आत्ता मी ज्युनियर स्टेटच्या नॅशनलच्या ट्रायल्स होत्या, त्याच्यात मी सिलेक्ट झाली आहे महाराष्ट्रासाठी आणि मी रिप्रेझेंट करणार आहे महाराष्ट्राला नॅशनलमध्ये. तर आमच्या
1: ते कुठे होणार आहे स्पर्धा?
0: महाराष्ट्रातच आहेत. तर त्याच वेळेस म्हणजे आमच्या परीक्षा आहेत, पण आमचे जे सर आहेत त्यांनी खूप सपोर्ट दिलाय. ते बोलले की तिला खेळून येऊ द्या, मग नंतर परीक्षा दिल्या तरी चालेल. म्हणून मग
1: तुला जायला मिळतंय,
0: जायला मिळतंय त्यांच्यामुळे. त्यांचा खूप सपोर्ट आहे.
1: तू जेव्हा मेडल जिंकून येते, एखादं गोल्ड मेडल म्हणा सिल्वर मेडल, तर तेव्हा शाळेमध्ये कसं स्वागत होतं तुझं?
0: शाळेमध्ये चांगलं होतं,
1: सगळे कौतुक करतात, शिक्षक मित्र मैत्रिणी तुला काय म्हणतात सगळे?
0: मला सगळे म्हणतात, टीचर्स म्हणतात चांगलं केलंस, आम्हाला खूप प्राऊड आहे तुझ्यावर, तूच म्हणजे शाळेमधली विद्यार्थिनी आहे की जी
1: शाळेचं नाव मोठं करते.
0: शाळेचं नाव मोठं करते.
1: बरोबर. तुला काय व्हायचंय उभी मोठं झाल्यावर?
0: माझं तर आत्ताच एम आहे की इंडियाला ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचंय.
1: अरे वा वा वा, मला असं वाटतं की तुझी ही जी महत्वाकांक्षा आहे ना ही नक्की पूर्ण होईल, त्याच दिशेने तुझी घोडदौड चालू आहे, तू प्रत्येक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवून येते आहेस. ओवी मला सांग की आत्ता आपण खूप आजूबाजूला अशा घटना बघतो घडताना, पेपरमध्ये वाचतो की लहान मुलींना पळवून नेणं, त्यांच्यावर अत्याचार करणं, अशा वेळी तुझ्यासारखी एक बॉक्सर मुलगी काय सांगेल तुझ्या एवढ्या मुलींना की त्यांनी कशा पद्धतीने फिजिकली सक्षम झालं पाहिजे?
0: त्यांनी म्हणजे बॉक्सिंगच नाही तर स्पोर्ट्स जसे बॉक्सिंग कराटे असे सेल्फ डिफेन्ससाठी तुम्ही शिकायला पाहिजे.
1: कुठला तरी एखादा खेळ,
0: एखादा खेळ जरी तुम्ही एकटे असाल तरी तुम्ही तुमचं सेल्फ डिफेन्स करून
1: स्वतःचं संरक्षण करू शकाल आणि तुम्हाला भीती वाटणार नाही थोडक्यात.
0: तुम्हाला भीती वाटणार,
1: कारण आत्ताच्या काळाची ती खूप गरज बनली आहे की मुलींनी हे स्वतःच्या स्वसंरक्षणार्थ असं काहीतरी त्यांना यायला पाहिजे टेक्निक एखादं की जी स्वतःचं संरक्षण वेळ आली तर करू शकेल. तर ओवी आज तू इथे आलीस आणि बॉक्सिंग या खेळाविषयी, खरं तर हा खूप मुलींसाठी अजूनही तसा वेगळाच खेळ मानला जातो, तो मुलांचा खेळ म्हणूनच जास्त प्रसिद्ध आहे, पण तू त्या खेळामध्ये आता करिअर करतेस किंवा पुढे जाते आहेस, तर असंच उत्तरोत्तर यश तुला यापुढेही मिळावं अशा शुभेच्छा मी आज आपल्या मित्रांच्या करवी तुला देते. आज तू इथे आलीस आणि इतक्या छान दिलखुलास गप्पा आमच्याशी मारल्यास, या खेळाविषयी आपल्या मित्रमैत्रिणींना माहिती दिली, त्याबद्दल तुझे खूप खूप मी आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
1: मित्रांनो, ओवी अद्वंत या आपल्या बॉक्सिंग चॅम्पियन मैत्रिणीशी मारलेल्या गप्पा तुम्ही ऐकल्यात. मित्रांनो, आत्ता नुकतंच आपली मैत्रीण ओवी हिने राष्ट्रीय स्तरावर एक सुवर्ण पदक पटकावलेलं आहे आणि ती आता आशियन ज्युनियर चॅम्पियनशिपसाठी भारताचं प्रतिनिधित्व करायला ताशकंद उझबेकिस्तान इथे चालली आहे. तर मित्रांनो, ओवीचं खूप खूप अभिनंदन. आणि मित्रांनो, ओवीचं बोलणं ऐकून आता तुम्हालाही वाटतंय ना बॉक्सिंग शिकावं, तर मग नक्की शिकायला सुरुवात करा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन पवार आणि ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. बरे तर मित्रांनो, आज इथेच थांबते, पुन्हा आपण भेटणारच आहोत नवीन कार्यक्रमात. तोपर्यंत

आताच आपण ऐकलात बालमित्रांसाठी कार्यक्रम गंमत जमत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोतेहो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. ठीक 7 वाजता आपण ऐकणार आहोत प्रादेशिक बातम्या. दरम्यान ऐकूया काही संदेश.

0: दहावीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
1: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
0: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: श्रोते हो, एखादी वास्तू, इमारत नव्याने बांधताना आणि जुन्या ऐतिहासिक वास्तूचं जतन संवर्धन करताना अनेक बाबींचा विचार करावा लागतो. याविषयी वास्तुविशारद ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत.
3: जेव्हा आपण एखादी नवीन वास्तू बनवतो तिचा इम्पॅक्ट फक्त तेवढ्या लिमिटेड जमिनीवर नसतो, आजूबाजूला रोडवर. माझ्या बिल्डिंगने बाजूच्या बिल्डिंगला लाइट आणि शॅडो मिळणार नाहीये, त्यांची हवा ब्लॉक होऊ शकते, पासून विचार करायचा असतो खरं.
0: उद्योग मंत्र या मालिकेत ग्रीष्मा नंदापूरकर यांची मुलाखत अवश्य ऐका. मंगळवारी 19 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातल्या सर्व आकाशवाणी केंद्रांवरून तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
2: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी.
4: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफ लाईनची भूमिका.
2: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
4: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
2: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती.

0: मोबाईल सोड.
1: अहो ताई बँकेचा नंबर हवा आहे, रिफंड नाही आलाय. आला लगेच कॉल करतो.
0: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबरवरून पैशांची फसवणूक करतात.
1: मग योग्य नंबर
0: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
1: तुम्ही तर वाचवलं ताई.
0: कामापासून नाही.
2: आरबीआय म्हणते
3: आर्थिक वागणं योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

0: झाली सोय.
1: कशाची?
0: पिंकीच्या फीची.
1: बघू, 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीये? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज, तेही तपासून. झाली सोय, पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
2: आरबीआय म्हणते
1: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. जनगणना 2027 अंतर्गत स्वगणनेचा टप्पा पूर्ण झाला असून राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली आहे. 1 मे ते 15 मे दरम्यान ही प्रक्रिया राबवली गेली. पुणे मुंबई उपनगर आणि ठाणे जिल्ह्यातल्या नागरिकांनी स्वगणनेत सर्वाधिक सहभाग नोंदवला. पुण्यात 1,53,568 कुटुंबांनी, मुंबई उपनगर जिल्ह्यात 1,21,068 आणि ठाणे जिल्ह्यात 1,16,512 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. त्याखालोखाल मुंबई जिल्ह्यात 61,295 तसंच नाशिक जिल्ह्यात 52,667 कुटुंबांची स्वगणनेत नोंद झाली. गडचिरोली जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे 688 कुटुंबांनी स्वगणना केली. गोंदिया जिल्ह्यात फक्त 3,881, नंदुरबार जिल्ह्यात 6,957 तर वर्धा जिल्ह्यात 7,618 कुटुंबांनी स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण केली. ज्या कुटुंबांनी स्वगणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे त्यांनी त्यांच्या भागात येणाऱ्या प्रगणकाला एच या अक्षराने सुरू होणारा 11 अंकी स्वगणना ओळख क्रमांक द्यावा. यामुळे माहिती संकलन प्रक्रिया सुरळीतपणे पूर्ण होण्यास मदत होईल असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची सीबीआय कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं सीबीआयने सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या सीबीआय कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं. बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे. छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडश्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे. पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. पुण्यात हडपसर इथं समान पाणी

पुरवठा योजनेअंतर्गत पाण्याच्या 9 साठवण टाक्यांचं लोकार्पण तसंच मुंढवा इथल्या महात्मा फुले चौक मेट्रो आणि दुमजली उड्डाणपुलाचं भूमिपूजनही दूरस्थ पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या अवैध वाळू उत्खनन आणि वाहतुकीवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. राज्याच्या विकास आणि पायाभूत सुविधांसाठी वाळू आवश्यक आहे, मात्र वाळू वाहतूक ही नियमांच्या चौकटीत आणि रॉयल्टीनुसारच झाली पाहिजे. चुकीच्या पद्धतीनं वाळूचं उत्खनन आणि वाहतूक चालू देणार नाही, त्यासाठी राज्यभर कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार नागपूरसह भंडारा आणि विविध जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली असल्याचं त्यांनी सांगितलं. उत्तर महाराष्ट्राचा पाणी प्रश्न सोडवणारा नार पार गिरणा नदी जोड प्रकल्प आता लवकरच मार्गी लागणार आहे. राज्य शासनाच्या जलसंपदा विभागानं या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 4,116 कोटी रुपयांच्या कामाचे कार्यारंभ आदेश जारी केले आहेत. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी ही माहिती दिली. या प्रकल्पांतर्गत उंबरपाडा, सारण्यावन, प्रतापगड, राक्षसभुवन, मिलान, घोडी, उखेडमाळ, सावरपाडा आणि देवमाळ या 9 ठिकाणी धरणं उभारली जाणार आहेत. याशिवाय माणखेड आणि सालभोये इथं मोठं जलसाठे तसंच अत्याधुनिक पंप हाऊस, इलेक्ट्रो मेकॅनिकल यंत्रणा आणि जलवाहिन्यांचं जाळं तयार होणार आहे. दरम्यान नाशिक शहरासह जिल्ह्यात 26 प्रकल्पांमध्ये आता केवळ 32% पाणी साठा शिल्लक राहिल्यानं पाणी टंचाईची समस्या तीव्र झाली आहे. जिल्ह्यात दररोज 116 टँकर, 242 फेऱ्या करत तहानलेली गावं आणि वाड्यावस्तींवर पिण्याचं पाणी पोहोचवत आहेत. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं 44 विहिरी अधिग्रहित केल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँडचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले. विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टरसन यांनी त्यांचं स्वागत केलं. 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टरसन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील. या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ आदी क्षेत्रातल्या सहकार्यावर भर दिला जाईल. प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टरसन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्रीयल या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहेत. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 800-1178-00 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील. तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि MyGOV ओपन फोरमच्या माध्यमातून माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीच्या गटात भारताच्या सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेते पदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नांडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलीशेट्टी हिने महिला एकेरी प्रकारात रौप्य पदक पटकावलं. मात्र अंतिम फेरी चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 असा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं सुरू असलेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्स पुढे विजयासाठी 223 धावांचं आव्हान ठेवलं आहे. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त

0: मेडिकलनं 45 धावांचं योगदान दिलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्सच्या 18 षटकात 6 बाद 183 धावा झाल्या होत्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल यांच्यात होत आहे. थोड्याच वेळात 7:30 वाजता हा सामना सुरू होईल. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली. याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांना सांगितलं. हवामान. गेल्या 24 तासात राज्यात कमाल तापमानात वाढ झाली. सर्वात जास्त कमाल तापमान अमरावती आणि वर्धा इथं 46° सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी योजना 30 जूनपूर्वी जाहीर करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. जनगणना 2027 अंतर्गत राज्यभरात 11,14,277 कुटुंबांनी केली स्वगणनेची प्रक्रिया पूर्ण. पुण्यात सर्वाधिक नोंदणी. नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले. महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. आणि थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुषांच्या दुहेरी गटात भारताला उपविजेतेपद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मन की बात है जन जन की, सभी की कुछ अपनी सी, संघर्षों के कुछ किस्से, कहानी कुछ सफलताओं की, अनकही विरासत की, उम्मीदें नए भारत की. महीने के आखिरी रविवार का रहता है इंतजार मलयाचल के आंचल से विंध्याचल के आंगन तक, ब्रह्मपुत्र के घाट से हिमालय के विस्तार तक. होती है मन की बात प्रधानमंत्री के साथ. तो सुनिए इस महीने 31 मई सुबह 11 बजे मन की बात आकाशवाणी दूरदर्शन के सभी चैनलों और प्रसार भारती के OTT प्लेटफॉर्म वेव्स पर. आप भी माननीय प्रधानमंत्री जी की मन की बात का हिस्सा बन सकते हैं. इसके लिए आप अपने सुझाव 29 मई तक टोल फ्री नंबर 1800117800 पर रिकॉर्ड कर सकते हैं या फिर 1922 पर भी कॉल कर सकते हैं. अपने सुझाव नमो ऐप या MyGov के ओपन फोरम में पोस्ट कर सकते हैं या पोस्ट बॉक्स नंबर 111 आकाशवाणी दिल्ली पर भी भेज सकते हैं. तो याद रखें रविवार 31 मई सुबह 11 बजे मन की बात.
2: लवकर टिफिन पैक करा राजू. मोबाइल सोड.
3: आओ ताई बँकेचा नंबर हवा है, रिफंड नहीं आला है. आला लगेच कॉल करतो.
2: नंबर न तपासता नेहमी धोकेबाज व्यक्ती बँकेच्या नकली वेबसाईट आणि खोट्या नंबर वरून पैशांची फसवणूक करतात.
3: मग योग्य नंबर
2: बँकेच्या ऑफिशियल वेबसाईट किंवा कार्ड वर.
3: तुम्ही तर वाचवलं ताई.
2: कामापासून नाही.
4: RBI म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल. झाली सोय. कशाची?
5: पिंकीच्या फीची.
2: बघू 20,000 कर्ज लगेच. कोण देतय, व्याज किती आहे माहितीय? नियमन केलेल्या संस्थांकडूनच कर्ज घ्या. कर्ज तितकं जितकी गरज तेही तपासून. झाली सोय. पगार ऍडव्हान्स पाठवलाय.
4: RBI म्हणते
2: आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल.
6: नव्वद वर्ष, हजारो संकट आणि एक अढळ विश्वास. आकाशवाणी
7: युद्धाच्या सीमेपासून ते शेताच्या बांधापर्यंत आपत्तीच्या काळात आकाशवाणीने निभावलेली लाईफ लाईनची भूमिका.
6: अवश्य ऐका संकटातील सोबती हे विशेष रूपक.
7: मंगळवार दिनांक 19 मे रोजी सकाळी 10 वाजता
6: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर संकटातील सोबती.
8: श्रोते हो, डोह या श्रीनिवास विनायक कुलकर्णी लिखित ललित लेख संग्रहाविषयी चित्रा वाघ यांचं मनोगत वाचलेलं छानस या सदरात अवश्य ऐका. सोमवारी 18 मे रोजी दुपारी 5:30

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर श्रोते हो आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. संध्याकाळचे 7:15 झाले आहेत. प्रसारित करत आहोत कार्यक्रम वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष या कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोतेहो, देशव्यापी SIR म्हणजेच मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा भारत निवडणूक आयोगानं नुकतीच केली आहे. या टप्प्यात 16 राज्यं आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. यात आपल्या महाराष्ट्राचाही समावेश आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर या प्रक्रियेचे विविध पैलू समजावून सांगण्यासाठी राज्याचे सहमुख्य निवडणूक अधिकारी मनोहर पारकर सर आज आपल्या सोबत आहेत. पारकर सर नमस्कार. आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: सर. आता SIR म्हणजे काय आणि त्याचा उद्देश याबद्दल काय माहिती द्याल?
1: SIR चा फुल फॉर्म आहे स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन, आणि थोडक्यात आपण मराठीत म्हणतो विशेष सखोल पुनरीक्षण. म्हणजे आपल्या ज्या मतदार याद्या असतात त्याचं सखोलपणे पुनरीक्षण करणं, पुन्हा नव्याने त्या तयार करणं, याला आपण स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन किंवा SIR म्हणतो. यापूर्वी असं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीत आपल्या देशामध्ये झालं होतं, आणि त्यावेळी महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातच म्हणजे 2002 मध्ये असं पुनरीक्षण झालं होतं. त्यानंतर देशात मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालंय आणि या कालावधीत मोठ्या प्रमाणात स्थलांतरण सुद्धा झालंय. अनेक व्यक्ती गावातून शहराकडे आणि शहरातून शहराकडे अशी स्थलांतरित झालेली आहेत, आणि दरम्यानच्या कालावधीत दरवर्षी संक्षिप्त प्रमाणात पुनरीक्षण केलं जात होतं. मात्र संक्षिप्त पुनरीक्षण कालावधी जो असतो त्यावेळी घरोघरी जाऊन मतदारांची खात्री केली जात नाही. केवळ मतदारांकडून प्राप्त झालेल्या अर्जाच्या आधारे किंवा कॅम्प मध्ये जे काही अर्ज प्राप्त होतात त्या अर्जाच्या आधारे मतदार यादीमध्ये सुधारणा किंवा वगळणी किंवा ऍडिशन केलं जातं. मात्र मतदार याद्याच्या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत मतदार यादीतील प्रत्येक नोंद तपासली जाते. त्यासाठी निवडणूक आयोगाचे जे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, ज्याला आपण बूथ लेवल ऑफिसर किंवा BLO थोडक्यात म्हणतो, ते घरोघरी जाऊन मतदाराच्या अस्तित्वाविषयी खात्री करून घेतात आणि मतदाराच्या सर्वसाधारण रहिवासाच्या जागी संबंधित मतदार राहत असल्याबाबत व त्याबाबत खात्री झाली असल्यास त्या मतदाराकडून प्राप्त झालेला गणना फॉर्म माहिती त्याच्यात भरून घेतात त्या गणना फॉर्म मध्ये, आणि त्याच्या आधारे मतदार यादी तयार केली जाते. त्यामुळे मतदार यादी दोषविरहित आणि अधिकाधिक अचूक बनते आणि जुन्या मतदार यादीतील दुबार, मृत तसेच स्थलांतरित व्यक्तींची नावे आपोआप वगळली जातात. हाच ह्या SIR चा किंवा विशेष सखोल पुनरीक्षणाचा उद्देश आहे.
0: सर, म्हणजे थोडक्यात प्रत्यक्ष अंतिम मतदार यादी प्रकाशित होण्याच्या आधी खूप साऱ्या प्रक्रिया या दरम्यान पार पाडल्या जाणार आहेत, मग या प्रक्रियेचं राज्यातलं वेळापत्रक नेमकं काय आहे?
1: या सखोल पुनरीक्षणाच्या कालावधीत महाराष्ट्रामध्ये 30 जून 26 ते 29 जुलै 26 या कालावधीत आमचे जे

0: मतदान केंद्रस्तरीय अधिकारी किंवा बीएलओ म्हणतो ते घरोघरी जाणार आहेत आणि जो गणना फॉर्म आहे तो प्रत्येक मतदाराला नेऊन देणार आहे आणि जो गणना फॉर्म असतो त्या गणना फॉर्म मध्ये त्या मतदाराची आत्ताची माहिती असणार आहे आणि त्या माहितीच्या खाली त्या मतदाराची 2002 ते 2004 या कालावधीत जो तयार झालेला होता त्या कालावधीतील माहिती भरावायची आहे आणि त्यासाठी आपला जो मतदान केंद्रस्तरीय अधिकारी असणार आहे तो त्या व्यक्तीला जे मतदार असतील त्यांना सहकार्य करणार आहे कारण ही माहिती या व्यक्तीकडे म्हणजे आमचा जो बीएलओ आहे त्याच्याकडे उपलब्ध असणार आहे आणि त्या माहितीच्या आधारे फक्त तो खातर जमा करून घेणार आहे त्या मतदाराकडून की ही माहिती बाबा तुझी जुनी माहिती आहे ही बरोबर आहे ना याची ती खातर जमा करून तो त्या मतदाराला सांगणार आहे की जुनी माहिती सुद्धा या फॉर्म मध्ये भर आणि गणना फॉर्म भरून त्याच्याकडून सही करून आणि तो जर व्यक्ती नसेल तर त्याची रिलेटिव्ह कोण असेल त्या रिलेटिव्ह कडून सही करून हा गणना फॉर्म मतदार केंद्रस्तरीय अधिकारी जो असणार आहे तो ताब्यात घेणार आहे आणि त्यावेळी जर संबंधित मतदार हा गणना फॉर्म त्याला परत करू शकला नाही तर जो आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहे तो पुन्हा काही दिवसांनी तिथे भेट देणार आहे आणि त्या मतदाराने भरलेला गणना फॉर्म तो आपल्या ताब्यात घेणार आहे. अशा प्रकारे हा गणनेचा कालावधी पूर्ण करणार आहे. हाऊस टू हाऊस इन्युमरेशन म्हणता येईल आपल्याला आणि हाऊस टू हाऊस इन्युमरेशन झाल्यानंतर जी माहिती उपलब्ध झालेली आहे त्या माहितीच्या आधारे या मतदार याद्यांचा प्रारूप प्रसिद्धी 5 ऑगस्ट 2026 ला होणार आहे. 5 ऑगस्ट 2026 ते 4 सप्टेंबर 2026 या कालावधीत यादी प्रसिद्ध होणार आहे. यादीमध्ये ज्या काही नोंदी असतील त्याच्यामध्ये दावे किंवा हरकती करण्यासाठी हा 1 महिन्याचा कालावधी उपलब्ध करून दिलेला आहे. त्या हरकतींवर कार्यवाही करणं हिअरिंग घेणं म्हणजे आपण नोटीस देऊन त्यांना सुनावणीची प्रक्रिया सुद्धा राबवली जाणार आहे आणि क्लेम्स अँड ऑब्जेक्शन किंवा दावे आणि हरकती निकालात काढून त्यासाठीची प्रक्रिया 3 ऑक्टोबर 2026 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. म्हणजे थोडक्यात 5 ऑगस्ट 2026 ते 3 ऑक्टोबर 2026 या कालावधीत दावे हरकती निकालात करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. याच्या मतदार याद्यांचं फायनल पब्लिकेशन किंवा आपण अंतिम प्रसिद्धी म्हणतो ती 7 ऑक्टोबर 2026 रोजी करण्यात येणार आहे. अशा प्रकारे सुमारे 3 महिन्याचा हा कार्यक्रम असणार आहे.
1: सर, तुम्ही आताच 2002 मतदार यादीचा उल्लेख केलात, त्यावेळच्या यादीचा आणि या प्रक्रियेचा नेमका काय संबंध आहे? आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रातल्या एसआयआर साठी 1 ऑक्टोबर 2026 ही पात्रता तारीख असेल असं निवडणूक आयोगानं म्हटलंय, याचा अर्थ आमच्या श्रोत्यांना कसा समजावून सांगाल?
0: ज्यावेळी आपण आपल्या मतदार यादीमध्ये नाव घालायचं असेल तर घटनात्मक तरतूद अशी आहे की संबंधित व्यक्ती 18 वर्ष वय पूर्ण झालं असलं पाहिजे आणि तो भारताचा नागरिक असला पाहिजे. आताचा जो मतदार आहे त्याचं नाव 2004 पूर्वीच्या मतदार यादीमध्ये असेल तर त्याला आपण सहज म्हणू शकतो की तो भारताचा नागरिक होता, तो पहिल्यापासून भारताचा नागरिक आहे. आणि त्या गोष्टी सिद्ध करण्यासाठी आपल्याकडे फक्त त्यावेळची म्हणजे विशेष सखोल पुनरीक्षणाची यादीच 2002 उपलब्ध आहे. म्हणून यापूर्वी झालेलं विशेष सखोल पुनरीक्षण 2002 ते 2004 या कालावधीतच पूर्ण भारतात झालेलं आहे, मी पहिल्यांदाच बोललेलो आहे. त्यामुळे 2002 यादी याच्यासाठी जुळवणी करण्यासाठी किंवा मॅपिंग करण्यासाठी आपण वापरतोय. आणि दुसरा तुमचा प्रश्न होता की 1/10/2026 हा दिनांक क्वालिफाईंग डेट म्हणून नमूद केलेला आहे, ते काय? त्या विशिष्ट तारखेला एखाद्या मतदाराचं वय 18 वर्ष पूर्ण होत असेल तर त्या तारखेपर्यंत सर्व जे सिटिझन्स किंवा नागरिक असतात ते मतदार यादीमध्ये आपले नाव समाविष्ट करण्यास पात्र ठरतात. आता या आपल्या एसआयआर कालावधीत जो क्वार्टर येतोय म्हणजे 4 तारखा म्हणजे कुठल्या आहेत तर 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर. आपलं जो एसआयआर सुरू होतोय त्या कालावधीत येणारी तारीख म्हणजे 1 ऑक्टोबर आहे. आणि त्यामुळं 1 ऑक्टोबर 2026 ही अर्हता दिनांक धरून त्या दिनांकापर्यंत 18 वर्ष पूर्ण झालेले जे नागरिक असतील तर त्यांना मतदार यादीमध्ये अर्ज करण्यासाठी पात्रता प्राप्त होते. त्याच्यामुळं 1/10/2026 हा अर्हता दिनांक नमूद करण्यात आलेला आहे.
1: सर, म्हणजे थोडक्यात जुन्या मतदारांची पडताळणी आणि नव्या मतदारांची नोंदणी अशी ही प्रक्रिया असणार आहे आणि त्यासाठीच मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी जाऊन पडताळणी करणार असल्याचंही तुम्ही सांगितलं, पण मग या पडताळणीसाठी मतदारांनी नेमकी कोणती तयारी ठेवायला हवी?
0: एक तर सध्याचं मतदाराचं नाव आणि नोंदी तर आपल्याकडे सहज उपलब्ध आहेत आणि याच मतदाराच्या 2002 ते 2004 मधील नाव आणि नोंदी ह्याची जुळवणी करण्याचं काम हे आमचे जे बीएलओ आहेत किंवा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आहेत हे मागील 2 ते 3 महिन्यापासून करत आहेत. त्याच्यामुळं मतदारांना काही जास्त त्रास होऊ नये या दृष्टीने, कारण प्रत्येक मतदाराला आपली 2002 ते 2004 कालावधीत मतदार यादीमध्ये आपलं नाव कुठे होतं, काय क्रमांक होता, अनुक्रमांक होता, काय पोलिंग स्टेशन क्रमांक होता

0: याची माहिती असणं जवळजवळ अशक्य आहे. यासाठी काय करतोय की आमचा मतदान केंद्रस्तरीय अधिकारी स्वतःच ही माहिती शोधून ठेवतोय आणि त्यामुळं ती जी माहिती आहे 2002 ते 2004 या मतदार याद्या आहेत ह्या आमच्याकडे संपूर्ण भारतामध्ये उपलब्ध होत्या. कारण हा परमनंट डॉक्युमेंट आहे आणि सगळीकडे तो उपलब्ध होता आणि तो त्या डॉक्युमेंटच्या आधारे भारत निवडणूक आयोगाने सर्व याद्या 2002 ते 2004 संकलित याद्या त्यांच्या वेबसाईटवर किंवा संकेतस्थळावर उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तर त्याच्या आधारे आमचा बीएलओ स्वतः सध्या जुळवणी करत आहे. त्या व्यतिरिक्त जर मतदाराला त्याचं 2002 मधील नाव किंवा 2002 ते 2004 यामधील भारतातील कुठल्याही राज्यात कुठल्याही शहरात कुठल्याही मतदारसंघात जर तो मतदार 2002 ते 2004 या कालावधीत असेल तर त्याचं नाव आणि त्याच्या नोंदी सहजरित्या त्याला मतदाराला सुद्धा शोधणं शक्य आहे. त्याच्यामध्ये भारत निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मी तुम्हाला संकेतस्थळाचं नाव सुद्धा सांगतो voters.eci.gov.in voters.eci.gov.in या जर संकेतस्थळावर एखाद्या व्यक्तीने तिथे प्रवेश केला आणि त्या संकेतस्थळावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला पहिल्याच पानावर सर्च युअर नेम 2002 इलेक्टर रोल असं येतं आणि त्याच्यामुळे तुम्ही त्या जुन्या इलेक्टर रोल मधलं नाव सुद्धा आपण सहज शोधून ठेवू शकतो. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ही कार्यवाही त्याच्या स्तरावर करणारच आहे पण त्याआधी आपण सुद्धा आपलं नाव 2002 ते 2004 यादीमध्ये होतं याची खातरजमा इथे जाऊन करू शकतो. त्याच्यासाठी तिथे काही जास्त काही करायचं नाहीये. तिथे आपलं राज्य निवडायचं आहे, आपला जिल्हा निवडायचा आहे, आपला जर मतदारसंघ आपल्याला माहीत असेल तर तो निवडायचा आहे आणि आपलं एक स्वतःचं नाव जे आहे त्यावेळी 2002 मध्ये जे नाव असेल किंवा आता तेच असेल तर 2002 मध्ये जे नाव असेल ते तिथे नमूद करायचं आहे आणि ते नाव नमूद केल्यानंतर आपल्याला आपलं 2002 मतदार यादीमधील सर्व डिटेल्स सहज उपलब्ध होऊ शकतात. आणि आता असंही असू शकतं की 2002 मध्ये एखाद्या व्यक्तीचं नाव असणार नाही कारण त्याचं 18 वर्ष पूर्ण हे 2002 मध्ये नंतर झाली असतील. तर अशाच व्यक्तीच्या बाबतीत त्याच्या आई वडिलांचं किंवा आजी आजोबांचं नाव असलं तरी ते पुरेसं आहे. ते काढून ठेवावं आपण आपल्या ताब्यात ठेवावं आणि जेव्हा आमचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी 30 जून ते 29 जुलै या कालावधीत आपल्या घरी येतील त्यावेळी त्यांना सहजगत्या ती माहिती आपण सुद्धा उपलब्ध करून देऊ शकतो आणि ते जे गणना फॉर्म असेल त्या गणना फॉर्म मध्ये सुद्धा आपण ही माहिती भरू शकतो.
1: सर, खरंच राज्यातल्या मतदारांसाठी तुम्ही खूप उपयुक्त मार्गदर्शन केलेत. सर, या प्रक्रियेत दावे आणि हरकतींचा टप्पा असणार असल्याचंही तुम्ही मगाशी म्हणालात, तो कशासाठी असणार आहे?
0: ज्यांच्याकडून गणना फॉर्म प्राप्त होऊ शकला नाही किंवा गणना फॉर्म मधील माहिती चुकीची असेल किंवा ज्यांचं मॅपिंगच झालं नाही म्हणजे जुनी माहिती ज्यांना सापडत नाही आणि अर्धवट माहितीच्या आधारे फॉर्म दिलेला आहे अशा व्यक्तींच्या बाबतीत मतदान नोंदणी अधिकारी आहे किंवा इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर म्हणतो तो त्यांना नोटीस पाठवणार आहे. त्यांच्या घरी नोटीस जाईल की तुमची अशी अशी जी माहिती आहे ती चुकीची आहे, तुम्ही मॅपड झालेलं नाही, तुमची जुळवणी जुन्या यादीशी झालेली नाही किंवा तुमचं जुन्या यादीमध्ये काही अस्तित्व सापडलेलं नाही किंवा तुमच्या पॅरेंटचं, तर अशा वेळी तुम्ही येऊन आम्हाला काही तुमच्या जुन्या अस्तित्वाबाबतचे डॉक्युमेंट कागदपत्र असतील तर ते तुम्ही सादर करावेत अशा प्रकारची नोटीस त्यांना जाईल. नोटीस नंतर ते लोक ती जे कोण ज्यांना नोटीस जाईल तर त्यांनी सुनावणीसाठी उपस्थित राहायचं आहे आणि सुनावणीसाठी उपस्थित राहताना त्यांनी त्यांच्या बरोबर त्यांचं 2002 ते 2004 पूर्वीच्या अस्तित्वाचे कागदपत्र जे काही असतील जे भारत निवडणूक आयोगाने विहित केलेले आहेत तर ते कागदपत्र येऊन आणून या संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना द्यावायचे आहेत आणि त्या आधारे त्या दावे व हरकतीचा सखोलपणे तपासणी करून मतदार नोंदणी अधिकारी त्याच्यामध्ये अंतिम निर्णय घेणार आहे.
1: सर, तुम्ही आतापर्यंत जी काही माहिती दिली आहे त्यावरनं कळतंय की ही प्रक्रिया किती मोठी आहे आणि मग त्यासाठी मोठं मनुष्यबळही लागणार असेलच, त्याचं नियोजन कसं केलंय?
0: यामध्ये काय झालंय की ही प्रक्रिया 2025 मध्ये सुरू झाली आहे. बिहार निवडणुकांच्या पूर्वी बिहारमध्ये ही सखोल पुनरीक्षणाची प्रक्रिया झाली. त्याच्यानंतर देशातील 9 राज्य आणि 3 केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुद्धा ऑक्टोबर 2025 ते एप्रिल 2026 या कालावधीत ही कार्यवाही झालेली आहे आणि त्या कालावधीत त्यांना जे काही अनुभव आले, त्यांना काय मनुष्यबळ वापरावं लागलं या सगळ्याचा आढावा आम्ही महाराष्ट्र किंवा इतर राज्य सुद्धा घेत होती आणि त्याप्रमाणे आम्हीही 2-3 महिन्यापासून याबाबतची तयारी सुरू केली आहे. बूथ लेवल ऑफिसर म्हणजे त्याला मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आपण जो म्हणतो तो या सगळ्यातला सर्वात महत्वाचा व्यक्ती किंवा अधिकारी म्हणता येईल. महाराष्ट्रामध्ये एकूण 1,00,253 मतदान केंद्र आहेत आणि प्रत्येक मतदान केंद्राला एक मतदान केंद्र

0: स्तरीय अधिकारी नियुक्त करण्याचे भारत निवडणूक आयोगाचे आदेश आहेत. सर्व मतदान केंद्रांकरता 1,253 मतदान केंद्रस्तरीय अधिकारी हे नेमलेले आहेत. हे कोण असतात तर राज्य शासनाचे किंवा जे लोकल बॉडी असतात त्यांचे क्लास 3 आणि त्यापेक्षा जास्त दर्जाचे अधिकारी असतात, कर्मचारी किंवा अधिकारी असतात. त्या व्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना दुसरे जे विभाग असतात, प्रशासकीय विभाग आहेत, या सर्वच कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपण इथे उपलब्ध करून घेणार आहोत.
1: सर, मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मताधिकार सुरक्षित करण्यासाठीची ही खूप व्यापक प्रक्रिया आहे. त्याबद्दल तसंच या मोहिमेबद्दल राज्यातल्या मतदारांच्या मनात असलेल्या अनेक प्रश्नांवर तुम्ही खूप सोप्या शब्दांमध्ये माहिती दिलीत, त्यासाठी आपला वेळ दिलात, त्याकरता आकाशवाणीच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपले मनापासून आभार.
0: धन्यवाद.
1: श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
2: संपादन आणि
3: 5 मीटर अर्थात 963 kHz वर 102.1 FM वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्र आहे. संध्याकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम शेत शिवार.

मंडळी नमस्कार. आजच्या शेतशिवार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आजच्या शेतशिवार या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहात लोकनाट्य मित्र असावा तर ऐसा. लेखक आणि सादरकर्ते शाहीर दिलीप सखाराम जोशी. या लोकनाट्यातील कलावंत याप्रमाणे: शाहीर दिलीप सखाराम जोशी, रमेश सपकाळे, विठ्ठल सपकाळे, संग्राम जोशी, खंडू नन्नवरे आणि बेलाबाई पाटील. पार्श्वगायन केलंय पारू मोरे आणि बेलाबाई पाटील यांनी. संगीत साथ ढोलकीवर चावदास बिरहाडे आणि हार्मोनियमवर ईश्वरदास देवांग. तेव्हा ऐकूया लोकनाट्य मित्र असावा तर ऐसा.

0: वा वा वा वा वा शाहीर, अहो गणतरलाई झकास झाला, म्हणजे गणपती बाप्पा आपल्याला पाव देणार।
1: ए
0: काय झालं?
1: पाव देणार नाही
0: मग?
1: त्याने का तुझ्या करता बेकरी खोलली आहे की काय?
0: हा मग काय?
1: हा
0: काय मग पुढे?
1: त्याला काहीतरी पर्यायी शब्द आहे।
0: शब्द आहे
1: मग
0: कोणता
1: सांगू?
0: सांगा सांगा।
1: पावणार, प्रसन्न होणार,
0: असं तेच म्हणायचं होतं मला।
1: त्याचं कारण आहे
0: काय?
1: तुझ्या दातात तोंड नाही ना?
0: तोंडात दात नाही,
1: तेच काहीतरी, तेच काहीतरी।
0: वा वा मित्रा,
1: तुला एवढं बी ठाव नाही
0: कोणतं
1: की गण झाला म्हणजे काय व्हायला पाहिजे?
0: काय व्हायला पाहिजे?
1: तुझ्या बापाचं श्राद्ध।
0: ए अरे माझ्या बापाचं श्राद्ध घालतोस वय?
1: मग काय झालं?
0: अरे तेच, तसं नाही तसं नाही तसं नाही
1: सांगू
0: सांगा।
1: गण झाला
0: हा
1: म्हणजे गवळण व्हायला पाहिजे बघ, झकास।
0: असं
1: मग
0: मग होऊन जाऊ दे एक झकास पैकी गवळण,
1: असं ना?
0: होय होय
1: बरं म्हण मग।
2: आम्ही श्रीमंताच्या नारी

0: मंजुळे मंजुळे आहे की नाही घरात?
1: अगं बाई बाई बाई बाई, कार भारी, तुम्हाला काही लाजबीज आहे का? नाही खुशाल दारू पिऊन आलात?
0: मंजुळे जास्त बोलू नको, आपल्याशी जास्त बोलायचं नाही. अगं आपल्या लग्नाला 5 वर्ष झालीत की नाही? झालीत ना?
1: हो झाली.
0: तेव्हा या 5 वर्षात फक्त 4 पोरीच झाल्या.
1: आव कार भारी, परते काय आपल्या हातात होय?
0: ते मला काय सांगू नको. हा मला पोरगा पाहिजे म्हणजे पाहिजे, नाहीतर?
1: नाहीतर काय करणार?
0: नाहीतर काय करणार? म्या दुसरं लगीन करणार.
1: अगं बाई बाई बाई बाई बाई, तोंड पाहिलं का आरशात? कार भारी, तुमचं डोकं तर नाही फिरलं? मी बघते तुम्ही कस काय दुसरं लगीन करता ते.
2: अरच्छा, मला चॅलेंज करतीस बाई, मला चॅलेंज, या देहाला चॅलेंज करती. हा तुझ्या सख्या नवऱ्याला चॅलेंज, ते चालायचं नाही. दुसरं लगीन मी करणार म्हणजे करणार.
1: कार भारी, मी तुम्हाला दुसरं लगीन करू देणार नाही.
2: काय बोलली?
1: तुम्ही दुसरं लगीन कसं करताय तेच मी बघते. मी बघा माझ्या पदराला गाठ मारली बघा मी आता.
0: लई फास्ट. हा तू तुझ्या पदराला गाठ मारली, मी बी काय कमी नाही. हा ये बघ रुमाल, या रुमालाला मी बी गाठ मारली. हा समजलीस? मी पण दुसरं लगीन केल्या बिगर तुला हे तोंड लावणार नाही. पाहिलं का हे तोंड?
1: परत आणू नका माझ्या समोर.
0: हा चाललोय मी आता दुसरं लगीन करायला.
1: जा जा.
3: महाद्या, अरे महाद्या, हाय का घरात?
1: कोण? भाऊजी, भाऊजी, भाऊजी माझा नवरा.
3: अहो वहिनी, अहो वहिनी, अहो काय झालं असं रडायला? जरा इसकटून इसकटून सांगा म्हणजे काहीतरी समजल.
1: काय सांगू, काय सांगू, भाऊजी ते गेले.
3: भाऊ गेले? अरे बाप रे बाप, असं कवा झालं वहिनी? काल तर भाऊ चांगला होता, अरे आता तुम्हाला उघड सोडून कुठे गेला? वहिनी वहिनी, तुम्ही छातीवर दगून ठेवा, जास्त घाबरू नका वहिनी, जाणे वाले कमी नाही. आते छातीवर दगून ठेवा. अहो तो गेला तर जाऊ द्या, मी हाय ना. अहो धीर द्यायला.
1: अहो तसलं काय नाही घडलं.
3: अहो मग नेमकं काय घडलं ते तर सांगा.
1: अहो तुमचा भाऊ दुसरं लगीन कराय गेला.
3: दुसरं लगीन? अहो काय बोलता वहिनी, इतकी सुंदर बायको असल्यावर दुसरं लगीन?
1: अहो आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली.
3: असं
1: या 5 वर्षात 4 पोरीच
3: झाल्या,
1: पोरगाच झाला नाही.
3: अहो मग मला सांगायचं होतं
1: कशासाठी?
3: अहो मी देवाला नवस केला असता की नाही? नाही नाही, अहो तुमचा काहीच दोष नाही त्याच्यात, ते का आपल्या हातात असत वय.
1: अहो भाऊजी, एक तरी पोरगा घराण्याला हवा म्हणून ते दुसरं लगीन करायला निघाले.
3: असं
1: आता तुम्हीच सांगा भाऊजी, भाऊजी.

0: तुम्ही?
1: आणून देतो, शोधून आणून देतो. अहो वहिनी, असं रडून भागणार नाही, काहीतरी डोकं चालवलं पाहिजे बघा.
0: माझं डोकं तर चालतच नाही बघा.
1: असं
0: हो
1: तेव्हा मी सांगतो तेवढं मात्र ध्यानात घ्या.
0: काय सांगता तुम्ही?
1: मी सांगतो ना, जरा कान इकडे करा तुमचा,
0: तिकडून लांबूनच सांगा.
1: वय वय वय,
0: ऐकू येते मला.
1: आलं ना असं?
0: हा
1: राहील लागतो पुढच्या कामाला.
0: लवकर आणा माझ्या नवऱ्याला.
1: कुठं आहे ते? चलतो मी आता.

0: ध्यानात
1: राहिलं ध्यानात राहिलं
0: मी लागतो पुढच्या कामाला
1: लवकर आण माझ्या नवऱ्याला
0: कुठं आहे ते चल तुम्ही आता राम राम महाद्या
2: कोण काटकोण षटकोण त्रिकोण
0: ए तुझ्या तोंडाला चावलं गुलाब जामून
2: ए
0: तुझा मित्र
2: आर आर आर आर सोमा आण तू
0: सोमा
2: कसं काय येणं केलं
0: अरे काय महाद्या अरे इतक्या घाई घाई न कुठं चाललास
2: अरे आता दुसरं लगीन करायला चाललोय बघ मी
0: दुसरं लगीन
2: वय वय वय
0: कार
2: अरे तुला माहित नाही
0: नाही नाही
2: अरे आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली
0: 5 वर्ष झाली
2: वय
0: असं
2: अरे या 5 वर्षांमधी 4 पोरीच झाल्या बघ
0: असं असं असं
2: वर्गा झालाच नाही
0: मग
2: म्हणून घराण्याला एखादा दिवा हवा की नको
0: बरोबर
2: त्याच्या करता दुसरं लगीन करायचं ठरवलंय मी
0: अरे पण यात वहिनीचा काय दोष
2: काय म्हणला
0: वहिनीचा काय दोष
2: आता बघ मंजुळ्याला मी म्हणलो
0: काय
2: हे मंजुळे अग मंजुळे
0: ए मंजुळ्या घरी मला कुठे ताणतोय
2: तिला असं मी बोललो
0: असं असं
2: तिला म्हणलो मी म्हटलं मंजुळे मला या खेपेला पोरगाच हवा
0: असं
2: नाहीतर
0: नाहीतर काय
2: नाहीतर काय म्हणजे ही काय रुमाला गाठ मारली दिसते की नाही
0: दिसते दिसते
2: ही गाठ बघ आणि असं काहीतरी बजावून आलोय तिला मी
0: असं
2: दुसरं लगीन केल्या बिगर तुला हे जे तोंड आहे ना माझं तुला
0: बर
2: म्हणजे मंजुळेला
0: मंजुळेला
2: होणार नाही
0: अशी गोष्ट आहे वय अरे अरे मग आम्हाला आधीच सांगायला पाहिजे होत
2: काय
0: लग्न करायचं होत अरे माझ्या ओळखीचं चांगलं स्थळ आहे बघ पुण्याला
2: पुण्याला
0: पुण्याला
2: अरे बापरे बाप पुण्याला
0: वय वय अरे पुण्याला मुलगीलाही देखणी आहे बघ अरे जशी काही चंद्राची कोरच
2: चंद्राची कोर नाजूक सुंदर अरे बापरे पण काय रस
0: सांगा
2: पर काय पुन्हा मी अजून बघितलंच नाही बघ
0: बघितलं ना
2: नाही
0: अरे तुला काय करायचं मी आहे ना तुझ्या सोबत तू फक्त चल बाकी मी बघतो
2: असं म्हणतोयस
0: वय वय वय
2: आता तू एवढी गॅरंटी देतो
0: हो
2: एवढा भरोसा देतो
0: वय वय
2: एवढं इसकटून इसकटून मला समजा कसं सांगून राहिलं बघ तेव्हा चल तुझ्या बरोबर पुण्याला यायला तयार आहे मी
0: चल मग

0: महाद्या हे बघ आलंच पुन तुला सांगितल्या प्रमाणे अरे माझ्या ओळखीचं स्थळच आहे बघ
1: इथं
0: हे काय झालं रे
1: अरे एवढं मोठं बंबाड शहर
0: अरे भलं मोठं शहर
1: आहे लईव्यस पण काय रे एवढ्या मोठ्या शहरामधी नेमकं कुठं जायचं रे
0: तुला काय करायचं मला समज माहित आहे फक्त चल माझ्या बरोबर
1: आता तू माझ्या सोबत असल्यावरती मग काय फिकर चल बाबा पण लई प्रवासानं दमून गेलोय चल चल चल
0: आलं बघ पारुबाईचं घर
1: अरे हे पारुबाईचं घर
0: वय वय वय
1: अरे काय रे दार तर बंद आहे
0: अरे मी बोलवतो पारुबाईला
1: बोलू बोलू
0: खूप चिप बैस मी सांगतो तेवढा एक
1: बर
0: पारुबाई अहो पारुबाई
2: कोण
0: आम्ही दोन
2: कुठून आलात
0: फासवून
2: इथं कशासाठी आलात
1: लगीन करायला
0: अहो पारुबाई तुमची बहीण आहे म्हणे लग्नाची
2: असं असं या या पाहुण आत या बसा की मी बोलवते सरूला
0: बोलवा बोलवा
2: अग ए सरू अग सरू ग सरू
3: अग काय ग ताई
1: अरे काय रे सोमा इकडे ये इकडे ये
0: सांग सांग
1: काय रे आता माझ्या बायकोचा आवाज वाटतोय रे
0: ए डोकं तर नाही फिरलं दिवसा स्वप्न बघतोस काय कुठेही म्हणतो माझ्या बायकोचाच आवाज येतो तुला लगीन करायचं ना गुच्चू बैस
1: बरोबर
2: अग सरू अग आपल्याकडे पाहुणे आले ते जरा त्यांना चहा पाणी आण बघू
3: आणते बरं
2: हे बघा

0: आवडलं. माझी बहीण लई लाळाची आहे
1: दिसते दिसते.
0: आणि ही समधी इस्टेट नाही का तिच्या नावावर आहे.
1: तिच्या नावावर?
0: हो.
1: अरे बापरे.
0: आणि जो कोणी हिच्या संग लगीन करीन
1: असं
0: त्यालाच ही समधी इस्टेट मिळेल बरं.
1: असं असं.
0: हो.
2: काय म्हणला समधी इस्टेट? समधी इस्टेट भेटणार?
1: हो.
2: वा वा वा वा. मग होऊन जाऊ द्या की चट मागणी पटशे आधी.
0: पर तिची एक अट आहे.
2: आता नेमकी कोणती अट आहे?
0: त्या म्हणते कि लगीन झाल्या बिगर तोंड दाखविणार नाही.
2: काय म्हणलं? तोंड दाखवणार नाही?
0: हो.
2: सोमा इकडे ये रे बाबा. अरे बाई काय म्हणती?
1: काय म्हणती?
2: म्हणे लगीन झाल्या बिगर तोंड दाखवणार नाही. म्हणे
1: नसू दे.
2: नाही नाही नाही मी चाललो.
1: का?
2: मी चाललो.
1: ए अरे कुठे चाललास?
2: तोंड दाखवणार नाही म्हणे.
1: अरे तुला तोंडाशी काय घेणं देणं?
2: मग
1: तुला पोरगा पाहिजे ना?
2: पोरगा तर पाहिजे.
1: मग गुच्चू बस लग्न करून घे बस.
2: पण बघ चांगले चांगले प्रश्न विचार.
1: हा विचार तू विचार तो घाबरू नको. मी
2: मला नाही पटलं मी चालला जाईन.
1: नाही नाही नाही नाही. बर पारू बाई
0: बोला.
1: अहो तुमची बहीण सुंदर आहे सर्व गुण संपन्न आहे.
0: हो.
1: पण तिला अजून काही येतं का म्हणजे गाणं बिन?
0: होय
1: येत.
0: लई बेस गाणं म्हणते या सरू.
1: असं वय मग होऊन जाऊ दे एक झक्कास लावणी.

करून चुकले तर म्हणता डोक्यावर बसली तुमची भांडखोर प्रीत आहे तरी कसली आधी लावला प्रेमाचा चुटका आधी लावला प्रेमाचा चुटका चुटका चुटका कोण सवत मिळाली कोण डाकीन मिळाली आणि तिने तुम्हाला ओढलं आणि म्हणून सांगते आणि शेवटचं सांगते तुम्ही मला आणि बाई आता मला तुम्ही सोडून

0: वा वा वा वा वा, काय झक्कास लावणी म्हटली, आम्ही लई खुश झालो. आता पारुबाई करा पुढची तयारी.
1: कसली हो?
0: लग्नाची.
1: मग ये कशाला, धरा अंतर पाठ आणि लावा लग्न.
2: शुभ मंगल सावधान.
0: झालं लागलं एकदाच लग्न. सरू, अग ये सरू.
3: जा बाई, आम्हाला लाज वाटते.
0: अग लाजू नको, आता तुझी अट पूर्ण झाली, आता तर तोंड दाखवू.
3: असं म्हणता? पहा बर,
0: हो हो,
3: दाखवू का तोंड?
0: वय वय वय,
3: हे बघा मग माझं तोंड.
0: अरे बापरे, मंजुळे तू
3: कारभारी. ही बघा पदराची गाठ.

0: दुसरे लगीन करू देणार नाही म्हणून
1: मी हारलो तू जिंकली
0: मग
1: काय रस हो मा
2: बोल बोल
1: तू माझा एवढा जीवलग मित्र असल्यावर असं फसवलंस मला
2: अरे अरे अरे महाद्या मी तुला फसवलं नाही अरे तू करत असलेल्या फार मोठ्या चुकीपासून आणि गुन्ह्यापासून तुला वाचवलं अरे एवढी सुंदर बायको असल्यावर सुखी संसार असल्यावर तू दुसरं लगीन करायला निघालास
1: अरे आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली या 5 वर्षात 4 पोरी आणि वंशाला दिवा म्हणून नाही मला गावातल्या त्या भक्तीनबाईनं सांगितलं
2: की
1: तू दुसरं लगीन केल्या बिगर तुझ्या नशिबात पोरगाच नाही म्हणून आणि म्हणून निघालोय दुसरं लगीन करायला
2: अरे अरे अरे अरे येडा की खुडार भक्तीनबाईनं सांगितलं म्हणून तू अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला अरे दुसरं लगीन करणं हा गुन्हा आहे अरे छोटं कुटुंब सुखी कुटुंब हा विचार सोडून तू आपलं पाळण्यावर पाळणा वाढवीत 4 पोरी होऊ दिल्या अरे तुला हे सर्व समजविण्याकरता मी हा मंत्र वहिनीला दिला होता
1: आधी देऊन ठेवला होता लई हुशार तू
2: अरे बघ मी तुला आता एक गाणं ऐकून दाखवतो
1: गाणं ऐकून बरं ठीक आहे
2: अरे दोन मुलं झाली

0: काय माझ्या पडला का नाही प्रकाश टकुऱ्यात?
1: वा वा वा वा, लई बेस गाणं ऐकवलंस, लई बेस गाणं ऐकवलं. म्हणूनच म्हणतो मंजुळे,
2: काय म्हणता कारभारी,
1: मित्र असावा तर ऐसा.

0: मंडळी, आताच आपण मित्र असावा तर ऐसा हे लोकनाट्य ऐकलत.
1: धरणी आईची माया कशी जाईल वाया.
2: श्रोते हो, या धरणी आईची माया तर कधी वाया जाणारच नाही आणि आपल्या बळीराजाचे आपल्यावरचे उपकार तर कधी फिटता फिटणार नाहीत. आपल्या शेतकरी बांधवांच्या माहितीत आणखी वाढ होण्यासाठी आकाशवाणी जळगाव केंद्रावरून रोज सकाळी 6:40 कृषीवाणी आणि संध्याकाळी 7:30 शेत शिवार या माध्यमातून त्यांना मोलाचा सल्ला, योग्य मार्गदर्शन, आधुनिक तंत्रज्ञानाविषयी तसंच पूरक व्यवसायाविषयी माहिती आणि सोबत मनोरंजनही. तेव्हा ऐकायला विसरू नका आकाशवाणी जळगाव.
0: कार्यक्रमात यानंतर ऐकूया हे गीत.

आणि याचबरोबर आजचा आपला शेतशिवार हा कार्यक्रम इथेच संपला. पुन्हा आपली भेट पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

शेतशिवार हा कार्यक्रम आकाशवाणीच्या जळगाव केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. निवेदन सोनिका मुजुमदार यांचं होतं. कार्यक्रमाचे सादरकर्ते ज्ञानेश्वर बोबडे. यानंतर ठीक 8:05 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई। सोनाली काकडे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्त्वाच्या विषयांवर करणार चर्चा। केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी। आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी त्यांचा नेदरलँड्सचा दौरा आटपून दौऱ्याच्या तिसऱ्या टप्प्यात आज दुपारी स्वीडनमध्ये गुटेनबर्ग इथं पोहोचले। विमानतळावर स्वीडनचे प्रधानमंत्री उल्फ क्रिस्टर्सन यांनी त्यांचं स्वागत केलं। 2 दिवसांच्या स्वीडन दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी क्रिस्टर्सन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील। या चर्चेत व्यापार, हरित स्थित्यंतर, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पुरवठा साखळी, संरक्षण, अंतराळ अशा क्षेत्रातल्या सहकार्यांवर भर दिला जाईल। प्रधानमंत्री मोदी आणि क्रिस्टर्सन युरोपियन युनियनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन देअर लेन यांच्यासह युरोपियन राऊंड टेबल फॉर इंडस्ट्री या व्यापारी मंचाला संयुक्तपणे संबोधित करणार आहेत। केरळच्या नव्या सरकारचा शपथविधी उद्या होणार आहे। VD सतीशन हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असून त्यांच्यासोबत 20 मंत्री शपथ घेतील। सतीशन यांनी राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांची आज संध्याकाळी भेट घेऊन त्यांना मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या आमदारांची यादी दिली। तिरुवनंतपुरम इथं उद्या सकाळी शपथविधी सोहळ्याला सुरुवात होईल। शत्रू देशाच्या लष्करी सामग्रीची वाहतूक होर्मुझच्या सामुद्रधुनीतून आता होऊ दिली जाणार नाही असं इराणनं आज जाहीर केलं। आतापर्यंत होर्मुझच्या सामुद्रधुनीतून इराणविरोधात वापरली जाणारी लष्करी सामग्री दिली जाऊ दिली जात होती, पण आता हे धोरण इराणनं बदलल्याचं इराणचे उपाध्यक्ष मोहम्मद रझा आरेफ यांनी सांगितलं। होर्मुझच्या सामुद्रधुनीमार्गे होणाऱ्या सागरी वाहतुकीचं नियमन करण्यासाठी इराणनं एक यंत्रणा विकसित केल्याचं इराणच्या संसदेच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीचे प्रमुख इब्राहिम अजीजी यांनी म्हटलं आहे। यापुढे या मार्गावरून केवळ व्यावसायिक जहाजांना आणि इराणच्या मित्र राष्ट्रांनाच प्रवेश दिला जाईल, तसंच अमेरिकेच्या तथाकथित फ्रीडम प्रोजेक्ट अंतर्गत जहाजांना प्रवेश नाकारला जाईल असं ते म्हणाले। केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी आज गुजरातमधल्या गांधीनगर इथं NID अर्थात राष्ट्रीय डिझाईन संस्थेत नवोन्मेष आणि इन्क्युबेशन केंद्राचं उद्घाटन केलं। यावेळी ते म्हणाले,
1: NID एक प्रकारचे रचनात्मकता के आधार पर इनोवेशन और उद्यमिता, ये तीनों को जोड़ने वाला एक संस्थान। जब NID की स्थापना हुई हो तब मुझे लगता है कि इसके उद्देश्यों को बहुत अच्छे तरीके से सोचा हो।
0: केंद्रीय मंत्री पीयूष गोयल देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून येत्या 30 जूनपूर्वी यासाठीची योजना जाहीर करू अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात केली। याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत तपशीलवार चर्चा झाली असून बाकी राहिलेल्या काही जिल्ह्यांची आकडेवारी मिळताच योजना जाहीर केली जाईल असं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं। छत्रपती संभाजी महाराज यांच्या 10 फुटी पूर्णाकृती शिल्पाचं अनावरण फडणवीस यांच्या हस्ते आज पुण्यात झालं। बुधभूषण हा ग्रंथ हातात घेतलेलं संभाजी महाराजांचं हे देशातलं पहिलंच कांस्य शिल्प आहे। छत्रपती संभाजी महाराज उद्यानातल्या या शिल्पाशेजारी बुधभूषण ग्रंथातले 9 निवडक श्लोक आणि त्यांचं मराठी आणि इंग्रजी भाषांतर दगडी भिंतीवर कोरलं आहे। पुणे महानगरपालिका आणि आपुलकी हेल्थकेअर यांनी संयुक्तपणे उभारलेल्या कर्करोग

केंद्राचं लोकार्पणही आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नीट प्रवेश परीक्षा 2026 पेपर फुटल्याप्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला दिल्लीच्या राउन्स अॅव्हेन्यू न्यायालयानं 14 दिवसांची CBI कोठडी दिली आहे. या प्रकरणाचा तपास CBIनं सुरू केल्यानंतर पुण्यातून आरोपीला काल अटक केली होती. नीटचा जीवशास्त्राचा पेपर फोडण्यात मांढरे प्रमुख सूत्रधार असल्याचं CBIनं सांगितलं. नीट पेपर फुटी प्रकरणी CBIच्या पथकानं आज नांदेडमध्ये चौकशी केली. एका पालकानं आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन पेपर खरेदी केल्याचा आरोप आहे. त्याबाबत ही चौकशी केली असून अधिक चौकशीसाठी या दाम्पत्याला आता पुण्यातल्या CBI कार्यालयात येत्या मंगळवारी बोलवलं आहे. नांदेडमधल्या आणखी काही पालकांची चौकशी होणार असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धेत आज धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय मिळवला. पंजाब किंग्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं निर्धारित 20 षटकात 4 गडी गमावून 222 धावा केल्या. व्यंकटेश अय्यरच्या नाबाद 73 धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. विराट कोहलीनं 58 तर देवदत्त पडिक्कलनं 45 धावांचं योगदान दिलं. या धावसंख्येचा पाठलाग करताना पंजाब किंग्सला 20 षटकात 8 गडी गमावून 199 धावाच करता आल्या. या स्पर्धेतला आजचा दुसरा सामना दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा राजस्थान रॉयल्सच्या 7 षटकात 186 धावा झाल्या होत्या. शाश्वत विकासासाठी गावं आणि शेतकऱ्यांना समृद्ध करणं ही आपली सामाजिक जबाबदारी आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज नागपूर इथं पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित नागपूर जलसंवाद या राष्ट्रीय परिषदेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमागे पाण्याची कमतरता हे प्रमुख कारण आहे. यावर जलसंधारण हा उपाय आहे, मात्र त्यासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतींपासून लोकप्रतिनिधींपर्यंत सर्वांनी मिळून यासाठी काम करण्याची गरज आहे. त्यामुळेच आपल्या गावांना आणि शेतकऱ्यांना समृद्ध बनवणं शक्य होईल असं गडकरी म्हणाले. रशियाची राजधानी मॉस्को आणि लगतच्या परिसरात युक्रेननं केलेल्या ड्रोन हल्ल्यांमध्ये 3 जण मृत्यूमुखी पडले असून यात एका भारतीयाचाही समावेश आहे. रात्री झालेल्या या हल्ल्यांमध्ये 12 जण जखमी झाल्याचं मॉस्कोच्या महापौरांनी सांगितलं. जखमींमध्येही 3 भारतीय असल्याची माहिती रशियातल्या भारतीय दूतावासानं दिली आहे. दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. रशियानं कीव इथं केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यानंतर हा हल्ला झाला आहे. कीव इथल्या हल्ल्यात 24 जण मारले गेले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू येत्या 25 तारखेला वर्ष 2026 पद्म पुरस्कार प्रदान करतील अशी माहिती केंद्रीय गृहमंत्रालयानं दिली आहे. राष्ट्रपती भवनात यावर्षीच्या पहिल्या नागरी पुरस्कार प्रदान सोहळ्यात राष्ट्रपती पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान करतील. यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार घोषित असून यात 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कार आहेत. 16 व्यक्तींना मरणोत्तर सन्मान असून पुरस्कार प्राप्त व्यक्तींमध्ये 19 महिला आहेत. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. इंडोनेशियाच्या लिओ रोली कार्नाडो आणि डॅनियल मार्टिन या जोडीनं त्यांचा 21-12, 25-23 असा पराभव केला. चीनमध्ये सुरू असलेल्या बाओजी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या श्रेयांशी वलिशेट्टी हिने महिला एकेरीत प्रकारात रौप्य पदक पटकावलं. अंतिम फेरीत चीनच्या आन ची युआन हिच्याकडून तिला 14-21, 6-21 अशा सरळ गेममध्ये पराभव पत्करावा लागला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून येत्या 31 मे रोजी रविवारी सकाळी 11 वाजता जनतेशी संवाद साधणार आहे. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असणार आहे. या कार्यक्रमासाठी नागरिकांना मोफत दूरध्वनी क्रमांक 1800117800 यावर आपले विचार आणि सूचना पाठवता येतील.

0: तसंच नरेंद्र मोदी ॲप आणि माय जी ओ व्ही ओपन फोरमच्या माध्यमातूनही माहिती पाठवता येऊ शकते. यासह 1922 या क्रमांकावर मिस कॉल देऊन आणि त्यानंतर SMS वर प्राप्त लिंकद्वारेही आपल्या सूचना पाठवता येतील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. 5 देशांच्या दौऱ्यादरम्यान आज प्रधानमंत्री स्वीडनला पोहोचले, महत्वाच्या विषयांवर करणार चर्चा. केरळच्या नव्या सरकारचा उद्या शपथविधी, मुख्यमंत्री म्हणून VD सतीशन आणि 20 मंत्री शपथ घेणार. नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी आरोपी मनीषा मांढरेला 14 दिवसांची CBI कोठडी. आणि IPL क्रिकेट स्पर्धेत धरमशाला इथं झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा पंजाब किंग्सवर 23 धावांनी विजय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी, रात्रीचे 8:15 झालेत. ऐकूया कार्यक्रम लोकसंगीत. आजच्या लोकसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत मुकुंद आणि सहकाऱ्यांनी सादर केलेल्या धनगरी ओव्या.
2: कासिलिंगा

0: सिंपिनावाचा विठ्ठलाचा भगत राहता सैला
1: नित्यनियम सेवा भक्ती करायची जळण फाटा आणायचा पोट निर्वाह करायचा
0: आणि नित्यनियमानं भगवंताला निवंत दाखवणशीना
1: जेवायचा असा नियम असताना एक दिवसाला नवरपरी काय घडायला जात्या
0: आणि सिद्धामू सिंपियाला जळण मिळलं नाही लवकर
1: म्हणून गुणाय मात्र काय लागली होती नामदेवाला बोलाहिला
0: आपल्या मुलाला सांगायला

0: पांडुरंगाच्या रावळामध्ये जाऊन धाडलट करून सिना शीतळ भगवंताला देऊन
1: टिळाला वायला गळ्यामध्ये हार घाला हिला
0: तुळशीची पानं व्हायला ना त्या ठिकाणीला निवत सोडून सिना
1: देवाच्या मोरटून हात जोडून उभा राहायला
0: उठा भगवंता उशीर झाला निवदाला
1: म्हणून तुम्ही जेवा हा बरे का
0: रोज पिता येतो तुम्ही जेवण करता
1: आज जर नाही जेवी ना तर
0: आणि मी या गरड

0: स्वतःपण रंगाला बरं का
1: जीव घालायला
0: आणि मूर्तीतून प्रगटन होऊन शिना पाषाणाच्या मूर्तीतून पांडुरंग ताटावरती बसून
1: जेवायला लागला नामदेवाला आनंद होयाला
0: आणि निवदात रिकामा ताट घेऊन नामदेव धूम मारून शिना
1: आपल्या मातेजवळ जायला माता लागली होती बाळाला बोलाहिला
0: बाबा नामदेवा निवद काय केलाच बरं का
1: देवानं खाल्ला निवद आहे
0: देवानं खाल्लाच का देवावर आळ घेतो
1: अरे इकती बारान बारा चोवीस वर्ष तुझा बाप सेवा करतोय परंतु
0: पाषाणाच्या मूर्तीनं कधी खाल्ला नाही स्वतः खाऊन शिना आळ घेतो
1: एवढं म्हणताना नामदेवाला

0: निघून गेला.
1: आमचा पुजारच्या करायला गंधाचा ठिळाला वहिला.
0: आणि पुजारच्या पुण्य होऊन नेलेला समोर पांडुरंगाच्या ठिवायला.
1: आणि हात जोडू लागला होता इन वहिला.
0: पांडुरंगा माता पित्याच्या समक्ष निवद जीवन दाखवलं पाहिजे,
1: नाहीतर मी या गरड खांबाला धड घेऊन मारी हिन बरे का.
0: विचार पडला पांडुरंगाला.
1: आणि गरबडीने उठून बाळ हाटा यांचा धरला हाट तर मोडणार नाही.
0: काल जेवलो त्याच्या समोर आता परत जेवून दाखवलं पाहिजे
1: म्हणून काय करायला भगवंतांवर का
0: नामदेवाच्या भक्तीच्या पाहिजे.

0: वाटू लागलं नामदेवाच्या पित्याला दामोशिंपेला बद 12 वर्ष सेवा केली मी.
1: अजून देव जेवला नव्हता मी देवाला उपाशी जीवलो. आज नामदेवान जीव घातलं बरं का.
0: आनंदी आनंद झाला माई लेकराला त्या ठिकाणी आला.
1: आनंदाच्या भरा देवा संग गुजगुटी बरोहन बरं का.
0: प्रसन्न झाला देव त्या ठिकाणी आला दामोशिंपेला नामदेवाला.
1: आनंदी आनंदाची

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी रात्रीचे 8:30 वाजतायत. ऐकूया कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. ऐकूया शैला हट्टंगडी यांनी गायलेली कातिल शिपाई यांची गजल.

आताच आपण ऐकलात कार्यक्रम हिंदी सुगम संगीत. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. 103.6 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरही हे प्रसारण उपलब्ध आहे. रात्रीचे 8:45 होत आहेत. थोड्याच वेळात समाचार संध्या. 9:00 न्यूज ॲट 9, 9:15 स्पॉटलाईट दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करत आहोत. 9:30 नभोनाट्य मुंबई केंद्रावरून प्रसारित करू. 10:00 अखिल भारतीय संगीताचा रविवासरीय कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करू.

आकाशवाणी नभोनाट्याच्या अखिल भारतीय कार्यक्रमात ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र हे नभोनाट्य प्रसारित करीत आहोत. मूळ हिंदी लेखक ऋतुपर्णो दास, मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी, सादर करते श्रीनिवास जरंडीकर, निर्मिती आकाशवाणी सांगली केंद्र. ऐकूया नभोनाट्य ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र.

0: युद्धभूमीत युद्धानंतर रात्रीचा अंधार किती गडद आणि भयानक होत असतो ना मित्रा।
1: होय मित्रा, अगदी खरं आहे तुझं।
0: आता तर कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित भूमीवर मृत योद्ध्यांची प्रेतसुद्धा शिल्लक राहिलेली नाही, गिधाडं पण येणं टाळतायत। जिथं तिथं पडलेली तुटलेली शस्त्र, तुटलेले रथ आणि मेलेल्या घोड्यांचे अवशेषच शिल्लक राहिलेत।
2: ना गर्वानं उजळलेले ते भाळ दिसतात, ना अहंकारानं फुललेले ते चेहरे।
1: युद्धाचाच परिणाम असा असतो मित्रा, असं काहीच शिल्लक राहत नाही की ज्याचा कोणालाही अभिमान वाटू शकेल। चांगलं वाईट असं काहीच शिल्लक राहिलं नाही। जो हरला तो धुळीस मिळाला, आणि जो जिंकला तो तरी कुठं जयजयकार करू शकला।
0: असं म्हणतात की हे महाभारताचं युद्ध आहे, याच्या धर्माच्या बाजूने असणाऱ्यांचाच विजय झाला। खरंच हेच सत्य आहे का?
1: होय मित्रा, हे सत्य आहे। नाहीतर महापराक्रमी कौरवांचे सेनापती भीष्म पितामह असं बाणांच्या शय्येवर झोपले नसते।
0: दुर्दैव, दुर्दैव। मित्रा, आता मात्र काही दिवसांचीच गोष्ट आहे, माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी येणारच आहे। भीष्म पितामह आपला देह त्यागतील। असं म्हणतात की जी व्यक्ती सूर्याच्या उत्तरायणात दिवसा उजेडी शुक्ल पक्षात स्वतःचे प्राण सोडते, ती व्यक्ती पुन्हा मृत्यूच्या या भोवऱ्यातून परतून येत नसते। भीष्म पितामह कायमचेच
3: मध्ये।

0: प्रणाम माते।
1: यशस्वी भव।
0: आता कसलं यश माते, कसलं यश। भावाचं भावांशी, आप्त स्वकियांचं आप्त स्वकियांशी झालेल्या युद्धाचा साक्षीदार होण्याच्या आणि सहभागी होण्याच्या नंतरही यश शिल्लक असेल का? मी भीष्म, हस्तिनापूरचा सेनापती, मृत्यूच्या प्रतीक्षेत बाणांच्या शय्येवर जर्जर होऊन पडलेलो आहे आणि तुम्ही मला यशस्वी होण्याचा आशीर्वाद देत आहात।
1: तुम्ही गंगापुत्र आहात, महाराज शंतनूंचे पुत्र आहात, महर्षी परशुरामांचे योग्य शिष्य आहात, शास्त्रज्ञानात निपुण, शस्त्रज्ञानात अद्वितीय। यश तर तुमच्या जीवनात नेहमीच सावलीसारखं तुमच्या सोबत राहिलेलं आहे।
0: हीच तर विडंबना आहे माते। तुम्हाला इथं असं माझ्यासमोर बघून मनात एक उत्सुकता निर्माण झालेली आहे। महाराज पांडूंच्या अंत्यसंस्कारानंतर जेव्हा व्यासांनी तुम्हाला सूचना दिली होती की राजवंशाचा नाश होणार आहे आणि तुम्हाला हे महायुद्ध सहन होणार नाही, तेव्हा तुम्ही तर तुमच्या सुना अंबिका आणि अंबालिका सोबत तपस्या करण्यासाठी जंगलात निघून गेला होतात आणि तिथूनच तुम्ही स्वर्गारोहण केलं। परंतु आज इथं मध्यरात्री कुरुक्षेत्राच्या या रक्तरंजित रणभूमीत तुमचं येणं, सदेह साक्षात येणं, तसंच काहीच विशेषच कारण असेल नाही का माते?
1: हे सत्य आहे की मी जिवंत नाही, परंतु मृत्यू म्हणजे तरी काय?

0: फक्त एक स्थिती तर आहे. काही प्रश्न होते जे अनुत्तरितच राहून गेले होते. आज त्याच प्रश्नांची उत्तरं मागायला आली आहे.
1: कसले प्रश्न आणि कसली उत्तर माते?
0: माते माते, तुम्हाला आठवतंय तरी का की अगदी पहिल्यांदा कधी तुम्ही मला या नावानं सुशोभित केलं होतं?
1: ज्या दिवशी तुम्ही पिताश्री महाराज शंतनूंच्या सोबत लग्न केलं होतं, त्यांची अर्धांगिनी होऊन तुम्ही हस्तिनापूरच्या राजमहालात प्रवेश केला होता माते.
0: त्या दिवशी त्याच दिवशी माझ्या अंतर्मनाला एका गडद अंधारानं व्यापून टाकलं होतं, याचा तुम्हाला अंदाज तरी होता? माते, या संबोधनानं तुम्ही प्रत्येक क्षणी माझ्या हृदयातील अंधाराची व्याप्ती आणखीन वाढवित होतात. तुमच्या वडिलांचं जीवन आणि राजमहालात त्यांच्या इच्छा आकांक्षांना पूर्ण करता करता मी धाराशयी झाले होते. तुम्हाला याचा अंदाज तरी आहे का? एका सामान्य नाविकाच्या मुलीला हस्तिनापूरसारख्या विशाल राज्याच्या प्रशासनाचा भार पेलताना किती संकटं आली असतील? तुम्ही आहात कुलीन राजवंशी, तुम्ही लोकशस्त्रविद्येत निपुण आणि शास्त्रातसुद्धा पारंगत आहात. राजनीती, समाजनीती, अर्थनीती, रणनीती या सगळ्यात प्रवीण आहात. परंतु मी माझ्या वडिलांनी मुठभर माशांना घेऊन केलेलं राजकारण किंवा समाजकारण किती व्यवस्थित होतं. आमची रणनीती भोगासाठी नाही तर भुकेच्या विरुद्ध असायची. माझ्या दृष्टीनं तर अर्थकारणाचा अर्थ नावेतून प्रवाशांना नदीच्या या तीरावरून त्या तीरावर आणण्या नेण्याच्या कामातून मिळालेल्या काही नाण्यांच्या हिशोबापुरताच मर्यादित होता. तुम्ही या सत्यवतीला, माझ्यासारख्या सामान्य मुलीला या न उलगडणाऱ्या कोड्यांच्या गूढ समुद्रात आणून सोडलत, ज्याचं नाव आहे हस्तिनापूर. मला काही गोष्टी कळण्याच्या आत महाराणीचा मुकुट माझ्या डोक्यावर सुशोभित केला गेला. साधारण दृष्टीनं ही एक प्रकारची प्रगती होती, गौरवाचं उंच शिखर होतं. परंतु माझ्यासाठी होतं अडचणींची भेटवस्तू. तुम्हाला माहीत आहे का या समस्त संकटांच्या मुळाशी कोण होतं?
1: कोण होतं माते?
0: तुम्ही भीष्म. तुम्ही?
1: मी?
0: हो, तुम्ही. तुम्हीच भीष्म पितामह. हस्तिनापूरच्या आजच्या दुर्भाग्याच्या कारणापासून तुम्ही स्वतःला मोठ्या हुशारीनं लांब ठेवण्यामध्ये यशस्वी झालात. परंतु माझ्या प्रत्येक दुर्भाग्याच्या गोष्टीचं कारण तुम्ही आहात. आणि या गुन्ह्यापासून मुक्त नाही होऊ शकत तुम्ही पितामह, नाही होऊ शकत. जेव्हा तुम्ही युवराज देवव्रत होता तेव्हाही, आणि जेव्हा तुम्ही पितामह भीष्म झालात तेव्हाही.
1: तर तुम्ही तुमच्या दुर्भाग्याचं खापर या भीष्माच्या डोक्यावर फोडत आहात की जो आपल्याच दुर्भाग्यातून मुक्त होऊ शकला नाही?
0: मला दोष देऊ नका भीष्म, तुमच्या दुर्भाग्याचे कर्ता धरता तुम्ही स्वतः आहात.
1: दुर्भाग्य कर्ता धरता? आपण सगळेच आपापल्या श्रापातून मुक्त होण्याच्या प्रयत्नात लिप्त आहोत. स्वर्गात ब्रह्मदेवांच्या एका शापामुळं माता देवी गंगा आणि पिता महाराज शंतनूंना पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता. इच्छा नसताना मी त्याच शापांच्या दुर्भाग्याचे दंड भोगत आहे. चेदी राजा, उपरिचर वसू आणि एका शापित अप्सरीची जैविक मुलगी अदरिका एक मासा होऊन येते आणि तदनंतर सत्यवतीचं आपलं हे रूप. माते, कुणाचं दुर्भाग्य? कसलं दुर्भाग्य? सगळं काही माहीत असताना सुद्धा माझ्या शेवटच्या क्षणी माझ्यावर असला आरोप.
0: तुम्ही इच्छाधारी आहात, जीवन मृत्यू तुमचे दास आहेत. कसली गंमत आहे बघा, जो व्यक्ती दुसऱ्यांना मृत्यूच्या दाढे ढकलतो त्यालाच इच्छा मृत्यूचा आशीर्वाद मिळालाय. संधी साधू आणि हास्यास्पद वाटत नाही का?
1: मी खूप थकलेलो आहे, कलीत कात्र झालोय राजमाता.
0: हिम्मत ठेवा भीष्म, कमीत कमी आज तरी ठेवा. या इहलोकातून मुक्त होण्यापूर्वी आत्मपरीक्षण करण्याची हिम्मत ठेवा. क्लांती आणि क्लेश करून मुक्ती मिळेल? तुम्हाला आठवतंय का त्या दिवसाचा प्रसंग जेव्हा पहिल्यांदा महाराज मला शोधत आमच्या झोपडीपर्यंत पोचले होते?
1: त्या प्रसंगाला कसं विसरू शकतो राजमाता?
0: मी पण कुठं विसरू शकली आहे.

0: आता काय होईल पिताश्री?
1: मुली मुली अगं, मी पण द्विधा मनस्थितीत अडकलोय. महाराज संतनू अतिथी कक्षात बसून माझ्या उत्तराची वाट पाहत आहेत.
0: मी त्या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही पिताश्री. मग यासाठी मला माझा जीव द्यावा लागला तरी चालेल.
1: धीर धर पोरी, धीर धर.
0: जर तुम्हाला तुमची पोरगी प्रिय असेल ना, तर लवकर एखादा उपाय शोधून काढा पिताश्री.
1: महाराज शंतनूंचं पण आपल्या मुलावर खूप प्रेम आहे. अगं सत्यवती, संतान प्रेमाची आठवण करून देऊन तू मला सर्वाधिक योग्य बाण हातात दिलेला आहेस. तू मला त्या दिव्यास्त्राची आठवण करून दिली आहेस की जे अस्त्र राजाच्या अयोग्य मागणीचा सामना करू शकतं. युवराज देवव्रत. युवराज देवव्रत.
0: देवव्रत?
1: देवव्रत महाराज शंतनूंचा एकमेव संतान, हस्तिनापूरचा भावी भाग्य नियंत्रक देवव्रत. काही दिवसापूर्वीच महाराज शंतनूने युवराज देवव्रतचा राज्याभिषेक केलेला आहे.
0: मला काहीच कळेनासं झालंय पिताश्री.
1: सत्यवती माझ्या पुरी, अगं यात काहीच शंका नाही की देवव्रतच भविष्यात हस्तिनापूरचा राजा होईल. राजकुमार देवव्रतबद्दल राजाच्या मनात प्रचंड प्रेम आहे. याचबरोबर राजकुमार देवव्रत शास्त्रांचा मोठा विद्वान आहे. राजकारणाच्या ज्ञानात अद्वितीय आहे. आणि अस्त्रशस्त्रांचं शिक्षण महर्षी परशुरामांकडून घेतलेलं आहे. अशा या गुणवंत मुलास सिंहासनावरून बाजूला करून जर तुझ्या मुलाला सिंहासनावर बसवण्याची अट आपण महाराजांना घातली, तर ते ज्या मार्गानं आले होते त्या मार्गानं परत जातील.
0: आणि खरंच महाराज शंतनू माझ्या वडिलांच्या प्रस्तावास उत्तर देण्यास असमर्थ ठरल्यानं माघारी गेले होते. परंतु ते आमचं क्षणिक समाधान होतं. त्यानंतर तुम्ही स्वतः आमच्या झोपडीत दाखल झाला होतात.
1: मला जे सांगायचं होतं ते मी महाराजांना सांगितलेलं आहे.
2: हस्तिनापूरच्या राजाधिराज महाराज शंतनूंना अट घालण्याची हिंमत कशी झाली तुमची?
1: ती अट नव्हे, प्रार्थना होती युवराज देवव्रत. एका बापाची प्रार्थना.
2: अतिशय चुकीचं वागलात तुम्ही
1: युवराज. माझं काही चुकलं असेल तर माफ करा. मुलीचा बाप असल्यामुळं मला मुलीच्या लग्नाची काळजी आहे आणि तिच्या भविष्याची पण. हे आमचं सौभाग्यच आहे की हस्तिनापूरच्या महाराजांनी माझ्यासारख्या सामान्य नाविकाच्या मुलीशी लग्न करण्याचा आग्रह धरलेला आहे. आणि महाराजांनी साक्षात परशुरामाचे शिष्य युवराज देवव्रतांना लग्नाचा प्रस्ताव घेऊन पाठवलेला आहे.
2: धीवरराज, मला महाराजांनी पाठवलेलं नाही तर मी स्वतः सर्व अनुमान करून इथं आलेलो आहे. मला सांगा, तुमच्या निश्चयात काही बदल झालेला आहे की तुम्ही माझ्या वडिलांना जे सांगितलं तोच अंतिम निर्णय तुमचा?
1: अंतिम निर्णय नाही युवराज, एका बापाची अंतिम प्रार्थना म्हणावं. महाराज शंतनूंबरोबर सत्यवतीचं लग्न व्हावं आणि त्यांचं अपत्यच राजसिंहासनावर बसावं हे स्वप्न एका बापानं पाहणं त्याच्यासाठी अपराध आहे का युवराज देवव्रत?
2: तुम्हाला चांगलंच माहीत आहे धीवरराज की महाराजांनी मला हस्तिनापूरचा भावी राजा म्हणून घोषित केलेला आहे. तरीही तुम्ही
1: निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे युवराज. जर तुम्ही तुमच्या वडिलांचं लग्न माझ्या मुलीशी करण्यास इच्छुक असाल तर.
2: लग्न नाही झालं तर महाराज शंतनू राजकार्यात आणखीनच ढासळतील आणि हे हस्तिनापूरच्या हिताचं नाही. जर हाच तुमचा शेवटचा निर्णय किंवा प्रार्थना असेल तर मी देवव्रत स्वर्गलोक मृत्यूलोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता मनुष्य किन्नर नागनागिन सर्व प्रकारचे जीव सूर्य चंद्र तारे वायू पाणी जमीन उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत अशी पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे. विचित्र.

0: मी प्रतिज्ञा करून आलो पण आमच्यातील कुणीच तुमच्या वडिलांची खेळी ओळखू शकलं नाही. मला तर असं वाटत होतं की तुमच्या वडिलांची नजर हस्तिनापूरच्या राजसिंहासनावर आहे.
1: इतिहासानं माझ्या वडिलांना लोभी आणि संधी साधू म्हणून कलंकित करून टाकलं होतं, परंतु ते त्या दिवशी एका गडद अंधार आणि भीतीपासून सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विद्यातनं माझ्या करवी जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास

0: सुटका झाल्याचा आनंद साजरा करत होते. परंतु नशिबाची थट्टा बघा, विध्यातानं माझ्या करवीत जगातल्या सर्वश्रेष्ठ राजकुमारास कायमचाच अकार्यक्षम आणि उपयोगहीन बनवण्याचा घाट घातला होता.
1: मला तुमच्या बोलण्याचा अर्थ नाही कळला राजमाता. अकार्यक्षम आणि उपयोगहीन
0: नाहीतर काय? जेव्हा तुम्हाला युवराज घोषित केलेलं होतं तेव्हा तिन्ही लोकात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं. सर्वांनी एकमतानं स्वीकारलं होतं की हस्तिनापूरच्या सिंहासनास एक योग्य आणि प्रामाणिक राजा मिळतोय. परंतु तुम्ही काय केलं याचा कधी विचार केलाय तुम्ही?
1: मी विचार करायला हवा होता.
0: अवश्य करायला पाहिजे होतात. एका योग्य युवराजाच्या सगळ्या शक्यतांना धुळीत मिळवून हस्तिनापूरच्या सिंहासनास एका श्रेष्ठ राजापासून वंचित करून तुम्ही तुमच्या म्हाताऱ्या वडिलांची इच्छा आणि वासनेला पूर्ण करण्याच्या बाजूस उभे राहिलात.
1: माझ्या पूजनीय वडिलांना सारखं म्हातारा म्हातारा म्हणून अपमानित करणं बरोबर नाही माते.
0: मला सांगा, हस्तिनापूरच्या हिताच्या दृष्टीने एका युवराजाने त्यास उपेक्षित करण्याची भूमिका घेणं योग्य होतं?
1: मी आयुष्यभर हस्तिनापूरच्या राजसिंहासनाचं रक्षण केले राजमाता. पूर्ण निष्ठेने हस्तिनापूरच्या सेनापतीचं कर्तव्य पार पाडलेलं आहे.
0: सेनापती सेनापतीच असतो राजा नाही. देश फक्त युद्ध जिंकल्यानं समृद्ध होत नाही. देवव्रतानं भीष्म बनून हस्तिनापूरच्या प्रजेला काय दिलंय? कायमची चिंता, घोर अनिश्चितता, न संपणारी युद्ध. या महायुद्धात कुरुक्षेत्रातल्या भूमीवर पडलेल्या प्रेतांच्या ढिगांना कोण जबाबदार आहे? माझ्या मते या महायुद्धात शेकडो शूरवीरांच्या मृत्यूला कारणीभूत तुम्ही आहात भीष्म, तुम्हीच.
1: भते, तुम्ही तुमच्या मुलाच्या धृतराष्ट्राची राजनैतिक दृष्टीहीनता आणि गांधार नरेश शकुनीच्या कुटील कारस्थानकडे कानाडोळा करीत आहात का? दोष त्यांचा आहे.
0: असेल, पण तुमच्यापेक्षा जास्त नाही. एका आर्य पुत्रानं एका युवराजानं आपल्या पुत्र धर्माचं पालन करण्यासाठी जी चूक केली त्या चुकीचा परिणाम म्हणजे हे महाभारत. हस्तिनापूरच्या मुख्य रक्षकाच्या रूपात अनुचित घडत असताना सुद्धा डोळे झाक केल्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत. अधर्माला रोखण्याऐवजी हस्तिनापूरच्या मुख्य सल्लागारानं मौन धारण करून बसण्याचा परिणाम म्हणजे हे महाभारत.
1: हे सत्य नाही माते, सत्य नाही. मी वेळीच सगळ्या अन्यायाचा विरोध केलेला आहे.
0: तोंडी विरोध? राजकारणात केवळ तोंडी विरोधानं दशा आणि दिशा बदलत नसतात. गुरु परशुरामांच्या शिष्यानं मिळवलेलं शस्त्र ज्ञान कुठे गेलं? सगळं व्यर्थ होतं का ते?
1: परंतु शस्त्रविद्या तर आत्मरक्षणासाठी असते माते.
0: म्हणजे हा कुलवधू द्रौपदीचाच दोष म्हटला पाहिजे की तिच्या जवळ आत्मरक्षणासाठी शस्त्र नव्हतं. तिचा विश्वास होता तुमच्यावर, परंतु मिळालं काय तिला? तिला मिळालं भर राज्यसभेत नग्न होण्याचा अपमान. जेव्हा दुःशासन द्रौपदीला केस धरून ओढून आणत होता, जेव्हा दुर्योधन तिला जांघेवर येऊन बसण्यासाठी सांगत खिदळत होता, त्यावेळी तुम्ही फक्त एकदा तुमची तलवार काढली असती शंतनुनंदन, फक्त एकदा, तर हस्तिनापूरच्या नशिबाला तेव्हा एक वेगळा मार्ग निवडण्याचा नाईलाज झाला असता.
1: राजा धृतराष्ट्रही तेव्हा मौन धारणच करून बसले होते माते.
0: मी तुमच्याशी तुमच्याबाबत बोलत आहे. दुसऱ्या कुणाच्या चुकीने तुमची चूक मोजायला मी आलेली नाही भीष्म. का मौन राहिलात तेव्हा तुम्ही?
1: राजाच्या समोर बोलणं देशद्रोह केल्यासारखं झालं असतं. धर्मराज युधिष्ठिरनं स्वतः आपल्या बायकोला जुगारात पडायला लावलं होतं, ते मौन धारण करून बसले होते. द्रौपदीचे शक्तिशाली पती धनुर्धर अर्जुन आणि महाबली भीम सुद्धा मौन धारणच करून बसले होते माते. नीती असं सांगते,
0: पुत्रवधूवर अत्याचार होताना बघणं, तिला सार्वजनिक ठिकाणी नग्न करणं नीती आहे? स्त्रीचा अपमान नीती होऊ शकते? कधीतरी होऊ शकते का?
1: नाही होऊ शकत. पण दोष फक्त माझ्यावरच का? मंत्री विधुर, कुलगुरु कृपाचार्य, आचार्य द्रोण कुणीच ज्ञान किंवा बळाच्या दृष्टीनं कमी नव्हतं. ते सुद्धा मौनच बाळगून होते, सगळेच मौन होते.
0: ते युवराज नव्हते, ते भरतवंशाचे नव्हते, ते राज्याच्या प्रति बांधील होते. तुम्ही राजांचे पुत्र आहात. आपल्या राज्याचा गौरवाचं रक्षण करणं आणि सन्मानाची जबाबदारी

0: जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं होतं, त्यांचं नाही.
1: मी तर आजीवन वंशाच्या रक्षण आणि सन्मानासाठी वचनबद्ध आहे. हस्तिनापूरच्या रक्षणासाठीच मी सिंहासन प्राप्त करण्याच्या क्षुद्र स्वार्थाचा त्याग केलेला होता.
0: हाच तर अनर्थ झाला देवव्रत.
1: इतकं विष तुम्ही तुमच्या मनात इतक्या दिवसांपासून इतकं विष साठवून ठेवलं होतं माते.
0: माझ्याजवळ दुसरा पर्याय नव्हता. राजमाता आहे मी, पण एक स्त्री सुद्धा आहेच ना. ज्या हस्तिनापूरनं मला राजमातेचे मुकुट चढवले, त्याच हस्तिनापूरच्या कुलवधू द्रौपदीचं वस्त्रहरण झालं. सगळ्यात जास्त शक्तिशाली आणि सगळ्यात जास्त श्रेष्ठ असूनही तुम्ही या सगळ्या अन्याय अत्याचाराचा उघड विरोध का नाही केलात? तुम्ही एकदा सुद्धा सिद्धांतासाठी, योग्य कर्तव्यासाठी तुमची तलवार का नाही उगारली? का?
1: संभवता राजकारण माते, राजकारण नेहमीच राजाच्या बाजूनं आणि त्याच्याच हिताच्या बाजून असतं असायला हवं. संभवता तुम्ही केलेले आरोप खरे सुद्धा असतील माते, परंतु तो तुमचा दृष्टिकोन आहे. एका राजाचा मुलगा असणं किती त्रासदायक असतं हे तुम्हाला कळणार नाही माते. मी आत्तापर्यंत हस्तिनापूरच्या भाग्याला उजळवणं, सावरणं आणि त्याच्या सिंहासनाच्या रक्षणातच लीन राहिलो ही माझी चूक आहे का माते?
0: चूक तुमच्या आंतरिक आणि बाह्य अस्तित्वाच्या मध्ये निरंतर चालत आलेल्या संघर्षाची होती. तुम्ही तुमच्या दोन्ही स्थितीत अस्थिर राहिलात, अनिश्चित राहिलात. वरवर तुम्ही सेनापतीच्या रूपात कौरवांच्या राजतंत्राला बरोबर म्हणत राहिलात, परंतु तुमचं अंतर्मन मात्र पांडवांनाच योग्य म्हणत राहिलं. हे तर असं झालं की तुम्ही जीवनभर मानधन मात्र कौरवांचं घेत राहिलात, परंतु समर्थन मात्र पांडवांचं केलं. तुमच्या या असल्या आदर्शानं भारताच्या भावी पिढीला संधी साधूपणाचा धडा शिकवला गेला नाही का? एकाच वेळी पक्ष आणि विपक्षाकडून सन्मानाची अपेक्षा संधी साधूपणा नाही तर दुसरं काय आहे?
1: संधी साधू आणि हा भीष्म.
0: तुम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करून बघा भीष्म.
1: तुम्ही मला या शेवटच्या क्षणी माझ्या जीवनातल्या सगळ्याच निर्णयांची समीक्षा करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे, परंतु यामुळे मला काय मिळणार आहे? सुधारणा करू म्हटलं तरी वेळ कुठे शिल्लक आहे माते?
0: सुधारणा करण्याची वेळ तर केव्हाच निघून गेली मुला. नीती असो नाहीतर प्रयत्न, त्रुटी पुन्हा त्रुटीलाच जन्म देत असते. जर तुम्ही काही करू शकत असाल तर आपल्या त्रुटीशिवायच्या ज्ञानाला जिवंत राहिलेल्या कौरव आणि पांडवांच्यात वाटून टाका.
1: आता शिल्लक तरी काय राहिलंय?
0: सत्य शिल्लक आहे. अंधाराच्या ठिकाणी प्रकाश शिल्लक आहे. नव्या युगाचं आव्हान शिल्लक आहे. पुन्हा महाभारत होऊ नये याचं उदाहरण शिल्लक आहे. त्याचं ज्ञान शिल्लक आहे. महाकालाच्या कालचक्रानं भारत वर्षाच्या नव्या सूर्याचा उदय होत आहे भीष्म. त्याची किरणं चमकायला लागलेली आहेत. शक्यता आहे की पृथ्वीवर न्यायाची स्थापना होऊ शकेल.
1: माते, एक उत्सुकता आहे, कृपया समाधान करा. हस्तिनापूरच्या आजच्या परिस्थितीसाठी कोण जबाबदार आहे?
0: सांगितलंच आहे, तरीही पुन्हा सांगते, वेळ बहुदा राजाला जबाबदार ठरवेल माझ्या मुला.
1: आणि तुम्ही?
0: मी? माझ्या दृष्टीनं हस्तिनापूरच्या या दुर्भाग्याचं एकच कारण आहे, देवव्रतांचं भीष्म होणं.
1: म्हणजे मला तुमच्या या तिरस्कारासहच मृत्यूलोकात जावा लागेल? तर महाराज धृतराष्ट्रांचं आंधळं पुत्र प्रेम, गांधार नरेश शकुनीचं बदलारूपी कुटील कारस्थान आणि देवकी नंदन श्रीकृष्णांचं मायाचक्र काहीच नाही. सर्वांनाच मुक्त करून टाकलं तुम्ही. आज हस्तिनापूरच्या राजमातेचा राजदंड फक्त या भीष्मासाठीच गर्जना करू लागलेला आहे का? आई गंगा, तुम्ही ऐकत आहात ना? तुमचा मुलगा देवव्रत कारणीभूत आहे हस्तिनापूरच्या या विनाशाला. एकमेव कारणीभूत. ज्यानं आपलं सगळं जीवन हस्तिनापूरसाठी परिधान करून टाकलं तो विनाशाचा एकमेव कारण आहे.

0: వచ్చే క్షణి ఆరు అభాగ్యమే.
1: मी तुम्हाला दंड द्यायला नव्हते आले, मी तुम्हाला केवळ आत्मपरीक्षण करा हे सांगण्यासाठी आले होते. इतिहास एक दिवस सर्वांना आपापल्या दृष्टीने बघेलच. भीष्म, आपल्या सर्वांच्या अंतर्मनात सुद्धा एक कुरुक्षेत्र असतं, आपल्या सगळ्यांचं ज्याचं त्याचं आपापलं कुरुक्षेत्र, जिथं नेहमीच पक्ष विपक्षाचं द्वंद्व चालत राहतं. जय पराजय तिथे सुद्धा आहेत. राहिला प्रश्न युद्धाच्या परिणामांचा, तर त्याचा असा आहे की युद्ध कधीच कुणाला फळत नाही आणि कधीच फळू शकत नाही. या युद्धातही विजय नाही तर आपला पराजय झालाय मुला. माझ्याबद्दल द्वेष भावना ठेवू नकोस. मी सुद्धा कधीच ठेवला नाही तुझ्याबाबत. परलोकाच्या सुखद प्रवासाचा आशीर्वाद घे, यशस्वी हो.
0: भूतकाळातील कोणतं पान उलगडून ठेवलं माते? तुम्ही या भीष्माला शापित करून टाकलं. शापित माते, राजमाते, माते, राजमाते.
2: अरे मित्रा, पितामह अजूनही कोणतं तरी स्वप्न बघतायत बहुधा.
3: त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहत आहेत.
0: मी देवव्रत, स्वर्ग लोक, मृत्यू लोक आणि पाताळ लोकातील सर्व देवता, मनुष्य, किन्नर, नागनागेन, सर्व प्रकारचे जीव, सूर्य, चंद्र, तारे, वायू, पाणी, जमीन, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, सगळ्या दिशांना साक्षी ठेवून आज घोषणा करतो की मी कधीच सिंहासनावर बसणार नाही, कधीच राजा होणार नाही आणि सदैव ब्रह्मचर्याचं पालन करेन. मी देवव्रत ही पण शपथ घेतो की मी माझं उर्वरित आयुष्य हस्तिनापूरच्या सिंहासनाचं रक्षण आणि सन्मानासाठी समर्पित करेन. हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा आहे, हीच माझी प्रतिज्ञा.
3: पितामह, पितामह, पितामह.
4: अपना अपना कुरुक्षेत्र. ऋतुपर्णोदास यांच्या मूळ हिंदी नाटकाचं नभोनाट्य रूपांतर आपण ऐकलत, ज्याचं त्याचं कुरुक्षेत्र. मराठी अनुवाद प्राध्यापक डॉक्टर रमेश कुमार गवळी. यातील भूमिका आणि कलावंत: पहिला पहारेकरी मयुरेश पाटील, दुसरा पहारेकरी अनिरुद्ध जेरे, धीवर हरिहर म्हैसकर, सत्यवती सुप्रिया उकिडवे आणि भीष्म रवींद्र कुलकर्णी. सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.
5: आज आपण ऐकलात कार्यक्रम नभोनाट्य, आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी. श्रोते हो, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकता येतील. रात्रीचे 10 वाजत आले आहेत आणि थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत अखिल भारतीय संगीतकार रवी बासरीय कार्यक्रम.
6: श्रोते हो, आयुष्य खूप सोपं आहे, छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्याचा आनंद दडलेला आहे. छोट्या गोष्टींमध्ये मोठा आनंद शोधूया, ऐकूया, जगूया आनंदी. अस्मिता वाहिनीवर रोज सकाळी 6:30 वाजता जगूया आनंदी.
7: आकाशवाणी है. आज के रविवासरीय अखिल भारतीय संगीत सभा में आप सभी श्रोताओं का हार्दिक स्वागत है. आज की सभा में प्रस्तुत हैं सुविख्यात बांसुरी वादक श्री विवेक सोनार।

0: अखिल भारतीय रविवासरीय संगीत सभेचा कार्यक्रम आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला.
1: 10वीच्या निकालानंतर आता विद्यार्थ्यांच्या पुढच्या वाटचालीला सुरुवात होत आहे. करिअर, शिक्षण आणि नवीन संधीच्या या प्रवासात इंग्रजी भाषेचं महत्व अधिक जाणवतं. परंतु काही विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो, इंग्रजीमध्ये बोलणं जमेल का? इंग्रजीचा सराव नेमका कसा करावा? याच विषयावर मार्गदर्शन करणार आहेत सुप्रिया जाधव.
2: इंग्रजी बोलण्याची सुरुवात अगदी साध्या, सोप्या, छोट्या आणि आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये छोट्या छोट्या वाक्यांनी करायची आहे. त्यांनी थिंक इन इंग्लिश आणि स्पीक इन इंग्लिश हा मूलमंत्र लक्षात ठेवायचा आहे. जर त्यांची विचार करण्याची पद्धत इंग्रजीमध्ये सुरू झाली तर आपोआप बोलताना त्यांचा आत्मविश्वास वाढणार आहे.
1: ऐकायला विसरू नका सुप्रिया जाधव यांची मुलाखत सोमवार दिनांक 18 मे रोजी दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. वनिता मंडळ.
0: यानंतर ठीक 11 वाजता हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून दोन्ही बातमीपत्र आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.